नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन येत असते. श्रोतेहो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येताय ना? चला तर मग स्वागत आहे तुमच्या विशेष सेगमेंटमध्ये. आज आपण निसर्गाच्या कवी नलेश पाटील यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत, त्यांच्या कवितांच्या विश्वास सैर करणार आहोत. त्यांच्या कवितेत झाड बोलतात, पाऊस नाचतो, डोंगर हसतात आणि मन हिरवगार होऊन जातं. आज आपण त्यांच्या अप्रतिम कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहणही करणार आहोत आणि सुंदर सुंदर गाण्यांचा नजराण्याचा आस्वादही घेणार आहोत. तर मंडळी, सुंदर सुंदर गाण्यांचा आपण आस्वाद तर घेणारच आहोत, पण सर्वप्रथम आपण या छान अशा सुंदर आणि फ्रेश कवितेने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्या कवितेचं नावच आहे येता पाऊस पाहुणा. जी सुरुवातीलाच मी आता गाऊन दाखवले तीच कविता मी आता पूर्ण करते. येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, डोंगरातून फुटलं हिरवळीच धरण, हिरवळीच धरण, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, पान पाऊस पिकून गेली नवीन होऊन, ऊन पकडाया सर आली धावत दारात, ऊन पकडाया सर आली धावत दारात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, पाणी वाहते लावणी अंगी मातीच उटण, पाणी वाहते लावणी अंगी मातीच उटण, तरी न भान राखल कस निळेपण तिच, तरी न भान राखल कस तात निळेपण, तरी न भान राखल कस तात निळेपण, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, सारी पाखर उतारू करतात किलबिल, सारी पाखर उतारू करतात किलबिल, दिला झाडान ऋतूला गर्द हिरवा कंदील, दिला झाडान ऋतूला गर्द हिरवा कंदील, गर्द हिरवा कंदील. इतकी सुंदर प्रसन्न हिरवीकार कविता ऐकल्यावर देहवाण हरवून जातं ना आणि मन अगदी प्रसन्न होतं, हो ना? असंच एक सुंदर गाणं तुमच्या भेटीला मी घेऊन येते, ते ऐकूयात.

हा, काय अद्भुत चित्र आहे ना. पाऊस येतो आणि संपूर्ण निसर्ग जणू उत्सव साजरा करतो. डोंगर हिरवळीने भरून जातात, रान लोंढ्यात वाहू लागतात, पानं नवीन होतात, फुलपाखरू नाचू लागतात. नलेश पाटील यांनी पावसाला पाहुणा म्हटलंय. वा, जणू एखादा प्रिय अतिथी यावा तसा. ही कविता खरं तर शुष्कतेनंतर येणाऱ्या नवसंजीवनीची आशेची आणि निसर्गाच्या चैतन्याची आहे. प्रत्येक होळीत हालचाल आहे, रंग आहे, आनंद आहे, मन अगदी हिरवगार हिरवगार करणार आहे, हो ना. रसिक हो, आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज सुंदर कवितांचा नजराणा घेऊन येतोय, म्हणजेच हिरवळीचा नजराणा घेऊन येते. कारण त्या कविता आहेत सुप्रसिद्ध कवी नलेश पाटील यांच्या. आपण नवनवीन गाण्यांचा आस्वाद घेणारच आहे, पण त्याआधी एक सुंदर त्यांची कविता पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते, जी तुमच्या मनात हिरवगार गाव करून जाईल. कवितेचं शीर्षक आहे माझ्या चातक मैतरा. तुझ्या चोचीच्या सुईत पावसे धा

प्रसिद्ध कवी नलेश पाटील यांची ही सुंदर कविता मनात खरंच घर करून जाते ना. म्हणजे पाऊस येतो आणि सर्वत्र ठिकाणी सुंदर वातावरण असतं, प्रसन्नमयी वातावरण असतं आणि सगळ्यात जास्त आनंद या चातक मैत्राला झालेला असतो. आणि त्याचीच एक सुंदर उदाहरण या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एकदम कॅनव्हस पेंटिंग सारखं करून दिलेलं आहे. हो अगदीच, कारण नलेश पाटील हे खूप सुंदर चित्रकार होते आणि त्यांची कविता ही सुंदरपणे चित्रात रेखाटून आपल्याकडे सादर करून दाखवत आहेत असं आपल्याला नेहमीच भास होतो त्यांच्या कवितेतून. तर वळणार आहोत आपण पुढच्या सेगमेंटकडे, पण तत्पूर्वी हे एक सुंदर गाणं ऐकूयात.

वेलकम बॅक रसिक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आहोत आपल्या स्पेशल सेगमेंट मध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपल्या कवितांच्या गाभाऱ्यात आपण बोलतोय मराठी काव्य विश्वातील पहाडी आवाजाची धणी माणूस, समुद्र आणि निसर्गाशी अस्सल नातं जोडणारे लाडके कवी नलेश पाटील यांच्याबद्दल. 29 जानेवारी 1954 रोजी पालघरमध्ये जन्मलेले नलेशजी पुढे मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकले आणि जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमवलं. पण कॉर्पोरेट जगात वावरताना त्यांच्या त्याला कवी कधी शांत बसला नाही बरं का. अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे आणि महेश केळुसकर या मित्रांसोबत त्यांनी सुरू केलेला कवितांच्या गावा जावे हा मंच मराठी काव्य इतिहासातील एक सुवर्ण काळ ठरला बरं का. त्यांचा पहाडी आवाज जेव्हा मंचावर घुमायचा तेव्हा सभागृहात शांतता पसरायची. चला तर मग थेट निलेश पाटील यांनी लिहिलेला एक सुंदर कवितेचा आस्वाद घेऊया. आणि कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला ग पाऊस आला गं.

मंडळी कसं आहे ना, मी स्वतः देखील कलाकार आहे, छोटीशी कलाकार आहे, आणि इतकं सुंदर गाणं, म्हणजे लयीत असलेल्या कविता अशा ऐकल्या ना, तर माझ्यातला कलाकारसुद्धा जागा होतो आणि मी पण गाणं गायला लागते. अर्थात माझा प्रयत्न थोडाफार तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. खरं तर कसं आहे ना, हिरवं भान नावाचं खरं कसं आहे ना, हिरवं भान नावाचा एक कविता संग्रह आहे नलेश पाटील यांचा, आणि त्याच्यामध्ये 70-80 कविता नाही आहेत बरं, त्याच्यामध्ये 100 अधिक कवितांचा संच आहे. हो हो, 100 अधिक. मी खरं तर छोट्या छोट्या कविता संग्रहांबद्दल मी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, पण इतका मोठा काव्यसंग्रह आणि तेही फक्त आणि फक्त निसर्गावर आधारित, आणि ते वाचल्यानंतर ना खरं देहभान अगदी हिरवं भान होऊन जातं, आणि त्याच्याबद्दल खरंच आपण सर्व रसिक प्रेक्षक आणि कवी मित्रमैत्रिणी आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणारच, ह्यात काही शंकाच नाही. या सुंदर कवितेनंतर आपण एक वळूयात सुंदर गाण्याकडे, आस्वाद घेऊया सुंदर गाण्याचा.

नमस्कार. ब्रेक नंतर मी आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नलेश पाटील झाडांना फक्त झाड मानत नाही, त्यांना आत्मा देतात. झाडाच्या खोल मनात काय चाललं आहे याचा विचार करताना आपण स्वतःशी जोडलं जातो. ही कविता निसर्गाशी एकरूप होण्याची, त्यांच्या गुंतागुंतींना समजून घेण्याची आणि शांत चिंतन करणारी खोल आहे. रसिक हो, नलेश पाटील हे जितके उत्कृष्ट कवी होते तितकेच ते जाहिरात क्षेत्रातील दिग्गज क्रिएटिव्ह डिरेक्टरही होते, उत्तम चित्रकारही होते. शब्दांची नादलय आणि चित्रांची रंग संवेदना त्यांच्या कवितेत म्हणूनच हुबेहूब दिसायची. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांचा हिरवभान हा अप्रतिम काव्य संग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. या पुस्तकाचे मुख्य पृष्ठही त्यांच्या एका मित्राने आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित होते. त्यांच्या कवितांमध्ये माणसाच्या सुख दुःखाचे आणि निसर्गाच्या बदलत्या रूपांचे अप्रतिम कोलाज होते. मित्रांनो, कवितांच्या गाभाऱ्यातला हा एक विशेष सेगमेंट हिरवं भान म्हणजेच नलेश पाटील लिखित कवितांचा होता. आणि या प्रवासात आपण कधी मंत्रमुग्ध झालो खरंच कळलं नाही, मन अगदी खरंच हिरवं भान झालंय. मित्रांनो, नलेश पाटील यांच्या कवितांमधून निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नाही तर मुख्य पात्र आहे. त्यांच्या शब्दांनी आपलं मन हिरवं केलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन कवीबद्दल आम्ही खूप सुंदर माहिती, खूप कवितांचा नजराणा आणि गाण्यांची सुखदुधळण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी आरजी रुपाली इथेच थांबते. भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके।

हो, आता नवरात्र सुरू झालेली आहे. काल आपण घटस्थापना साजरी केली, घटस्थापना केली आपल्या घरामध्ये किंवा नवरात्रोत्सव मंडळांमध्ये. तर सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आमच्या पूर्ण आचार्य 90 FM समूहाकडनं. आणि अर्थातच आजच्या आपल्या रंगीला रे सेगमेंटमध्ये आपण जाणून घेतो आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि कोणाचे स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. आज बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री प्रतिमा बेदी यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1948 दिल्ली इथे झाला होता. प्रतिमा बेदी यांचे वडील लक्ष्मीचंद गुप्ता व्यापारी होते. प्रतिमा बेदी या फारच बोल्ड होत्या. कबीर बेदी यांच्याबरोबर प्रेम जमले तेव्हा त्याकडे त्या कबीर बेदी यांच्याबरोबर सुरुवातीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. तेव्हा त्या 19 वर्षांच्या होत्या. कबीर बेदी आणि प्रतिमा यांचं लग्न 1969 झालं होतं, पण 1974 त्यांचा घटस्फोटही झाला. लग्नाआधीच प्रतिमा प्रेग्नंट राहिला होत्या. पुढे त्यांनी लग्न केलं. पूजा बेदी ही त्यांना मुलगी झाली. अशा वादग्रस्त प्रतिमा यांचं व्यावसायिक जीवनही तितकंच वादही होतं. मॉडेल असणाऱ्या प्रतिमा यांनी एका मासिकासाठी बीचवर चक्क नग्न होऊन फोटोशूट केलं होतं. त्यावेळी त्यांची लेक पूजा बेदी 4 वर्षांची होती. सिनेब्लिट्स या मासिकासाठी प्रतिमा नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या. 1974 हे मासिक लॉन्च होणार होतं तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाठी मासिकाचे प्रमुख करण जिया यांनी प्रतिमांना असं करण्यास सांगितलं होतं. मासिकाला हिट करण्यासाठी सेलिब्रिटी टीम विवस्त्र होऊन बीचवर धावणाऱ्या मॉडेलच्या शोधात होती. मात्र त्यासाठी त्या काळात कोणतीही मॉडेल हे करण्यास धजावणार नव्हती. सिनेब्रिट्स मासिकाच्या संपादिका रुसी यांनी प्रतिमा यांचं नाव पुढं केलं. प्रतिमा यांना त्याबद्दल विचारलं असता त्यांनीही ते मान्य केलं होतं. कबीर बेदी यांनी त्यांच्या स्टोरीज आय मस्ट टेल या पुस्तकात प्रतिमा बेदींसोबतचं त्यांचं लग्न का आणि कसं तुटलं हे सांगितलं होतं. त्याच पुस्तकात त्यांनी प्रतिमा जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर धावलेल्या आणि कोणीतरी त्यांचे फोटो काढलेले तो किस्सा शेअर केला होता. कबीर बेदी यांनी एका मुलाखतीतही याबद्दल सांगितलं होतं. मुलाखतीत कबीर बेदी हे म्हणाले होते की प्रतिमा मलेशियात माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिने स्ट्रिक्ट केलं आहे. स्ट्रेकिंग म्हणजे जेव्हा कोणी स्टेजवर किंवा रस्त्यावर विवस्त्र असतं, विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा निषेध करत असता. प्रतिमा कशाबद्दल बोलली मला समजलं नाही. तिने सांगितलं की तिने स्ट्रेकिंग केलं होतं आणि कोणीतरी तिचे फोटो काढले आणि ते मासिकात प्रकाशित केलं होतं. ते मला सत्य सांगत होती. नंतर असं उघड झालं की ह्या मासिकासाठीचा प्रसिद्धी स्टंट होता. तर अशा प्रतिमा बेदी यांचा जन्मदिवस आहे 18 ऑगस्ट 1998

0: नमस्ते अपेक्षित हो आचार्य नाईकेंचे प्रोमो रेडिओ मध्ये मी तेजस्वी यांचं मनपूर्वक स्वागत करते. जागतिक स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील नऊ मान्यवर महिलांना आपल्या आचार्य नाईकेंकर मध्ये आमंत्रित करत असतो. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका अभिनेत्री समृद्धी गोयला. समृद्धी नाईक मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: फार आपण केले प्रेमाने त्या आमच्याकडे आलेले आहे आणि हा सेटअप करायचं म्हणजे आज तुम्हाला जाणून असेल आम्ही स्टुडिओमध्ये नाही कारण मॅडमना हा सेटअप आवडलेला आहे. सो मॅडमचं दिग्दर्शनाखाली आम्ही काम केले नाही असं म्हणायला जातो. राष्ट्रीय पुरस्कार घेतल्या सगळ्या चित्रपटांना त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आपण सगळ्या त्यांना ओळखतो आणि त्यांना खरी ओळख मिळाली डॉक्टर कर्नाट बाबा या चित्रपटामध्ये आपण म्हणूया. आणि त्या सगळ्या त्यांचं या जीवनप्रवासाचा चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीचा या नवरात्री निमित्ताने आपण आग्रह घेणार आहोत. तर समृद्धी मॅडम आणि माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा.
1: नमस्कार. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.
0: समृद्धीचाही आपण डॉक्टर

0: तर जसं म्हणूया की अगदी लहानपणापासून स्टोरी टेलिंग जे म्हणतो ना आपण म्हणजेच फिल्म मेकिंग ऍक्च्युअली तुम्ही तुमची कहाणी लोकांना जेव्हा दाखवता चित्ररूपात मग त्याला बॅकग्राऊंड साऊंड सॉन्ग आणि सगळ्या गोष्टी येतात त्यावेळेला तर मग ते फिल्म मेकिंग म्हणतं. पण ते अगदी लहानपणापासून चालू होतं की मला आवडलेली कुठली तरी दिसलेली मनाची मनगणन कहाण्या त्या आजूबाजूच्या मैत्रिणींना सांगायला आवडायच्या आणि त्या अगदी तल्लीन होऊन ऐकायच्या. तर तो जो होता ना की स्टोरी टेलिंग जे म्हणतो आपण आणि कहाणी लोकांना आवडते त्यांना तल्लीन आपण करू शकतोय तर ती फिल्म मेकिंग खरं तिथेच सुरू झाली. पण त्याची कल्पना मलाही नव्हती. म्हणजे खूप नंतर माझं लग्न झालं अमरावतीवरून मी मुंबईला आले त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायला म्हणजे तेव्हा मी ऍक्च्युअली लग्न झालं त्यावेळेला 20 वर्षाची होते तेव्हा माझं घरं ग्रॅज्युएशन फक्त झालं होतं. त्याच्यानंतर मग मी डीएमएटी केलं रिया कॉलेजला त्याच्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला लॉ केलं आणि मग ऑब्व्हियसली मी काम करायला लागले. पण कुठेतरी आतमधून एक गोष्ट होती की आय वॉज नॉट सॅटिस्फाईड की मी काय जे करते ते माझं खूप आवडीचं काम नाही. म्हणजे त्याच्यात एकच आवडीचं होतं की मला सोशली लोकांना मदत करायला खूप आवडते. म्हणजे जेव्हा आपण मदत करतो आणि ते सक्सेसफुल ती मदत पोचते म्हणजे तो हॅपी होतो. जसं कोर्टाच्या याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांच्या न्यायासाठी मी लढले किंवा क्रिमिनल साईड मी पहिले बघितली तेव्हा एखाद्या केसची पूर्तता झाल्यानंतर कुणालातरी न्याय मिळाला आहे बघून ते जे सॅटिस्फॅक्शन होतं त्याच्यामध्ये मला आनंद खरंच मिळायचा. पण कुठेतरी काहीतरी अधुरं राहिलंय असं वाटत राहायचं आणि मग मी वामन केंद्रेंचे याचे वर्कशॉप्स वगैरे केले तर ते मला नेहमी म्हणायचे. मी त्यांना म्हणायचे की मला काहीतरी असं वाटतंय की हे सगळं नव्हतं करायचं पण केवढं सक्सेसफुल लाईफ आहे तुझी म्हणजे दुकान तुझं बरं चाललंय तर कशाला. मी म्हटलं नाही पण मनात मला नाही वाटत मी पूर्ण आता पूर्ण झाले. त्यांनी मला बरीचशी उदाहरणं दिली की कुठल्याही वयाच्या टप्प्यात आपल्या मनाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चालायला वेळ कधीच झालेली नसते. मला कायम ते लक्षात आहे. आणि मग मी श्वास पिक्चरची जी टीम होती त्याच्या श्वास पिक्चर नंतर त्यांचा एक चित्रपट चालू होता त्याच्यात मी लीगल ऍडवायझर म्हणून म्हणजे खरं काम करायला सुरुवात केली. पण मी त्यांच्या ज्या मीटिंग्स व्हायला लागल्या तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या ज्या लहानपणापासून ज्या उशीखाली ठेवलेल्या डायरीत मी जे काय लिहिते ते याच्यापेक्षा पण छान आहे. आणि मग मी त्यांना ते प्रोड्युसर होते त्यांना मी सांगायला लागले की असं नाही असं करू शकतो तसं नाही तसं करू शकतो. इथल्या काही लोकांना माझा राग पण आला की हे आम्ही शिकून हे सगळं फिल्म मेकिंग आणि प्ले वगैरे सगळं वकील वेगळी असते आम्ही वेगळं असतं तुम्ही जरा दोन वाक्य लिहून बघा
1: अच्छा
0: आम्हाला लिहून दाखवा त्याच्यानंतर आम्हाला इथे सांगायला. तर मला असं वाटतं की ती एक जी गोष्ट होती ना की मला म्हणजे असं नाही की मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं पण ते खूप वेगळं असतं आणि तुम्ही लिहून बघा त्याला दोन वाक्य आणि मग कसंच ते चित्रपटाची कहाणी ही काय कोणी आलं आणि लिहून घेतलं असं होत नाही. तुम्ही काहीही फिल्म मेकिंग कशाला म्हणतात काय असतं काहीच मला माहित नव्हतं. आणि ती एक म्हणूया की त्यांनी आपल्या पायात मारलेली कुऱ्हाड होती का मला माझी ती नवीन दार उघडलं होतं माहिती नाही. तर मी त्या दिवशी एका रात्रीतनं ती अख्ख्या चित्रपटाची कहाणी लिहिली आणि दुसऱ्या दिवशी ते प्रोड्युसर अमेरिकेचे होते त्यांच्याजवळ खूप कमी वेळ होता. तर ती मी वाचन करायला घेतली तर एकाच वाचनाच्या त्या पूर्ण म्हणजे एवढी मोठा म्हणजे तो स्क्रीन प्ले कोणी हल्लं नाही म्हणजे ती इतकी एनग्रॉस्ड अशी ती कहाणी झाली होती जी त्यांनी आता अजून विचार केला नव्हता. आणि मग त्यांनी सांगितले आपण आता मिक्स करूया आणि तो पहिलाच माझा स्क्रीन प्ले हॉलिवूडला रजिस्टर्ड झाला. आणि ती माझी खरी स्टार्ट होती की मला फिल्म मेकिंग मध्ये आवड तर आहे पण मी करू शकेन एक पायरी चढायचा प्रयत्न तेव्हा झाला होता. आणि मग मला ऐकायचं जी चित्रपटाची कहाणी आहे ती माझी स्वतःची कोर्टातली पहिली केस म्हणता नाही सरोगेट मदरची आणि त्याची खूप सुंदर फ्रेम होती. म्हणजे एक निळ्या डोळ्याचा मुलगा अशा शेतातल्या एका बाईच्या अगदी पाठक साडी

0: कहीं इसके आईला असा चिकटून होता, अंगावर त्याचे असे कपडे उचलले. आणि एक युरोपियन बाई म्हणते हा मुलगा माझा आहे, ती म्हणते माझा मुलगा आहे. प्रेम पहिलीच इतकी सुंदर होती की तिथनं जी कहाणी माझी सुरुवात झाली. आणि मग ती लिहिली मी, मग बरा स्ट्रगल झाला की कोणतरी पुरेसर मिळेल मिळेल ते मिळेल. मी कुठे कुठेही काही शिकले नव्हते. मग मी कलिना नर्सरीला ऍडमिशन घेतली, संध्याकाळच्या कॉलेजला जाऊन मी डिप्लोमा केला. बिल्डिंगचा मी टेक्निकल शिकून घेऊ असं मला प्रेम तर दिसायला लागले. पण लिहायला यायला की त्याच्यामध्ये कारण त्याच्याशिवाय तुम्ही फिल्म करू शकणार नाही. युजली पूर्ण संपूर्ण तुमच्या डोक्यात असेल ज्या वेळेला तुम्ही पेन नसता आणि जेव्हा तुम्ही ती लिहायला सुरुवात करता ती तुमच्या डोक्यात असते. आणि मग ती पहिलीच फिल्म बरस करत म्हणजे कथा कथा पटकथा संवाद गाणी प्रोड्यूस बाय डिरेक्टेड बाय असं सगळं 8-9 गोष्टी मी एकटीने त्या चित्रपटात केल्या. आणि उर्मिला कानेटकर त्याच्यात मी नाईचं काम केलेलं आणि बाकी अमेरिकन ऍक्टर्स होते ते पण खूप गाणे मस्त जोडून आले. आणि त्या पहिल्याच चित्रपटाला मला 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले, 7 राज्य पुरस्कार आणि 37 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. सो दॅट वॉज माय स्टार्ट. पहिल्या चित्रपटाला जसं तुम्ही म्हणाला तेव्हा भरपूर यश मिळालं सगळीकडनं तुम्हाला, म्हणजे मीडियामध्ये तर फारच चर्चा झाली आणि एक चांगला विषय सुद्धा सामाजिक विषय जरी असला तरी तो खूप लोकांपर्यंत पोहोचला आणि तुम्हाला ओळख मिळाली. या तुमच्या घरामध्ये काहीच कलाकार म्हणून असते वातावरण
1: अजिबात नाही. कारण माझं बालपण सगळं ना बाबांची आमच्या ट्रान्सफर होत राहायची, PWD मध्ये होते ते. त्याच्यामुळे मी जन्म नागपूरचा, मग नंतर वर्धेला काही वर्ष माझं शिक्षण झालं, मग तिथनं अमरावतीला आलो. तर असं ते फिरतीवर असायचं, 2-2, 3-3, 4-4 वर्ष एकेका शहरात राहायचं. त्याच्यामुळे त्या बाजूला आजही इतका असा फिल्म मध्ये कुठल्या मुलांनी घरातल्या मुली तर नाहीच. पण म्हटलं की हे करिअर करायचं आहे तर सगळे म्हणतात की हे हॉबी आहे, तुम्ही आधी शिक्षण घ्या, पायावर उभे राहा, 4-5 वर्षी कमवा आणि मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी करा. करिअर म्हणून असं बघितलं जायचं नाही. त्याच्यामुळे माझ्या घरात आजूबाजूला मित्रमंडळी सुद्धा चित्रपटाशी रिलेटेड कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर मी जसं आता सांगितलं की हळूहळू कसं आपोआप मी त्या बाजूला आले. आणि अगदी सांगायचं झालं तर आत्ताच्या या स्टेजला मला असं वाटतं आपण काहीच करत नसतो, आपण फक्त त्या फ्लो मध्ये चालत असतो. सगळ्या गोष्टी त्या आपोआप घडत जातात. की ठरवलेलं म्हणजे बरेचदा असतं की एक गोल आपण ठरवतो त्याच्या त्या दृष्टीने चालत लागतो, तेव्हा ती गोष्ट मार्ग असत. पण कधी कधी तुम्हाला वळणावर ती वळण तुमच्या पावलाशी येतात तिकडे तुम्ही चालत असतात.
0: सुरेख सांगितलं. तरी तुम्हाला आवडणारे म्हणजे सगळे चित्रपट किंवा कोण नायक नायिका तुम्हाला आवडणारे कोण आहे?
1: मला खूप आवडतात. म्हणजे खरं सांगायचं तर पहिलं मलाही वैसेच्या वेळेला मला हिरोईन म्हणून स्मिता पाटील आवडल्या होत्या. माझ्या डोक्यात त्याच होत्या
0: तेव्हापासून.
1: नाही ती जेव्हा फिल्म लिहायला घेतली ना तेव्हा तुम्ही कलाकारांचं कट डोक्यात इमॅजिनेशन चालू असतं. नंतर तुम्हाला म्युझिक सुद्धा ऐकायला येत असतं, तुम्हाला लाईट्स दिसत असतात, संध्याकाळ आहे का, सूर्यास्त आहे का, सूर्योदयाच्या वेळेला काही येताना मग असं हे सगळं सगळं दिसत असतं. म्हणजे तुम्ही नितांत दिसत असतात. तर मला प्रत्येक वेळेला ती जी आई आई ती मला स्मिता पाटीलच, मला सावळ्या रंगाची खूप पाणीदार डोळे असणारी सुंदर सामांध असणारी अशी ती बाई हवी होती. पण तिच्याशी जुळती म्हणजे खरं सोनाली कुर्ताली तिच्याशी मी पहिला बोलली होती. पण तिचं लग्न होतं काही दिवसात तर ती मला म्हणाले की मला खूप आवडली आहे संहिता, मला करायचं पण आहे पण थांबू शकशील का? पण माझं ते जर सगळ्या गोष्टी ठरलेल्या प्लॅन होत्या. मग परत ऑडिशन घेतल्यानंतर बऱ्याच जणांचं मी आता नाव नाही सांगा पण बऱ्याच जणांचे ऑडिशन झाले. पण उर्मिला कॅरेक्टरला जेव्हा म्हणजे इतकंच काय की त्याच्यात विदर्भाची भाषा आहे तर माझे असिस्टंट डिरेक्टर होते ते म्हणाले तुम्ही पण ऑडिशन देऊन बघा.
0: अच्छा.
1: आणि मग की तुम्ही खूप छान ही भाषा बोलता आणि त्या वयात त्या
0: अभिनेत्री पण
1: होता. नाही मी अभिनेत्री खरंच म्हणजे
0: पण
1: सिनेमामध्ये मी काम केलंय म्हणजे बऱ्याच ते पण ऍक्सिडेंटली करायला लागलं. पण अभिनेत्री म्हणून मी खरं पदार्पण केलं. पण ते म्हणाले की तुम्ही कधी ऑडिशन देऊन बघा. म्हटलं चला लावा कॅमेरा, मी माझं ऑडिशन देते मलाच. आणि मी जेव्हा मला स्वतःला बघितलं, मी जरी ती भाषा अस्खलित बोलू शकते जी त्या चित्रपटात अपेक्षित होती, तरी पण मी माझंच मला रिजेक्ट केलं. म्हटलं माझ्या मनातली ही नाही दिसणार, ती नाही. तर इतकं पक्क होतं डोक्यात की ती कशी दिसत. आणि मग बऱ्याच एक 7-8-10 कलाकार आल्यानंतर उर्मिला जेव्हा मी कॅमेऱ्यात बघितलं तेव्हाच मी सांगू टाकले की ही आहे. तिने खरंच खूप सुंदर त्याच्यामध्ये, म्हणजे तिला बघून मी जेव्हा आत्ताचे तेलुगू राईट्स आहे पण सुरुवातीला श्रीनिवासन सिंग ज्याने अप्पू राजा बनवला कमला हसनला फिल्म इंडस्ट्रीत आणलं, त्यांनी ह्या चित्रपट एका फिल्म फेस्टिवलला बघून त्याचे राईट्स मागितले. तर त्यावेळेला ते म्हणाले की मी इमॅजिनेशनच नाही करू शकत, तेलुगूतली सुद्धा कुठली हिरोईन मला हीच पाहिजे. तर उर्मिला त्यांनी तेलुगूमध्ये इंट्रोड्यूस केली, इतकं त्यांना ती आई म्हणून कन्व्हिन्सिंग होती. याच अनुभवाची विश्रांती घेऊया. रेशमोह चॅनल स्त्री शक्तीचा उत्सव मोहरातेच आहे. या कार्यक्रमात आपण चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी कोरेकर यांना आमंत्रित केलेलं आहे. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण त्यांच्याशी आपला संवाद असाच करू घेऊया. तुम्ही मात्र आशा निर्णय

0: खर सांगू का की मी करेपर्यंत खर इतकी कल्पना लोकांना म्हणजे कितीतरी पुस्तकांवर पण लिहिली गेली. अगदी पु ल देशपांडे तर तिथेच राहायचे, पण ना चित्रपट या विषयावर करायचं धाडस कोणी केलं ना. म्हणजे जेव्हा मी ठरवलं करायचं तेव्हा भाऊ म्हणजे प्रकाश आमटे स्वतःच म्हणाले की अगं एवढा पैसा लागणार आहे आणि त्या चित्रपटात सगळे आदिवासी ज्यांना आता जुने लोक त्याला महारूप म्हणायचे असं झालेल्या लोकांच्यावर कहाणी. कपडे नाही, आम्हीच फॅन्सी कपडे घालत नाही, गाणं नाही, काहीच नाही, असा चित्रपट कोण बघायला येणार.
1: आणि मग सुद्धा दुर्दम्य भागाचा
0: पण मला त्याच्यात खूप आधीच कळलं होतं की ही आहे सोशल फिल्म आहे, बायोपिक आहे, पण ही ना फारच उच्च कोटीची पवित्र प्रेम कथा आहे. म्हणजे एखादी स्त्री कसलंही वचन न मागता एखाद्या अशा पुरुषाचा हात धरते आणि दोघे जण हात मिळून अशा जंगलात जातात तिथे अन्न वस्त्र निवारा ही सुद्धा त्या नवऱ्याकडनं ती अपेक्षा करत नाही. जे मिळेल त्याच्यामध्ये 40 वर्षाचा प्रवास जराही तक्रार न करता त्याचा ध्यास आहेच की माझ्या वडिलांनी हे केलं तर लहानपणापासून जेव्हा त्यांनी एमएल बसायला गेले त्यावेळेला त्यांनी जेव्हा बघितलं त्यांनी ठरवलं की हे मला काम करायचं आहे म्हणजे करायलाच पाहिजे हा, कारण नाहीतर ह्या लोकांना कोण बघणार. तर अशा हातात हात धरलेल्या म्हणजे त्यांचा हनीमून सुद्धा म्हणायला गेलं तर त्या आदिवासी लोकांच्या सेवेमध्येच गेला असं कुठं कुणाला तरी स्वप्न पडावं असं ते राहावं ते जावं ते मला दिसलं होतं की हे फार वेगळं आहे. आणि मग मला माझी पराकाष्ठा अशी झाली की भाऊ जास्त बोलतच नाही आणि त्यांचे डायलॉग्स आणि कथा तर मी लिहून येऊन म्हणजे माझ्या डोक्यात होती की कारण मला आत्ता वाटतं की चित्रपट झाला फक्त 45-50% आपण दाखवू शकतो कारण खूप आहे त्यांचं इतकं मोठं जीवन आहे. तर डायलॉग्स लिहिणं हे सगळ्यात मोठी गोष्ट होती की त्यांना ऑब्झर्व करून कारण मी राहिले त्यांच्यासोबत खूप राहील खूप प्रश्न विचारले त्यांच्याशी राहताना बरेचसे प्रसंग तुम्हाला कुठेही वाचायला मिळणार नाही जे आमच्यासोबत घडले. म्हणजे तो देव पाण्यात टाकण्याचा जो सीन आहे तर तिथे आम्ही असंच एका नदीवर फिरायला गेलेलं असताना मला वहिनी म्हणाल्या की मी म्हटलं 3 नद्यांचा संगम आहे मोठ्या मोठ्या नद्या हा, पण या नद्यांच्या संगमावर अजूनपर्यंत एवढ्या वर्षांमधून एक पण देवघर देऊळ कसं नाही. त्या म्हणाल्या तिला प्रयत्न खूप जण आणि खूप सहज ना म्हणजे नदीतनं पायात आम्ही वाट काढत जातोय गेला खूप प्रयत्न काही लोकांनी शेंदू बिंदू पासून तिकडे पण हा एक तो करण्या अधिकारी म्हणतात कारण त्यांच्यापेक्षा ते 2 वर्षांनी लहान आहे हा प्रकाश तुझे ऐकतो त्यांनी त्यांचा तो सिंधूर वाचलेला देऊळ देव आपल्या त्या पाण्यात अडकून दिला ते करू देत नाही. आणि मला तिथनं तो सीन सुचला की किती मोठी गोष्ट आहे ना की एक ब्राह्मण माणूस जो देव उचलून कुणाचा तरी म्हणजे देवा देव म्हणून पाण्यात टाकून टाकायचं कारण त्याचं काय की तुझ्याच वेगळ्या वेगळ्या रूपाने माणूस माणसापासून लांब चालला तर तुझ्या निसर्गात प्रेम होऊन राहा. निसर्ग खूप मोठा देव आहे त्याची सेवा कर त्याचा एक खूप आभार आहे. तर हा जो मेसेज मला त्याच्यात सापडला की ही मोठी गोष्ट आहे की निसर्ग असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, कारण एकदा एक दुकान आलं, एक देऊळ आलं, तर त्याच्या आजूबाजूला बाकीची सगळी मंडळी यायला लागते, हा निसर्ग कुठेतरी डिस्टर्ब होईल. तर असे बरेचसे आणि तो खूप सुंदर सीन झाला आहे त्या चित्रपटात. नाना पाटेकरांनी तो खूप छान पद्धतीने आणून केला आहे. तर असे बरेचसे सीन आहेत ते कुठेही वाचायला मिळणार नाही, ते घडलेले आहेत राण्यांचे याचे त्याचे. आणि भाऊ कसं बोलतात, त्यांचं तो लयजा, त्यांची ती पद्धत, त्या सगळ्या गोष्टी पण ते डायलॉग्सनी ते लिहिली, ती संहिता तयार केली. त्यावेळेला आमिर खान सोबत जे अभिजात जोशी म्हणून त्यांचे जे रायटर आहे ते कुठेतरी पोहोचले होते तिकडे. आणि त्यांनी, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना राईट्स मागायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं नाही, पण माझ्या आधी त्यांनी त्यांना विचारलं होतं. तर मला सांगितलं की मम्मी समोर फॉर्म्स पडलेले आहेत, काय कागदपत्र त्यांना पाहिजे, राईट्स तू नंतर आली. पण मग मी, मला थोडंसं वाटलं की अरे आपल्याला मिळणार नाही, पण मला याचा आनंद झाला की कोणतरी मोठं प्रोडक्शन याच्यावर सिनेमा करत आहे. कारण झाला तरीच ऑपरेशन सुरू होते आदिवासी लोकांचं सगळं. तर मला एक होतं की आपण एकटा माणूस थोडाफार मदत करू शकू या सगळ्या गोष्टीला, पण चित्रपटाने यांची कहाणी जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, म्हणजे कानाकोपऱ्यात ह्यांना मदत मिळेल आणि हे सगळं खूप मोठं होईल. ते स्वप्न होतं, देश होत. आणि मग मी निघून आले मुंबईला, पण 7-8 दिवसांनी भाऊंनी मला ईमेल करून सगळे जगातल्या सगळ्या भाषेचे राईट्स पाठवून दिले. आणि मी खरं पाहिला पण नव्हता 2-3 दिवस तो ईमेल. नंतर जेव्हा पाहिला तेव्हा म्हणजे गगनात आनंद मावत नाही, तो असा नाही की मला मिळाला. त्याच्यात सगळ्यात मोठा आनंद असा होता की प्रकाश आमटेंनी माझ्यावर इतका मोठा विश्वास टाकला, मला त्या पात्रतेचं समजले. मी त्यांच्याबरोबर जितकं जवळ राहिले, त्यांच्याशी बोलले, मला असं वाटतं की देवात माणूस का माणसात देवले 100% त्यांच्यात ती शक्ती आहे. कारण वाघ, सिंह, अजगर या सगळ्या लोकांमध्ये ते भेटते, त्यांचे नकाशी पाहतो असे आत येतात, ते लाभू नयेत लाभू नये, म्हणजे हे सगळं मी डोळ्यांनी बघितलंय. आम्ही जवळ गेलो तिथे जेवढं त्यांचा हिस्तपण आहे तो तिथे अटॅक केल्यासारखं करायचे, पण ते आले की त्याला कसं लागणार नाही. म्हणजे खूप वेगळंच ते विश्व आहे प्राण्यांचं, त्यांचं नातं. ते मला आता कसं माझ्या चित्रपटाच्या, म्हणजे एक चित्रपट झाला त्याच्यातच नॅशनल अवॉर्ड मिळाला, मग दुसरं काय करते, माझी माझ्याकडनं पण अपेक्षा वाढली होती. मग नंतर मी जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा तेच म्हणाले, हा विषय घेऊन बघू नकोस. असं नाही की माझ्याकडे खूप पैसा होता, सगळी जुळवाजुळव करूनच करायला, सगळं जुळवाजुळच करायची होती. तर मग मी ते सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या, झाला केलं त्याचे अक्षरशः आता तुम्ही म्हणजे ऑस्कर पर्यंत आम्ही तिथे 150 डिरेक्टर्स आणि त्यांच्यासमोर ती रिप्रेझेंट करायची होती फिल्म. त्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना भरपूर भरपूर मदत यायला लागली. नंतर बऱ्याचशा अशा मुलाखती दिली, थोडी आत्ताच्या मुलाखती, तुमच्या कसं डोक्यात आलं, का तुम्ही तो करायचा ठरवला वगैरे. तर मला आता सोपं उत्तर असं सापडलंय की मी खरं काय केलं, मी एक त्याचा छोटासा हिस्सा आहे. नाही म्हणजे मला म्हणायचं ते तर 40 वर्ष काम करतच होते, खूप महान माणूस, सगळं खूप मोठं काम, पण ईश्वराला माझ्या हातून ते करून घ्यायचं असेल म्हणून ती जबाबदारी माझ्या हातात आली. आणि आपोआप ती मला सद्बुद्धी आली आणि माझ्या हातात ते काम झालं. मी ते केलं, मी एक मला विचार करायची की ऍक्च्युली मला असा विचार आला, मी ते पुस्तक वाचलं की 11 पुस्तकं वाचून काढली, मग मला वाटलं अरे छान चित्रपट होऊ शकतो. ही सगळी जर्नी असेल, पण खरा मुद्दा आहे ईश्वराने माझ्या हातून ते करून घेतलं, माझ्या हातून ते घडलं. आणि आज तुम्ही गुगल जरी केला प्रकाश भाऊंचं नाव, त्याच्यासोबत माझं नाव जोडलं, ह्याच्यापेक्षा मोठी अचीवमेंट काय पाहिजे, म्हणजे ऑस्कर मिळाल्याचा आनंद
1: आहे. आता सगळे जे कलाकार आहेत, म्हणजे आपले जे सगळे ऋणानुबंध असतात एकमेकांशी, या चित्रामुळे आपण जोडले जातो. तर सोनाली ताई किंवा जसं मनाशी म्हटलं, नाना पाटेकर यांच्यासारखे एवढे ज्येष्ठ सगळे अभिनेते अभिनेत्री आपल्याला मिळाल्या आणि एक छान निर्माण झालं. हो, तर त्याविषयी थोडस की आम्हाला म्हणजे सगळे सामान्य माणसाला किंवा प्रेक्षकांना उत्सुकता असते की प्रकाश आमटेंबद्दल बरंच वाचलेलं आहे, पण ते नेमकं चित्रपट सृष्टीत कसं आलं, चित्रपटात कसं उभारलं तुम्ही, म्हणजे ते स्वप्न तुम्ही कसं सांगायला, काय तुम्हाला अडचणी आल्या?
0: अडचणी तर पुष्कळ आल्या, कारण हिमल कसं आहे जंगलामध्येच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो आता तर बऱ्याचशा म्हणजे विसावळी किंवा यांनी चोरी झाल्या आहेत, नंतर बरेचसे टुरिझम व्हायला लागले, सिनेमा झाला. नंतर आता भाऊ मला नेहमी म्हणतात की तुझ्यामुळे आम्ही चांगलं शांततेत जगत होतो आणि हे सगळं आता असं घडत चाललंय, हे कारण लोक येत आहेत एवढे. पण शूटिंग करताना सुद्धा बरंच होतं, म्हणजे आम्ही असे कमबूट घालून शूट करायचो, खाली बिन्स या सगळ्या गोष्टींमध्ये काम करायचं असायचं, म्हणजे सगळे नेचरचे एक्स्ट्रीम गोष्टी. शिवाय तिथल्या नक्षलिझम खूप आहे आतंकवादा, म्हणजे नक्षलवादी आहे एरियामध्ये, तर कुठल्या वेशात कोण येऊन शूटिंगच्या दरम्यान आणि एवढा मोठा कलाकार आमच्या सोबत राहत होता, त्यांचं मला काम म्हणजे नानांचं असं झालं. नंतर आता आम्ही खूप चांगले क्लोज मित्र मैत्रीण झालो, तेव्हा मात्र शूटिंगच्या वेळेला आमची बरीचशी टेक्निकल गोष्टींवर म्हणजे कलाकार कला चांगली होण्यासाठी बरीचशी भांडणं पण झाली, असं नाही असं असं नाही तसं चर्चा झाली असं कळत झालं. सोनालीचं माझं खूप चांगलं ट्रेनिंग होतं पहिल्यापासून अजून पर्यंत, पण जो नेचर वाईज ज्या गोष्टींचं भीती होती की बऱ्याचशा गोष्टींची, तर त्या याच्यातून तर आम्ही नक्कीच गावातल्या बऱ्याचशा त्यांच्या कल्पना आहेत की गाव शुद्ध झालं, शूटिंग त्या वेळात टिपलं, त्यांच्याकडनं आम्ही शिकलोही खूप काही गोष्टींचं, म्हणजे अशी त्रास पण झाला, म्हणजे रोजच शिकायचं की ती लोक झाडावरची फळं तोडत नाही, ते म्हणतात की पडतील की आपली झाडं आणि जी वरती राहतील ती पक्ष्यांची, त्यांच्यासाठी कुठली झाडं जर तोडलीच तर आपण हा कधीच विचार नाही केला, झाडाला पेरू लागला तो माझ्यासाठीच, मनुष्य आज जर असतो ना मला माझ्या आणि बुद्धी आहे त्याच्यामुळे हे सगळं माझ्यासाठीच आहे, ते तोडून मी खाणार. पक्षी आणि प्राणी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच जात नाही, पण तिथली आदिवासी मंडळी करतात, त्यांच्याकडे एकही रेप केस नाही आहे आणि फक्त बाळाला दूध वाजणारी आईच फक्त चोळी घालते, बाकीच्या सगळ्यांचं ते घातलेला असा खालचाच कपडा असतो, पण कुणाची नजर नाही. एकाच रांगेमध्ये त्यांना पण मी पिक्चरमध्ये शूटिंग केलंय, तर त्यांच्यासाठी असं गोटूल म्हणून म्हणतात ते घरट्याचा, एका रांगेत सगळी झोपलेली असतात, म्हणजे ती एक काय म्हणूया त्यांचं कळप असतो, संध्याकाळी साडेसात जसा सूर्याप्रमाणे घड्याळ असतं त्यांचं, तर दुसऱ्या दिवशी मला कोण कलाकार लागणार म्हणून माझा असिस्टंट मला एकदा घेऊन गेला त्या गोटूलमध्ये, साडेसात वाजता जेवून खाऊन ती झोपलेली असायची, झोप मी बघितली की अशी म्हणतो ना घोडे बेचके सोना, कशाची काहीही चिंता नाही, काळजी नाही, कुणाच्या अंगावर पूर्ण कपडे नाही, उद्या काय खायचं त्यांना त्यांच्याही कशाचं काहीही नाही, पण एवढी शांतता, एवढी गाढ झोप आणि इतका म्हणजे काय म्हणतो ना इनोसंट चेहरे त्यांचे, मला तेव्हा इतका एवा म्हटला की आपण प्रगती केली का असं मागे झाला, ह्याला यांना आणि कुणाची वाईट नजर नाही, म्हणजे कुठली स्त्री कुठला पुरुष कुठली शेजारचे कोणते सगळे एकमेकांचे कळतात ते राहतात. खूप गोष्टी शिकण्यासारखे की आपण प्राण्यांसोबत आणि निसर्गाचा एक छोटासा छोटासा भाग आहोत, ईश्वराने फक्त थोडी बुद्धी दिली म्हणून आपण त्याची प्रगती करून आपण त्या निसर्गावरच हे करतोय, तर ते मला बरंच शिकायला मिळालं, छान अनुभव होता. आणि नाना पाटेकर ऍक्च्युली बाबांकडे पूर्वीपासून जात नाही, त्याच्यामुळे तो एरिया आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना घरी गेल्यासारख्याच झाल्या, तर तो एक मला फायदा झाला. पण सोनालीनी पण तेव्हा तिचं बाळ अगदी छोटं होतं, त्याच्यामुळे अगदी हरणांच्या कळपांमध्ये त्याच्यासोबत ते बाळ होत आहे, तर तिला तर तो म्हणजे अनुभवच आहे. सो सिनेमामध्ये काम करत असतानाचा पण जो अनुभव आणि ते जे होतं ते लाईफ लॉंग एक स्वप्नासारखं आहे, छानच आहे ते सगळं.
1: याच नोटवर परत एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्याचे जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका समृद्धी कोरे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहता आशा निर्णय.

0: साक्षी ठेवूनच किंवा ईश्वराने सुरुवातीपासून म्हटलं माझ्याकडून या कलाकृती घडवून घेतल्या करून घेतल्या तर ईश्वर म्हणजे देवी आणि तुमचं नातं कसं आहे त्याविषयी थोडस किंवा तुम्ही जेव्हा स्वतः प्रार्थना करता किंवा कुठल्या देवळात जाता तुमची स्वतःची साधना कशी असते अध्यात्म आणि तुमचं नातं कसं आहे त्याविषयी कारण हे जे सगळं घडणं ते खरंच म्हणजे बल्यातुल्याला ते स्वप्नवत आहे म्हणजे सहज होणं शक्य नाही एक तुम्ही लेखिका पण आहात अभिनेत्री आहात निर्मातेही झाल्या दिग्दर्शिकाही आहात तर देवीनेच हे सगळं तुमच्याकडून करून घेतलंय त्याविषयी
1: खूपच छान प्रश्न विचारलाय हा मला असं वाटतं की जगात सगळ्यात सुंदर देवाचं क्रिएशन असेल तर ती स्त्री आहे वा आणि त्यात ती माता असेल जी या सृष्टीला जन्म घालते म्हणजे जर माता नसेल तर काय असणार ना जगामध्ये उत्पत्तीच नाही तर हे इतकं सुंदर देणं ईश्वराने तुम्हाला दिलंय याचंच पूजन आपण मातेच्या म्हणजे तुम्ही जे म्हणाल म्हणाल की तुमची देवी ही तुमच्यासाठी काय आहे तर माझ्यासाठी ती माता आहे ना जगत जननी आहे तर त्याच्यामुळे मला तर असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये मला ती दिसते प्रत्येक स्त्रीमध्ये म्हणजे तुमच्याकडे कामाला जी येते तिच्याकडनंही तुम्ही रूप शिकत असता तिच्यातही ते रूप आहे तुम्हाला तेवढीच पूजनीय आहे आई मुलगी आजी या वेगळ्या रूपांमध्ये तुम्हाला तुमच्या लग्न झाल्यानंतर नवऱ्याची आई ती तर अगदी रेडीमेड आई आपल्याला मिळत असते की जी तुम्हाला एवढा छान पतीच दिलेला आहे सगळं देणंच आहे म्हणजे मला असं वाटतं स्त्री ही देण्यानीच आहे सगळं उत्पत्ती करणारी आहे तर मला भयंकर आदर आहे देवीचा स्त्री शक्तीचा आणि माझा विश्वास आहे की आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्याच्यात ती जी थर्ड पॉवर आपल्याला संरक्षण देते आहे करते आहे माझे गुरु माझे अध्यात्माचे मेडिटेशन किंवा आपण एखाद्या आपण ज्यांना मानतो त्याची आपण आराध्य देवतेची जेव्हा आराधना करतो तेव्हा ती आपलं संरक्षण करत असते आपल्याला मार्ग दाखवत असते आणि ही जी विश्वशांती आपण म्हणतो या सगळ्या गोष्टीमध्ये जसं सायन्स आहे सायन्स आणि अध्यात्म म्हणजे ते ज्याला आपण म्हणतो ते अगदी एकच नाण्याचे दोन बाजू असल्यासारखं पण ते ईश्वरच आहे मला असं
0: आता यापुढे देवीने तुमच्याकडून काय करून घ्यावं असं तुम्हाला वाटतं
1: पण छान विचारलं की मला मौका मिळाला बोलायचा पहिलं तर मला म्हणायचं की त्या ईश्वराने त्या देवीने मला दिलाय तर मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप थँक्यू म्हणे जे काही मला माझे रूप आहे हात जे काही माझे जगात जे काही मला मिळालंय खूप मिळालं तर त्याच्यासाठी खूप मोठा थँक्यू आणि मला असं वाटतं आहे स्वप्न माझी विस्तार पूर्ण करायची आहे पण मला माहिती आहे त्या स्वप्नांच्या पण मोठा प्लॅन त्या ईश्वराचा त्या देवीचा त्या मातेचा माझ्यासाठी नक्की आहे तर मी काय तर मागून एक छोटीशी जोडी बघण्यापेक्षा मी तिच्यावरच स्टार्टिंग माझ्या हातून खूप छान छान कलाकृती करून घेईन माझे हे दोन हात आहेत जे आपण म्हणतो ते दोन हातातून खूप चांगली कामं या जगासाठी व्हावी जसं मी नेहमी म्हणते की वृक्ष झाड लावावी जसं वडाचं झाड किंवा याला अगदी हजार दोन हजार वर्षाचं आयुष्य असतं तुमच्या किती पिढ्या येतात जातात आणि एक झाड तुमच्या 1 किलोमीटर पर्यंत प्राणवायू देत असतो तर तसं मला असं वाटतं की देण्यासाठी मला ईश्वराने खूप द्यावं जेणेकरून मी माझ्या या छोट्याशा हातात ना उंचळीत ना देऊ शकेन तर कामं करून द्यावी सद्बुद्धी द्यावी सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी आणि आणि खरं सांगायचं तर आता नवरात्राच्या आणि माता जी आहे सगळ्या गोष्टी खरंच करू शकते. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज जगामध्ये भांडणं युद्ध किंवा सीमारेषेसाठी असणारी भांडणं, तर विश्व शांती यावी, माणसांना सद्बुद्धी मिळावी, ही सगळं जे जग आहे, पृथ्वी आहे, ही आपल्याला एनहान्स करायला जगायला मिळाली आहे. त्याच्यामुळे माझं तुझं ह्या भांडणं करण्यापेक्षा प्रत्येकाने खूप शांततेने जगावं आणि ती सद्बुद्धी देवीने सगळ्यांमध्ये द्यावी असं माझं मागणं या नाटकात आहे.
0: खूप खूप आभार. चित्रपट सृष्टीमध्ये फार किंवा नाटक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये फार कमी महिला कार्यरत आहेत. अगदी मुसके राहून येथून झाल्यानंतर अगदी विजया बाई, विजया मुलींना आल्यानंतर अलका मुलं आलेल्या आहेत. म्हणजे ह्या दिग्दर्शिका झाल्या, निर्मात्या झाल्या आणि तुम्ही तर पुढे पुढे पिढी घडावी किंवा महिलांनी जास्तीत जास्त आता जसं तुम्ही म्हटलं तर मेकिंगचे कोर्सेस आहेत किंवा बऱ्याचशा संधी मुलांना उपयोगी आहेत, तर मुलींनी विशेषतः हक्क असतील या क्षेत्रात घेण्यासाठी तुम्ही त्यांना काय आशीर्वाद द्याल किंवा मार्गदर्शन द्याल?
1: आशीर्वाद तर आहेच माझा, मला असं वाटतं तेवढी मी मोठी नाहीये, पण
0: जे आले होते
1: ठीक आहे, जे आहे ते मला द्यायला आवडेल असं सार्थ थोड्या आधी म्हटलं. पण मला असं वाटतं स्त्रियांनी खरंच दिग्दर्शन यामध्ये यावं, कारण स्त्रीला एक मल्टी टास्किंग असते आणि दिग्दर्शन हे मल्टी टास्किंग आहे, म्हणजे ते तिला दिसायला लागतं. प्रत्येक स्त्रीला घरामध्ये उद्या काय कार्यक्रम आहे ना, तर मला कुठल्या गाळी भिजवायची आहे, काय जेवणात मी करणार आहे, मग मला पाहुण्यांसाठी काहीतरी देणं घेणं करायचं असेल, बाजारातून आणायचं, ती हे करतच असते. ती आईला बघते, आजीला बघते, ती स्वतः जेव्हा गृहिणी होते त्यावेळेला ती हे करतच असते की मुलांना मी उद्या कुठले कपडे घालणार आहे, मग काय करणार आहे, तर सगळा प्लान तिच्या डोक्यात असतो आणि त्या प्लान प्रमाणे ती सगळ्या गोष्टी करतच असते. तर मला चित्रपटाचं दिग्दर्शनामध्ये पण असंच वाटतं की तिला त्या सगळे जसे घरातले आहेत तसे त्या सगळे घरातले कलाकार काय डिसाईड कसं करायचंय, प्लॅनिंग मेन मेन म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे आहे ते तिच्यामध्ये उपजतच असतं, कारण पुरुषामध्ये सायंटिफिकली केलं जातं की तो कॉन्सन्ट्रेट जास्त करतो म्हणून तो छान ड्रायव्हिंग करू शकतो. स्त्रिया थोड्याशा डिस्ट्रॅक्ट होतात कारण मल्टी टास्किंग करत असतात, ते एकदा सायन्सने प्रूव्ह केलेलं. तर पण दिग्दर्शनामध्ये तिला हे मल्टी टास्किंग आहे की याच वेळेला म्हणजे आमचे पाच जो माईक असतो त्याच्यामध्ये वन टू थ्री कॉस्ट्युम डिझाईनिंग वेगवर असतं बरोबर, आणि मग तो सगळ्या गोष्टी एका माईकवर किंवा त्या वॉकी टॉकीवर सगळ्या मॅनेज करत असतो. तर ते जे थांबवून न जाता पाचही जणांना पाचही फॅकल्टीजला एका वेळेला गाईड कॅमेरा ऍक्शन एका सोबत चालवण्याची ताकद तिच्यात उमजत असते, त्याच्यामुळे मुलींनी भरभरून याच्यात घ्यावं, समजून घ्यावं आणि कॉन्सन्ट्रेशन आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे आपण मेहनत जी आहे ना चिकाटी ती खूप लागते, म्हणजे अचानक कुठे आहे काळी आणि कुठे आहे आणि मला दिग्दर्शन व्हायचं आहे आता मी झालो दिग्दर्शक असं होत नाही. त्याच्यात तुम्हाला हार्डवर्किंग खूप आहे, म्हणजे अगदी तुम्हाला ती पूर्ण स्टोरी स्वतःच्या डोक्यात रंगवावी लागते आणि त्याला रंगमंचावर तुम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टींची किरदार निभवल्यानंतर मग तो उजाडतो दिवस की त्या दिवशी तुम्ही लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणा, हे सगळी प्रॅक्टिस तुमच्या डोक्यात झालेली असते आणि स्त्रीला ती ताकद आहे फक्त तुम्ही ती शिकून घ्यावी आणि येणाऱ्या मुलांना पण आलं म्हणायचं की ह्याच्यामध्ये चित्रपट फिल्म मेकिंग मध्ये 300-400 वर आतमध्ये काम आहे, म्हणजे एकच नाही की एक कलाकार दिग्दर्शन आहे कॅमेरा, त्यामुळेच्या मागे पण त्याहून आहेत 10 त्यांचे काम आहेत ना. तो आता आपल्या एआय मुळे 500 कामं घेत म्हणजे कमी झालेले, पण मला असं वाटतं की इतकं क्षेत्र मोठं आहे तर मुलांनी खरं आवड असेल, उपजत आवड असेल तर निश्चित यावं. पैसा पण आहे, नेम आहे, प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं आर्ट ही गोष्ट अशी आहे की त्यांनी ना तुम्हाला खूप आंतरिक समाधान मिळतं आणि जगणं हे फक्त आंतरिक समाधान मिळणंच आहे, जेव्हा आम्ही जगणं दुसरं काय आहे, तुम्हाला आनंद मिळायला पाहिजे त्या क्षणाला, आनंदात तुम्ही जगला तेवढंच तुम्ही जगला, बाकी तुम्ही मोठ्या गाडीतून गेला काय, मोठ्या घरात राहिलात काय, किती पैसे तुमच्या तिजोरीत भरलेत काय, जर समाधानाची झोप नसेल आणि आनंद नसेल तो माणूस कौन नव्हे. तर आर्ट असं गोष्ट आहे ना की त्याला जर तुमच्या मनात असेल ना तर आता या क्षणापासून त्याच्या ध्येयामध्ये लागा आणि जगू लागा तरच तुम्ही जगाल. तर तुमच्यासारखे आम्ही छान आनंदी आणि प्रसन्न दिसू. तर तुमच्या सगळ्या भाविक मंडळींना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. तर प्रेक्षक हो, आज जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या समृद्धी कोरे यांना आमंत्रित केलं होतं. आमचा हा फार आमचा विशेष पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा आम्हा दोन्हीकडनं तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आदले तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र माझा आचार्य नाही की तुम्ही फोन देते. धन्यवाद.
2: एक दोन फोटो दे म्हणजे मी पाहू शकते.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी

अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुकचित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होतं. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही. एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो, हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगर दऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना

नेमकी कशी झाली? दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे? 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुख्य चित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मुकचित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं, आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली, त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टी हळूहळू वाढत गेली. मुकचित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीत प्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपट सृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळखच झाली मायानगरी, कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपट सृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटीमध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतं, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदानं दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा, तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेरा समोर ते खरं वाटतं, पण कॅमेराच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं,
मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट, तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मुखचित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिले आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे, की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकाराकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही, सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेऱ्यासमोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाइटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविध या सेगमेंटमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिकाटी असलेल्या दोन कीटकांविषयी. तुम्हाला लक्षात आलं असेलच मी नक्की कोणाविषयी बोलणार आहे. आपण आज जाणून घेणार आहोत मुंगी आणि मधमाशीविषयी. मुंग्या या माशांप्रमाणे सगळ्यांनाच परिचित असून जगातल्या सगळ्या देशांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुरातन काळापासून मानवाच्या सन्निधी राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख अगदी वेदात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुंग्या या बहुतेक करून जमिनीतल्या वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास खूप कठीण आहे. तसंच त्या बहुत करून जमावाने राहतात, त्यामुळे शेकडो या मुंग्यांमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल एका मुंगीवर नजर ठेवून तर ते सुद्धा खूप कठीण काम आहे. आणि या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास करणं किंवा त्यांच्याविषयी माहिती काढणं हे अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे. काही प्रमाणात यश आलं आहे पण तरी सुद्धा मी जसं म्हटलं की याच अडचणींमुळे तितकं संशोधन करणं हे सोपं नाहीये. मुंग्यांच्या या अभ्यासाच्या शास्त्राला पिपिलिका विज्ञान, मर्मिकॉलॉजी असं म्हटलं जातं. मुंगी हा कीटक हायमेनोप्टेरा या गणाच्या फॉर्मॅसिडिया कुलातला आहे. या गणामध्ये मधमाशा, गांधील माशा आणि भुंगे यांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर आणि अतिशय हुशार समजल्या जातात. फॉर्मॅसिडिया कुलातल्या मुंग्या फॉर्मॅसिनी, डोरिलिनी, पोनेलिनी, मर्मिसिनी या 7 उपकुलांमध्ये वर्गीकृत केलेले आहे. त्यांचं क्लासिफिकेशन या 7 गटांमध्ये केलेलं आहे. जगातल्या मुंग्यांच्या सुमारे 10,000 जातींची नोंद झालेली असून भारतामध्येच जवळजवळ यापैकी 1,000 जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यात बराच फरक दिसून आलेला आहे. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचं शास्त्रीय नाव कॅम्पोनोटिस कॉम्प्रेसिस असं आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकारी प्रकारची असते. जे मुंगळे आपल्याला घरात दिसतात जे रांगेत जात असतात ते असतात कामकारी प्रकारचे. 3 कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहायच्या आणि त्यांच्या वसाहतीमध्ये सामाजिक जीवन सुद्धा अस्तित्वात आहे असं आढळून आलेलं आहे. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदय सुद्धा झाला नव्हता. मुंग्याच्या सामाजिक जीवनात वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्ती स्थान नाहीये. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणी संवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे. मुंग्या जमिनीत वारुळ करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त 5 लाख मुंग्याच राहू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा श्रमविभाजन दिसून आलेलं आहे. तसंच एका वसाहतीत 4 प्रकारच्या मुंग्या आढळतात. पहिली कामकारी मुंगी, दुसरी शिपाई मुंगी, तिसरी मादी किंवा राणी मुंगी आणि चौथी नर मुंगी. तर पहिल्या आहेत कामकारी मुंग्या. या आकारमानाने अगदी लहान आणि बिनपंखाच्या असतात. यांचे डोळे अगदी बारीक असतात. या सगळ्या माद्या असल्या तरी सुद्धा अंडी घालू शकत नाहीत. यांचं काम काय आहे तर वारुळ स्वच्छ ठेवणं, वसाहतीमधलं बांधकाम करणं, अन्न गोळा करणं आणि नर्स म्हणजेच परिचारिकांप्रमाणे पिल्लांचं संगोपन करणं. एका वारुळात वेगवेगळ्या आकारमानांच्या कामकारी मुंग्या सुद्धा असू शकतात. दुसरा प्रकार आहे शिपाई मुंग्या. या कामकारी मुंग्यांचाच एक प्रकार आहे पण या आकारमानाने थोड्याशा मोठ्या असतात आणि यांचं डोकं हे खूप मोठं असतं. जबडे मजबूत असतात आणि तीक्ष्ण असतात. यांचं काम काय तर वसाहतीतल्या इतर मुंग्यांचं शत्रूंपासून रक्षण करणं. तिसरा प्रकार आहे मादी किंवा राणी मुंग्या. या आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात आणि पंखयुक्त असून यांचं काम काय तर फक्त अंडी घालणं आणि नवीन वसाहती स्थापन करणं. आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. या मादी मुंगींपेक्षा आकारमानाने लहान आणि नाजूक असतात. यांना सुद्धा पंख असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणं हे नराचं किंवा राणीचं काम नसून कामकरी मुंगी ते करते.
आता यांची बाह्य रचना कशी असते तर मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा आणि विटकरी असतो. शरीराची लांबी साधारणतः 1 मिमी ते 40 मिमी असते. शरीर गुळगुळीत असून याचा प्रकार जर डोकं, वक्ष म्हणजे छाती आणि उदर असे 3 भाग असतात. डोकं गोल किंवा लांब असतं. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक हे असतात आणि यांचा आकार मनुष्याच्या हाताप्रमाणे असतो. तर थोडक्यात काय, तर मुंग्यांना प्रत्येक मुंगीला जे काम दिलेलं आहे तेच काम तिने करणं अपेक्षित आहे. म्हणजे कामकारी मुंग्या आहेत, शिपाई मुंग्या आहेत, मादी मुंग्या आहेत आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. तर या 4 भागांमध्ये मुंग्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना जे निवडून दिलेलं काम आहे तेच त्यांनी करणं अपेक्षित आहे. यावरून मला एक गोष्ट सांगायला आवडेल की साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी लालबागमध्ये विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मुंग्यांचा अभ्यास करणारी एक व्यक्ती आली होती. तर तिने सुद्धा मुंग्यांविषयी अभ्यास कसा केला जातो याबद्दल खूप माहिती सांगितली. तिने सांगितलं की एका वारुळात आम्हाला जावं लागतं आणि वारुळाला धक्का लावणं हे फार कठीण, म्हणजे फारच कठीण काम असतं. कारण की एक जरी मुंगी वारुळातनं बाहेर आली किंवा वारुळाला धक्का लागला तर सगळ्या मुंग्या झरझर येऊन अंगावर चढतात आणि ज्या प्रकारे त्या चावतात अतिशय वाईट प्रकारे. तर अशा वेळीस मुंग्यांचा अभ्यास करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न, गहन प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या मुंग्यांना वेगवेगळे वर्गीकरण कसं करायचं, तर प्रत्येक मुंगीला एक कलर त्यांनी लावला, अप्लाय केला, रंग लावला ब्रशनी, ब्रशच्या सहाय्याने. आणि मग ती मुंगी कुठे जाते, किती वेळ बाहेर जाते, ती बाहेरून काय आणते, कुठल्या वारुळात जाते, अशा प्रकारे त्यांनी या मुंगीचा अभ्यास केला. आणि प्राणी संवर्धन म्हटलं मगाशी मी, तर प्राणी संवर्धन सुद्धा ते करतात. काही प्राणी पाळतात ते अगदी, ते कशा प्रकारे ते सुद्धा आपण बघूया. पण त्याआधी उद्योगी मुंग्या ही एक छानशी कविता आहे, ती कविता आपण बघूया. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल मुंग्या, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला. कणकण धान्यातून साठवण भविष्याची, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची. एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी. दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, एकजुटीनं झटती कोठार भरे झटपट. आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते. जयश्री चुरी यांनी ही कविता लिहिलेली आहे. अतिशय छान असं वर्णन केलेलं आहे मुंग्यांचं की त्या कधीच कंटाळत नाही, थकत नाहीत. अगदी एखाद्या भिंतीवरून चालल्या असतील आणि त्यांना आपण पाडण्याचा प्रयत्न केला, कितीही वेळा आपण त्यांना खाली पाडलं तरी पुन्हा त्या वर चढतात आणि त्यांचा जो मार्ग आहे तो त्या निश्चित करून त्या दिशेनेच त्या चालत राहतात. तर त्यांच्याकडनं चिकाटी ही आपण नक्कीच हा गुणधर्म शिकण्यासारखा आहे. आणि संदीप खऱ्यांची पण एक कविता आहे, पण ही खूप मोठी आहे त्यामुळे त्यातल्या काही ओळीच आपण ऐकूया. मुंगी बाय मुंगी बाय पिटपिट पिटपिट पिट, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे. इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय, इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय. दारे खिडक्यांच्या खिंडी, दारे खिडक्यांच्या खिंडी, बुरुजासम तांब्या भांडी, त्यांच्या मागून या सरकत रांग उतरते बघ घसरत. कसे समजते मुंगी बाय, कसे समजते मुंगी बाय, कोणी ठेवले कोठे काय, कोठे साखर कुठे रवा, कुठे साखर कुठे रवा, कुठे मिठाई कुठे खवा, कुठे कणिक अन भात कुठे, कुठे जाम अन केक कुठे. चॉकलेट ही पापलेट ही जे जे सांडे संपून जाय, मुंगी बाय मुंगी बाय.
खरं तर मुंग्यांची गंमत वाटते, कारण अगदी साखरेचा दाणा जरी ओट्यावर आपल्या पडला तर काही क्षणांमध्ये त्या मुंग्या बरोबर तिथे येतात आणि एक मुंगी आली की त्यांची रांग लागते आणि मग तो दाणा त्या ज्या प्रकारे उचलतात, ज्या चिकाटीने उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात हे सगळं पाहण्यासारखं असतं. त्यांना कधी कधी तो झेलत पण नसतो, त्यांना सहनच होत नसतो, इतका तो दाणा जड असतो, तरी सुद्धा अगदी त्यांचा घोळका येतो आणि मग तो दाणा ते उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात. कमाल वाटते खरंच. तर ही जी मुंगीबाई कविता होती ही लिहिली होती संदीप खरे यांनी आणि अग्गोबाई ढग्गोबाई या अल्बम मधली ही कविता होती. मंडळी, मुंगीनंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी. एक लहानशी विश्रांती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि विविधामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. मुंगी नंतर आता आपण बोलणार आहोत मधमाशी या कीटकाकडे. मधमाशी मधमाशीविषयी आपण सगळेच जाणून आहोत की असं म्हटलं जातं, शास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की जर मधमाशी निसर्गातनं संपून गेली किंवा ती नाहीशी झाली तर अवघ्या 4 दिवसांमध्ये हे विश्व सुद्धा संपून जाईल. इतकं महत्व या मधमाशीचं आहे. आपल्याला हे तर माहितीच आहे की पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवनासाठी मधमाशा ह्या किती महत्वाच्या आहेत. फुलांमधनं मध गोळा करणं हा तर उपयोग आहेच, पण मध गोळा करत असताना त्यांच्या पायांना ते परागकण लागतात आणि तिथून या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर असं करत करत हे परागीभवन जे होत आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत, अस्तित्व आहे आपलं, अस्तित्व यांच्यामुळेच आहे. तर हे किती महत्वाचा घटक आहे निसर्गातला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली सगळीकडे ना मधमाशांचं पोळं दिसलं की पटकन आपण जाळ पेटवतो आणि लगेच त्यांच्या जवळ नेतो आणि ते पोळं जाळून टाकलं जातं. तर कुठेतरी ना आपण हे न करता दुसरा मार्ग अवलंबता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण एक तर झाडच कमी होत चालली आहेत मुळात, त्यांना पोळं करण्यासाठी जी जागा आवश्यक असते ती जागाच नसते. म्हणून मग बऱ्याच वेळा आपल्याला छतावरती वगैरे बघायला मिळतं गच्चीत एखादं मोठं पोळं असतं, किंवा मग गॅलरीमध्ये पण कधी कधी पोळं पाहायला मिळतं आणि आपण पटकन ते जाळून टाकतो. तर असं करायला नको. आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक निसर्गाचा घटक म्हणून यांचाही आपण विचार करायला हवा, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर कुठेतरी आपलंही हे कर्तव्य आहे की त्यांचं जतन संवर्धन करणं. असो, तर आपण मधमाशांविषयी बोलूया आता. मधमाशा या 4 पंख असलेले फुलांवर जगणारे कीटक आहेत. त्यांचे मागचे पाय मोठे असतात, शरीरावर फांद्यांसारखे किंवा पिसासारखे केस असतात आणि सामान्यतः त्यांना एक डंख असतो. मधमाशा आणि भुंगे हे सर्वात सामान्य प्रकार. भुंगे हे मधमाशांपेक्षा मोठे आणि अधिक शक्तिशाली असतात. मधमाशा उपयुक्त कीटक आहेत कारण त्या मध तयार करतात आणि पिकांचं परागीभवन करतात. मधमाशा अॅनिमलिया किंगडम, आर्थ्रोपोडा फायलम, इन्सेक्टा क्लास, हायमेनोप्टेरा ऑर्डर आणि अॅपोइडिया फॅमिलीमध्ये येतात. त्यांचं जे वर्गीकरण असतं म्हणजे बॉटनी किंवा झुओलॉजी आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक वनस्पती असेल किंवा कीटक असेल तर ते कोणकोणत्या प्रकारे डिवाइड केलं जातं, कोणकोणत्या त्याचं वर्गीकरण कसं होतं ते आपण पाहिलं. मधमाशी पालकांना कधी कधी एपियारिस्ट असं म्हटलं जातं. मधमाशा आणि भुंगे या सामाजिक मधमाशा असून या वसाहतींमध्ये राहतात. एकट्या राहणाऱ्या मधमाशा स्वतःची लहान कौटुंबिक घरटी बनवतात. मधमाशांच्या साधारणतः 10,000 ते 20,000 प्रजाती आहेत, ज्यात गांधील माशी आणि माशीसारख्या अनेक मधमाशांचा समावेश आहे. बहुतेक मधमाशा या 2 मिमी ते 4 सेंटीमीटर इतक्या लांबीच्या लहान असतात. मधमाशा आणि गांधील माशी यांचं एक जवळचं नातं आहे. मुख्य फरक हा की मधमाशा आपल्या पिलांना परागकण आणि मध देतात तर गांधील माशी प्राणीजन्य अन्न, कीटक किंवा कोळी खातात. या व्यतिरिक्त गांधील माशीच्या अंगावर फांद्या नसलेले केस असतात. मधमाशा पोळ्यांमध्ये किंवा वसाहतीत राहतात. एका पोळ्यात सुमारे 20,000 मधमाशा असतात तर काही मोठ्या पोळ्यांमध्ये अगदी 1 लाखापेक्षा जास्त मधमाशा सुद्धा असू शकतात. पोळ्यामध्ये एक राणीमाशी असते, शेकडो नर मधमाशा असतात.

आणि हजारो कामकारी माशा असतात. कामकारी मधमाशा या मादी असतात पण त्या प्रजनन करत नाहीत. जसं आपण मुंग्यांचं पाहिलं होतं मगाशी तसंच सेम अगदी. राणी मधमाशी मादी असते आणि ती पोळ्यातल्या सगळ्या पिल्लांना जन्म देते. नर मधमाशा नर असतात आणि त्यांना डंख नसतो. अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे. मधमाशा अन्नाच्या स्रोतांविषयी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नृत्याचा वापर करतात. हे आपल्याला नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण वाटलं असेल की मधमाशा या अन्नाच्या स्रोतांविषयी कुठे काय आपल्याला घ्यायचंय किंवा मध कुठून गोळा करायचं आहे याचं कम्युनिकेशन करण्यासाठी त्या डान्स करतात, नृत्य करतात. मधमाशांच्या हालचालींमधून निघणारे आवाज त्यांच्या डोक्यावरील बारीक केसांद्वारे टिपले जातात. मधमाशा दिशादर्शनासाठी सूर्याचा वापर करतात. दिशा ठरवण्यासाठी मधमाशा या सूर्याचा वापर करतात. ही आणखीन एक नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की एवढासा कीटक आहे पण तो सुद्धा जेव्हा अन्न गोळा करतो किंवा दिशा ठरवतो तर निसर्गातल्या मोठ्या मोठ्या घटकांचा अगदी विचार करतो आणि मगच ती गोष्ट करतो. मधमाशीच्या पोळ्यामध्ये मेणाचे कप्पे असतात. इथेच राणीमाशी आपली अंडी घालते. ती एका दिवसात 1500 अंडी घालू शकते. अंडी फुटल्यावर त्यातनं अळ्या बाहेर येतात आणि कामकारी माशा त्यांना खाऊ घालतात. कामकारी माशा या फुलांमधनं परागकण आणि मकरंद म्हणजेच मध गोळा करतात. परागकणांचा उपयोग प्रथिनांचा स्रोत म्हणून होतो आणि मधाचा उपयोग ऊर्जेचा स्रोत म्हणून होतो. काही परागकण फुलांच्या स्त्रीकेसरावर पडतात आणि त्यामुळे परपरागण होतं. हे काही पिकांसाठी आणि फुलांसाठी महत्वाचं असतं. वनस्पती आणि कीटक यांच्यातल्या या संबंधाला सहजीवन म्हणतात. हे आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा अभ्यासाला होतं. मधमाशा फुलातल्या मकरंदाचं मधात रुपांतर करतात. केवळ एक चमचाभर मध तयार करण्यासाठी कामगार मधमाशांना 4000 अधिक फुलांना भेट द्यावी लागते. आपण एक चमचा मध अगदी सहज घेतो पण ते एक चमचाभर मध त्यांना तयार करण्यासाठी मधमाशांना जवळपास 4000 अधिक फुलांवर जावं लागतं आणि प्रत्येक फुलातनं तो मकरंद गोळा करून त्याचं मधात रुपांतर करावं लागतं. पोळ्यामधनं मध काढताना मधमाशी पालकांना खूप काळजी घ्यावी लागते. मधमाशांना इजा होणार नाही याची ते काळजी घेतात. मधमाशा जो मध घेतात त्याच्या बदल्यात मधमाशी पालक त्यांना साखरेचा पाक देतात. त्यांच्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण आहे. बघा किती गमतीची गोष्ट आहे. राणी ही पोळ्याची माता असते. पोळ्यामध्ये एकच राणीमाशी असते आणि तिला दररोज सुमारे 1000 अंडी घालावी लागतात ज्यातून नवीन मधमाशा तयार होतात. तिचे तीव्र फेरामोन्स म्हणजे शरीराचा गंध जो असतो पोळ्याला एकत्र काम करण्यास मदत करतात आणि कामकारी मधमाशांना अंडी घालण्यापासून रोखतात. म्हणजे कामकारी माशांना शक्य असून सुद्धा त्यांनी अंडी घालणं अपेक्षित नाहीये म्हणून ते अंडी घालत नाही. फक्त जी राणीमाशी आहे तीच हे काम करते. यांच्याकडनं हे पण खूप शिकण्यासारखं आहे की तुम्हाला जे काम दिलंय तेच तुम्ही करायचंय. त्या व्यतिरिक्त कुठलंही काम करणं तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. करून बघूया काय होतंय असं इथे चालत नाही. नर माशांचं एकमेव काम आहे की राणीमाशीसोबत मिलन करणं. त्यापैकी फक्त सर्वात सक्षम असलेल्या काही नरमाशाच आपली जनुकीय वैशिष्ट्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतात. ही भूमिका इतकी महत्वाची असते की पोळ्यातल्या कामगार माशा त्यांना खाद्य पुरवतात. दिवसा त्या जमिनीपासून 5 ते 35 मीटर उंचीवर एकत्र जमतात आणि तरुण राणी माशीची वाट बघत बसतात. मग राणी माशी दूरवरच्या एकत्र जमण्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल उडून जाते. तिथे जिथे ती अनेक नरमाशांसोबत मिलन करते पण प्रत्येक नरमाशी मिलन झाल्यावर मरते. हाच काजव्यांबाबतीत सुद्धा सारखाच नियम आहे की मिलन झाल्यावरती प्रत्येक नरमाशी मरते. जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज उरत नाही आणि कामगार माशा अशा वेळी त्यांना हकलून देतात. गरज सरो वैद्य मरो ही म्हणी त्या अगदी साजेशी आहे की जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज भासत नाही आणि म्हणून त्यांना हकलून दिलं जातं. हजारो कामकरी मधमाशाच पोळ्याला टिकवून ठेवतात. जन्माच्या दिवसापासून त्या न कुरकुरता राबतात. पोळ्याची स्वच्छता करणं, त्याचं रक्षण करणं, वाढणाऱ्या पिल्लांना खाऊ घालणं, मधमाशाचं पोळं बांधणं ही त्यांची कामं. याशिवाय फुले असलेल्या लांब हिवाळ्यासाठी मधाचा साठा करण्याकरता मकरंद गोळा करून ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम.
कामकरी मधमाशा उन्हाळ्यात पोळं थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात आणि त्या खूप प्रभावीपणे संवाद सुद्धा साधतात. सर्वोत्तम फुलं कुठे मिळतील, तिथे मकरंदाचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता कशी असेल हे ते आपल्या भगिनींना सांगू शकतात. राणी सुरक्षित आहे की नाही आणि पोळ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारी ती नवीन मधमाशी दुसऱ्या पोळ्यातून त्यांचा मौल्यवान मध चोरण्यासाठी आलेली अनोळखी मधमाशी आहे की नाही हे सुद्धा त्या ओळखू शकतात. म्हणजे त्यांना एवढी बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्याची. आपल्याला तर सगळ्या मधमाशा सारख्याच वाटतात पाहता क्षणी, म्हणजे आपल्याला फरक सांगा असं म्हटलं तर कठीण आहे, शक्यच नाहीये मुळात. आता याच्यानंतर आपण बघूया की त्यांचं जीवनचक्र कसं असतं. मधमाशी प्रौढ होण्यापूर्वी विकासाच्या अनेक टप्प्यांमधून जाते. ती राणी, कामकरी माशी किंवा नरमाशी बनो, सगळ्या मधमाशांना काया पालटाच्या 4 टप्प्यांमधून जावंच लागतं. ते कुठले टप्पे आहेत तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. राणी माशी मध पोकळीतील कप्प्यांमध्ये आपली अंडी घालते. फलित अंड्यांमधून कामकरी माशा बनतात तर अफलित अंड्यांमधून नरमाशा बनतात. कामकरी माशा वेगाने वाढणाऱ्या अळ्यांना खाऊ घालण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. शेवटी मध पोकळीतले कप्पे बंद केले जातात जेणेकरून अळ्या एकांतात आपले कोश विणून कोशावस्थेत जाऊ शकतील. या अवस्थेतून रूपांतर पूर्ण झाल्यावरती मधमाशीचा पिल्लू मधमाशांच्या समाजात आपलं स्थान घेण्यासाठी त्या कोशातनं हळूच बाहेर येतं. अंड्यापासून प्रौढ मधमाशी बनण्याच्या या प्रक्रियेला राणीमाशीसाठी कमीत कमी 16 दिवस किंवा नरमाशीसाठी जास्तीत जास्त 24 दिवस लागू शकतात. एकदा कामगार मधमाशी बाहेर आली की तिचं आयुष्यमान ऋतू, उपलब्ध अन्न आणि तिला कराव्या लागणाऱ्या कामावर अवलंबून काही आठवड्यांपासून ते जवळजवळ 1 वर्षापर्यंत असू शकतं. नवीन कामगार मधमाशी मऊ, पिसाळलेली आणि बऱ्यापैकी अविकसित असते. पुढील काही आठवड्यांमध्ये तिच्या विविध विशेष ग्रंथी परिपक्व होतात ज्यावरून वसाहतींमध्ये ती कोणते काम करणार हे त्यावरून ठरतं. मग या कामांमध्ये स्वच्छता करणं असेल, लहान पिल्लांना खाऊ घालणं असेल, कोशांमध्ये मकरंद आणि पराकण भरणं किंवा मेळाचं पोळ बांधणं, वसाहतीचं रक्षण करणं अशी वेगवेगळी कामं ठरलेली असतात. आणि मग शेवटी ती मकरंद, पराकण, प्रोपेलिस आणि पाणी गोळा करण्याचं काम करते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, मध. जो मध आपण खाण्यासाठी वापरतो. आता तुम्ही म्हणाल की माशी जेव्हा फुलातनं मकरंद गोळा करते तोच मध, पण तसं नाहीये. काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि मग त्याचं रूपांतर मधात होतं आणि म्हणून

घट्ट करतात. खरं तर त्या भरपूर मध बनवतात, जेणेकरून हिवाळ्यासारख्या जेव्हा फुलांचा मकरंद उपलब्ध नसतो तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा उपलब्ध अन्न असेल यासाठी आधीच त्यांनी पुरेसा मकरंद काढून घेतलेला असतो. बहुतेक कीटकांच्या विपरीत मधमाशा हिवाळ्यातही सक्रिय राहतात आणि थंडीने गोठून मरण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या मधाचं सेवन करतात आणि चयापचयाची क्रिया पूर्ण करतात. सुरुवातीच्या मानवांनी कदाचित अस्वल आणि इतर सस्तन प्राण्यांना मधासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करताना पाहिलं असेल आणि अर्थातच आपण सुद्धा मधासाठी पूर्णपणे मधमाशांवरच अवलंबून आहोत. मधमाशा फुलांच्या वनस्पतींमधून मकरंद गोळा करतात आणि तो त्यांच्या पोटातील मधाच्या पिशवीत साठवतात, जिथे इन्व्हर्टेज नावाच्या एन्झाईमच्या क्रियेमुळे त्याचे अंशत मधात रुपांतर होते. अतिशय महत्वाची ही प्रक्रिया आहे. पोळ्यात परत आल्यावरती त्या हा मकरंद घरातल्या मधमाशांना देतात, ज्या हे परिवर्तन पुढे चालू ठेवतात आणि त्यानंतर त्याचं रुपांतर हे मधात होतं. तर अशा रीतीने ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि मधमाशी इतक्या फुलांवरती जाते, त्या फुलातनं तो मकरंद गोळा करते तेव्हा कुठे आपल्याला एक चमचा मध मिळतं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण मधाचं सेवन करू तेव्हा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा मध गोळा करण्यासाठी त्या मधमाशांनी किती कष्ट केले आहेत. जाता जाता एक मधमाशीवर कविता आहे. नाचे गुणगुणे या मधमाशा, नाचे गुणगुणे या मधमाशा, कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा. मारून भराऱ्या चहू दिशेला, मारून भराऱ्या चहू दिशेला, झप्पी देई ती फुला फुलाला. भरून घेई पराकणांची झोळी, भरून घेई पराकणांची झोळी, वाटा उचलते बांधण्यात पोळी. थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, शिकावा तिजकडून मंत्र बचतीचा. परागणाचे करते अचाट काम, परागणाचे करते अचाट काम, नकळत देई ती करोडोचा दाम, नकळत देई ती करोडोचा दाम. हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, मळे फळबागा डुलती आनंदाने. मधमाशांचे प्रमाण का घटले, मधमाशांचे प्रमाण का घटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले. मंडळी, आपण सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की मधमाशांचं संवर्धन आणि जतन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक पुण्याचा एक मुलगा आहे अमित गोडसे म्हणून, तर तो यासाठी खूप चांगलं काम करतोय की मधमाशांचं पोळं जाळू नका तुम्ही, त्यांच्या टीमला संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा, ते लोक जिथे शक्य आहे तिकडे जातील आणि त्यांच्याकडे जी काही वेगळी यंत्रणा आहे जेणेकरून पोळं न जाळता तुम्हाला ते पोळं काढता येईल आणि तो मध तुम्हाला गोळा करता येईल. आणि जर तुम्हाला असं मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, कारण मधमाशांचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय आणि आपल्याकडूनही नकळतपणे मधमाशा मारल्या जात आहेत. तर असं होऊ नये यासाठी आपणही करू शकतो, मधमाशांची पेटी आपण आणू शकतो. आणि मुळात सगळ्या मधमाशा डंख लावतात का, डंख मारतात का, तर नाही. बऱ्याचशा माशा अशा असतात की ज्या डंख मारत नाहीत, फक्त त्या जेव्हा आपल्या अंगाला स्पर्श करतात तेव्हा थोड्याशा गुदगुल्या होतात, एवढाच काय तो आपल्याला त्रास होईल. आणि जर तुम्ही ही अशी मधमाशांची पेटी तुमच्याकडे आणली तर तुमच्या आसपास जेवढी काही झाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, ती सगळी बहरून जातील काही दिवसांमध्ये आणि तुम्हाला हा मध सुद्धा मिळेल. तर नक्की विचार करा या मधुमक्षिका पालनाविषयी. शक्य असेल, जागा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. आणि आपल्याकडनं निसर्गाला आपण देणं लागतोच, तर यानिमित्ताने आपण ही अशी एक मदत सुद्धा आपण निसर्गाला नक्कीच करू शकतो. आपण जाणून घेतलं मधमाशी आणि मुंगी यांच्याविषयी. त्यांच्याकडनं आपण बरेच काही गुणधर्म आहेत जे आपण अंमलात आणू शकतो, त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो, ते आणूया आणि जीवनाचा आपला भाग करून घेऊया. याच टप्प्यावरती मी आरजे सुवर्ण आपला निरोप घेते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक, आचार्य नेटिव्ह ग्लोब रेडिओमध्ये मी तेजस्वी यांचं मनपूर्वक स्वागत करते. जागतिक स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील नऊ मान्यवर महिलांना आपल्या आचार्य नेटिव्हमध्ये आमंत्रित करत असतो. आज आपल्या सोबत आहे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका अभिनेत्री समृद्धी भोयरा. समृद्धीताई, मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आई फार आपुलकीने प्रेमाने त्या आमच्याकडे आलेल्या आहे आणि हा सेटअप करायचं म्हणजे आज तुम्हाला जाणून असेल आम्ही स्टुडिओमध्ये नाही कारण मॅडमना हा सेटअप आवडलेला आहे. सो मॅडमचं दिग्दर्शनाखाली आम्ही काम केलं नाही असं म्हणायला लागतो. राष्ट्रीय पुरस्कार त्या सगळ्या चित्रपटांना त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आपण सगळ्या त्यांना ओळखतो आणि त्यांना खरी ओळख मिळाली डॉक्टर पटनायक बाबा या चित्रपटामध्ये असं आपण म्हणूया. आणि त्या सगळ्या त्यांचं या जीवनप्रवासाचा चित्रपट शूटिंग कार्तिकचा या नवरात्री निमित्ताने आपण अर्थ घेणार आहोत. तर समृद्धी मॅडम आणि माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
1: नमस्कार. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.
0: समृद्धीताई, आपण डॉक्टर प्रकाश शंभे या चित्रपटाकडे वळणारच आहोत, पण तत्पूर्वी 15 वर्ष तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीमध्ये होतात, सर्व्हिस मध्ये होतात, तर वकिली क्षेत्र आणि चित्रपट सृष्टी ही सांगड कशी वाचेल किंवा या क्षेत्राकडे तुम्हाला वळावसं का वाटलं?
1: पहिली गोष्ट तर म्हणजे नोकरी नाही, हा 17 वर्ष 15 पण नाही 17 वर्ष क्रॉस झाले माझे आणि मुंबई हायकोर्टात मी अजूनही कार्यरत आहे. आणि चित्रपट करणे म्हणजे फिल्म मेकिंग मला असं वाटतं की माझं बॉन्ड म्हणजे पॅशन आहे. पण पलीकडे एखादा शब्द असेल तर तसं म्हणूया की अगदी लहानपणापासून स्टोरी टेलिंग जे म्हणतो ना आपण म्हणजे फिल्म मेकिंग ऍक्च्युअली तुमची कहाणी लोकांना जेव्हा दाखवतात चित्र रूपात त्याला बॅकग्राऊंड साऊंड सॉन्ग आणि सगळ्या गोष्टी येतात त्यावेळेला मग ते फिल्म मेकिंग म्हणतात. पण ते अगदी लहानपणापासून चालू होतं की मला आवडलेली कुठली तरी दिसलेली मनाची मनगडन कहाण्या त्या आजूबाजूच्या मैत्रिणींना सांगायला आवडायच्या आणि त्या अगदी तल्लीन होऊन ऐकायच्या. तर तो जो होता ना की स्टोरी टेलिंग जे म्हणतो आपण आली कहाणी लोकांना आवडते मुलांना तल्लीन आपण करू शकतोय तर ती फिल्म मेकिंग खरं तिथेच सुरू झाली. पण त्याची कल्पना मलाही नव्हती.
0: अच्छा.
1: म्हणजे खूप नंतर माझं लग्न झालं अमरावतीवरून मी मुंबईला आले त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायला म्हणजे तेव्हा मी ऍक्च्युअली लग्न झालं त्यावेळेला 20 वर्षाचे होते तेव्हा माझं खरं ग्रॅज्युएशन फक्त झालं होतं. त्याच्यानंतर मग मी डीएमएटी केलं विया कॉलेजला त्याच्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला लॉ केलं आणि मग ऑब्व्हियसली मी काम करायला लागले. पण कुठेतरी आतमधून एक गोष्ट होती की आय वॉज नॉट सॅटिस्फाईड की मी काय जे करते ते माझं खूप आवडीचं काम नाही म्हणजे त्याच्यात एकच आवडीचं होतं की मला सोशली लोकांना मदत करायला खूप आवडते. म्हणजे जेव्हा आपण मदत करतो आणि ते सक्सेसफुल ती मदत पोचते म्हणजे तो हॅपी होतो. जसं कोर्टाच्या याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांच्या न्यायासाठी मी लढले किंवा क्रिमिनल साईडनी पहिले

0: त्यांना म्हणायची की मला काहीतरी असं वाटतंय की हे सगळं नव्हतं करायचं. केवढं सक्सेसफुल लाईफ आहे तुझं, दुकान तुझं बरं चाललंय तर कशाला. मी म्हटलं नाही, पण मनात मला काय वाटत मी पूर्ण आता पूर्ण झाले. मग त्यांनी मला बरीचशी उदाहरणं दिली की कुठल्याही वयाच्या टप्प्यात आपल्या मनाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चालायला वेळ कधीच झालेली नसते. मला कायम ते लक्षात आहे. आणि मग मी श्वास पिक्चर्स जी टीम होती त्याच्या श्वास पिक्चर नंतर त्यांचा एक चित्रपट चालू होता, त्याच्यात मी लीगल ऍडवायझर म्हणून म्हणजे खरं काम करायला सुरुवात केली. पण त्यांच्या ज्या मीटिंग्स व्हायला लागल्या तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या ज्या लहानपणापासूनच्या उशिकाली ठेवलेल्या डायरीत मी जे काय लिहिते ते याच्यापेक्षा पण छान आहे. आणि मग मी त्यांना ते प्रोड्युसर होते त्यांना मी सांगायला आले की असं नाही असं करू शकतो, तसं नाही तसं करू शकतो. तिथल्या काही लोकांना माझा राग पण आला की हे आम्ही शिकून हे सगळं फिल्ममेकिंग आणि प्ले वगैरे सगळं वकील वेगळी असते, हे वेगळं असतं, तुम्ही जरा दोन वाक्य लिहून बघा
1: अच्छा
0: आम्हाला लिहून दाखवा, त्याच्यानंतर आम्हाला इथे सांगायला आहे. तर मला असं वाटतं की ती एक जी गोष्ट होती ना की मला म्हणजे असं नाही की मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं, पण ते खूप वेगळं असतं आणि तुम्ही लिहून बघा त्याला दोन वाक्य आणि मग कसंच ते चित्रपटाची कहाणी काय कोणी आलं आणि लिहून घेतलं असं होत नाही. तो पण मला काहीही फिल्म मेकिंग कशाला म्हणतात काय असतं काहीच मला माहित नव्हतं. आणि ती एक म्हणूया की त्यांनी आपल्या पायात लागलेली कुऱ्हाड होती का मला माझी ती नवीन दार उघडलं होतं काही नाही. तर मी त्या दिवशी एका रात्रीतनं ती अख्ख्या चित्रपटाची कहाणी लिहिली आणि दुसऱ्या दिवशी ते प्रोड्युसर अमेरिकेचे होते त्यांच्याजवळ खूप कमी वेळ होता. तर ती वाचन करायला घेतली तर एकाच वाचनाच्या त्या पूर्ण म्हणजे एवढी मोठ्या मोठ्या पुस्तकी होते, कोणी हल्लं नाही. म्हणजे ती इतकी एनग्रॉस्ड अशी ती कहाणी झाली होती जी त्यांनी आता अजून विचार केला नव्हता. आणि मग त्यांनी सांगितले आपण आता मिक्स करूया आणि तो पहिलाच माझा स्क्रीन प्ले हॉलिवूडला रजिस्टर्ड झाला. आणि ती माझी खरी स्टार्ट होती की मला फिल्म मेकिंग मध्ये आवड तर आहे पण मी हे करू शकेन, एक पायरी चढायचा प्रयत्न तेव्हा झाला होता. आणि मग मला एक वयसाची चित्रपटाची कहाणी आहे ती माझी स्वतःची कोर्टातली पहिली केस, पहिली केस म्हणता नाही माझी केसी सरोगेट मदरची आणि त्याची खूप सुंदर फ्रेम होती. म्हणजे एक निळ्या डोळ्याचा मुलगा अशा शेतातल्या एका बाईच्या अगदी पाटक साडी नेसलेल्या आईला असा चिकटून होता, अंगावर त्याचे असे कपडे उचलले आणि एक युरोपियन बाई म्हणते हा मुलगा माझा आहे आणि ती म्हणते माझा मुलगा आहे. फ्रेम पहिलीच इतकी सुंदर होती की तिथनं जी कहाणी माझी सुरुवात झाली. आणि मग ती लिहिली मी, मग बरा स्ट्रगल झाला की कोणतरी प्रोड्युसर मिळेल हे मिळेल ते मिळेल. मी कुठे कुठेही काही शिकले नव्हते. मग मी कलिना युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली संध्याकाळच्या कॉलेजला जाऊन, मी डिप्लोमा केला फिल्म मेकिंगचा, मी टेक्निकल शिकून गेलं तर मला फिल्म तर दिसायला लागली होती पण लिहायला यायला लागली त्याच्यामध्ये. हा कारण त्याच्याशिवाय तुम्ही फिल्म करू शकणार नाही. युजुअली पूर्ण संपूर्ण तुमच्या डोक्यात असेल ज्या वेळेला तुम्ही पेन धरता आणि जेव्हा तुम्ही ती लिहायला सुरुवात करता ती तुमच्या डोक्यात असते. आणि मग ती पहिलीच फिल्म बरस करत म्हणजे कथा कथा पटकथा संवाद गाणी प्रोड्यूस बाय डिरेक्टेड बाय असं सगळ्या 8-9 गोष्टी मी एकटी त्या चित्रपटात केल्या आणि उर्मिला कनेटकर त्याच्यात मी गाणीचं काम केलेलं आणि बाकी अमेरिकन ऍक्टर्स होते ते पण खूप गाणी मस्त आहे जुळून आली. आणि त्या पहिल्याच चित्रपटाला मला 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले, 7 राज्य पुरस्कार आणि 37 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले.
1: पहिल्या चित्रपटाला जसं तुम्ही म्हणाला तेव्हा भरपूर यश मिळालं सगळीकडनं तुम्हाला म्हणजे मीडियामध्ये तर फारच चर्चा झाली आणि एक चांगला विषय सुद्धा सामाजिक विषय जरी असला तरी तो खूप लोकांपर्यंत पोहोचला आणि तुम्हाला ओळख मिळाली. या तुमच्या घरामध्ये काहीच कलाकार म्हणून असते वातावरण
0: अजिबात नाही. कारण माझं बालपण सगळं बाबांची आमच्या ट्रान्सफर होत राहायची PWD मध्ये होते, त्याच्यामुळे मी जन्म नागपूरचा मग नंतर वर्धेला काही

0: माझं शिक्षण झालं तर तिथनं अमरावतीला आलो तर असं ते फिरतीवर असायचं, दोन दोन तीन तीन चार चार वर्ष एकेका शहरात राहायचं. त्याच्यामुळे त्या बाजूला आजही इतका असा फिल्म मध्ये कुठल्या मुलांनी घरातल्या मुली तर व्हायचं पण म्हणलं की हे करिअर करायचंय तर सगळे म्हणणार की हे हॉबी आहे, तुम्ही आधी शिक्षण घ्या, पायावर उभं राहा, काहीच्या अपेक्षा कमवा आणि मग या सगळ्या बाकीच्या गोष्टी करा. करिअर म्हणून असं बघितलं जायचं नाही. त्याच्यामुळे माझ्या घरात आजूबाजूला मित्रमंडळी सुद्धा चित्रपटाशी रिलेटेड कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर मी जसं आता सांगितलं की हळूहळू कसं आपोआप मी त्या बाजूला आले. आणि अगदी सांगायचं झालं तर आत्ताच्या या स्टेजला मला असं वाटतं आपण काहीच करत नसतो, आपण फक्त त्या फ्लो मध्ये चालत असतो. सगळ्या गोष्टी त्या आपोआप घडत घडत घडत जातात. की ठरवलेलं म्हणजे बरेच जास्त की गोल आपण ठरवतो त्याच्या त्या दृष्टीने चालत लागतो तेव्हा ती गोष्ट मार्ग असतं. हा पण कधी कधी तुम्हाला वळणावर ती वळणं तुमच्या पावलाशी येतात तिकडे तुम्ही चालत असतात.
1: तरी तुम्हाला आवडणारे म्हणजे सगळे चित्रपट किंवा कोण गायक गायिका तुम्हाला आवडणारे कोण आहे?
0: मला खूप आवडतात. म्हणजे खरं सांगायचं तर पहिलं मला व्हायचीच्या वेळेला मला हिरोईन म्हणून स्मिता पाटील आवडल्या होत्या. माझ्या डोक्यात त्याच होत्या.
1: अच्छा, तेव्हापासून
0: नाही ती जेव्हा फिल्म लिहायला घेतली ना तेव्हा तुम्ही कलाकारांचं कट डोक्यात इमॅजिनेशन चालू असतं. नंतर तुम्हाला म्युझिक सुद्धा ऐकायला येत असतं, तुम्हाला लाईट्स दिसत असतात, संध्याकाळ आहे का, सूर्यास्त आहे का, सूर्योदयाच्या वेळेला गाडी येताना मग असं हे सगळं सगळं दिसत असतं. म्हणजे तुम्ही लिहिता तेव्हा दिसत असतं. तर मला प्रत्येक वेळेला ती जी आई आई ती मला स्मिता पाटीलच, मला सावळ्या रंगाची खूप पाणीदार डोळे असणारी सुंदर सामांध असणारी अशी ती बाई हवी होती. पण तिच्याशी जुळते म्हणजे खरं सोनाली बोलते तिच्याशी मी पहिला बोलली होती. पण तिचं लग्न होतं काही दिवसात तर ती मला म्हणाली की मला खूप आवडली आहे संहिता, मला करायचं पण आहे पण थांबू शकशील का? पण माझं ते जर सगळ्या गोष्टी ठरलेलं प्लॅन त्यामुळं मग परत ऑडिशन घेतल्यानंतर बऱ्याच जणांचं मी आता नावं नाही सांगत पण बऱ्याच जणांचे ऑडिशन झालेत. पण उर्मिला कॅरेक्टरला जेव्हा म्हणजे इतकंच काय की त्याच्यात विदर्भाची भाषा आहे तर माझे असिस्टंट डिरेक्टर होते ते म्हणाले तुम्ही पण ऑडिशन देऊन बघा.
1: अच्छा.
0: आणि मग की तुम्ही खूप छान ही भाषा बोलता आणि त्या वयात त्या
1: अभिनेत्री पण
0: होता. नाही मी अभिनेत्री खरंच म्हणजे पण खरंच सिनेमांमध्ये मी काम केलं आहे म्हणजे बऱ्याच ते पण ऍक्सिडेंटली करायला लागलं पण अभिनेत्री म्हणून मी खरं पदार्पण केलंच नाही. पण ते म्हणाले की तुम्ही करून बघा ऑडिशन देऊन बघा. म्हणजे चला लावा कॅमेरा, मी माझं ऑडिशन देते मलाच. आणि मी जेव्हा मला स्वतःला बघितलं मी जरी ती भाषा अस्खलित बोलू शकते जी त्या चित्रपटात अपेक्षित होती तरी पण मी माझंच मला रिजेक्ट केलं. म्हटलं माझ्या मनात ती ही नाही दिसणार ती नाही तर इतकं पक्क होतं डोक्यात की ती कशी दिसतच. आणि मग बऱ्याच एक सात आठ दहा कलाकार आल्यानंतर उर्मिलाला जेव्हा मी कॅमेऱ्यातनं बघितलं तेव्हाच मी सांगू टाकलं की ही आहे. मी खरंच खूप सुंदर त्याच्यामध्ये म्हणजे तिला बघून मी जेव्हा आत्ताचे तेलुगू राईट्स आहे पण सुरुवातीला श्रीनिवासनचे केलं म्हणून त्यांनी अपुराच्या मुलांना कमला हसनला फिल्म इंडस्ट्रीत आणलं. त्यांनी ह्या चित्रपट एका फिल्म फेस्टिवलला बघून त्याचे राईट्स मागितले तर त्यावेळेला ते म्हणाले की मी इमॅजिनेशनच नाही करू शकत, तेलुगूतली सुद्धा कुठली हिरोईन मला हीच पाहिजे. तर उर्मिला आता त्यांनी तेलुगूमध्ये इंट्रोड्यूस केलं इतकं त्यांना ती आई म्हणून कन्व्हिन्सिंग होती.
1: याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. रेशमोह जागर स्त्री शक्तीचा बसून धोरणाचा या कार्यक्रमात आपण चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी कोरेघर यांना आमंत्रित केलेलं आहे. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण त्यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहता आशा निर्णय.

0: खर सांगू का की म्हणजे मी करेपर्यंत खर इतकी कल्पना लोकांना म्हणजे कितीतरी पुस्तकांवर पण लिहिली गेली अगदी पु ल देशपांडे तर तिथेच पण ना चित्रपट या विषयावर करायचं धाडस कोणी केलं म्हणजे जेव्हा मी ठरवलं करायचं तेव्हा भाऊ म्हणजे प्रकाश आमटे स्वतःच म्हणाले की अगं एवढा पैसा लागणार आहे आणि त्या चित्रपटात सगळे आदिवासी ज्यांना आता जुने लोक त्याला महारोप म्हणायचे असं झालेल्या लोकांच्यावर कहाणी कपडे नाही आम्हीच काही कपडे घालत नाही गाणत नाही काहीच नाही असा चित्रपट कोण बघायला येणार
1: आणि मग सुद्धा दुर्दम्य भागाचा
0: पण मला त्याच्यात खूप आधीच कळलं होतं की ही आहे सोशल फिल्म आहे बायोपिक आहे पण ही ना फारच उच्च कोटीची पवित्र प्रेम म्हणजे एखादी स्त्री कसलंही वचन न मागता एखाद्या अशा पुरुषाचा हात धरते आणि दोघे जण हात मिळून अशा जंगलात जातात तिथे अन्न वस्त्र निवारा हे सुद्धा त्या नवऱ्याकडनं ती अपेक्षा करत नाही जे मिळेल त्याच्यामध्ये 40 वर्षाचा प्रवास जराही तक्रार न करता त्याचा ध्यास आहेच की माझ्या वडिलांनी हे केलं तर लहानपणापासून जेव्हा त्यांनी एमएल बसायला गेले त्यावेळेला त्यांनी जेव्हा बघितलं त्यांनी ठरवलं की हे मला काम करायचं आहे म्हणजे करायलाच पाहिजे हा कारण नाहीतर ह्या लोकांना कोण बघणार तर अशा हातात धरलेल्या म्हणजे त्यांचा हनीमून सुद्धा म्हणायला गेलं तर त्या आदिवासी लोकांच्या सेवेमध्येच गेला असं तुला कुणाला तरी स्वप्न पडावं असं ते राहावं ते जावं ते मला दिसलं होतं की हे फार वेगळं आहे आणि मग खरा माझी पराकाष्ठा अशी झाली की भाऊ जास्त बोलतच नाही आणि त्यांचे डायलॉग्स आणि कथा तर मी लिहून येऊन म्हणजे माझ्या डोक्यात होती की कारण मला आत्ता वाटतं की चित्रपट झाला फक्त 45-50% आपण दाखवू शकतो कारण खूप आहे त्यांचं इतकं मोठं जीवन आहे तर डायलॉग्स लिहिणं हे सगळ्यात मोठी गोष्ट होती की त्यांना ऑब्झर्व करून कारण मी राहिले त्यांच्यासोबत खूप राहिले खूप प्रश्न विचारले आहेत त्यांच्याशी राहताना बरेचसे प्रसंग तुम्हाला कुठेही वाचायला मिळणार नाही जे आमच्यासोबत घडले म्हणजे तो देव पाण्यात टाकण्याचा जो सीन आहे तर तिथे आम्ही असंच एका नदीवर फिरायला गेलेलं असताना मला वहिनी म्हणाल्या की मी म्हटलं 3 नद्यांचा संगम आहे मोठ्या मोठ्या नद्या हा पण या नद्यांच्या संगमावर अजूनपर्यंत एवढ्या वर्षांमधून एक पण देवघर देऊळ कसं नाही त्या म्हणाल्या तिला प्रयत्न खूप जण आणि खूप सहज म्हणजे नदीतनं पायात आम्ही वाटकाळत जातोय गेला खूप प्रयत्न काही लोकांनी शेंदूर पासून तिकडे पण हा एक तो करण्या अधिकारी म्हणतात कारण त्यांच्यापेक्षा ते 2 वर्ष लहान आहे हा प्रकाश तुझे ऐकतो त्यांनी त्यांचा तो सिंधूर वाचलेला देऊळ देव आपला त्या पाण्यात अडकून दिला ते करू देत नाही आणि मला तिथनं तो सीन सुचला की किती मोठी गोष्ट आहे ना की एक ब्राह्मण माणूस जो देव उचलून कुणाचा तरी म्हणजे देवा देव म्हणून पाण्यात टाकून टाकायचं कारण त्याचं काय की तुझ्याच वेगळ्या वेगळ्या रूपाने माणूस माणसापासून लांब चालला तर तुझ्या निसर्गात फिलिंग होऊन राहा निसर्ग खूप मोठा देव आहे त्याची सेवा कर त्याचा एक तू आभार आहे तर हा जो मेसेज मला त्याच्यात सापडला की ही मोठी गोष्ट आहे की निसर्ग असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, कारण एकदा एक दुकान आलं, एक देवळ आलं, तर त्याच्या आजूबाजूला बाकीची सगळी मंडळी यायला लागते आणि हा निसर्ग कुठेतरी डिस्टर्ब होईल. तर असे बरेचसे आणि तो खूप सुंदर सीन झाला आहे त्या चित्रपटात. नाना पाटेकरांनी तो खूप छान पद्धतीने आणून केला आहे. तर असे बरेचसे सीन आहेत ते कुठेही वाचायला मिळणार नाही. ते घडलेले राण्यांचे याचे त्याचे आणि भाऊ कसं बोलतात त्यांचं तो लयजा त्यांची ती पद्धत त्या सगळ्या गोष्टी पण ते डायलॉग्स मी ते लिहिली ती संहिता तयार केली. त्यावेळेला आमिर खान सोबत जे अभिजात जोशी म्हणून त्यांचे जे रायटर आहे ते कुठेतरी पोहोचले होते तिकडे. आणि त्यांनी मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना राईट्स मागायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं नाही, पण माझ्या आधी त्यांनी त्यांना विचारलं होतं. तर मला सांगितलं की मम्मी समोर फॉर्म्स पडलेले आहेत, काय कागदपत्र त्यांना पाहिजे राईट्स तू नंतर आली. पण मग मी मला थोडंसं वाटलं की अरे आपल्याला मिळणार नाही, पण मला याचा आनंद झाला की कोणतरी मोठं प्रोडक्शन त्याच्यावर सिनेमा करत आहे. कारण झाडाखाडीचं ऑपरेशन सुरू होते आदिवासी लोकांचं सगळं. तर मला एक होतं की आपण एकटा माणूस थोडाफार मदत करू शकू या सगळ्या गोष्टीला, पण चित्रपटाने यांची कहाणी जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, म्हणजे कानाकोपऱ्यात ह्यांना मदत मिळेल आणि हे सगळं खूप मोठं होईल.
1: तेच
0: होत. आणि मग मी निघून आले मुंबईला, पण 7-8 दिवसांनी भाऊंनी मला ईमेल करून सगळे जगातल्या सगळ्या भाषेतले राईट्स पाठवून दिले. आणि मी खरं पाहिला पण नव्हता 2-3 दिवस ईमेल. नंतर जेव्हा पाहिला तेव्हा म्हणजे गगनात आनंद मावत नाही. तो असा नाही की मला मिळाला, त्याच्यात सगळ्यात मोठा आनंद असा होता की प्रकाश आमटेंनी माझ्या इतका मोठा विश्वास टाकला, मला त्या पात्रतेचं समजले. मी त्यांच्यासोबत जितकं जवळ राहिले त्यांच्याशी बोलले, मला असं वाटतं की देवात माणूस का माणसात देवदेव 100% त्यांच्यात ती शक्ती आहे. कारण वाघ, सिंह, अजगर या सगळ्या लोकांमध्ये बिबटे त्यांचे नकाशी वाचलं असे आत येतात ते लाभून आहेत लाभून आहे. म्हणजे हे सगळं मी डोळ्यांनी बघितलंय. आम्ही जवळून गेलो की ते जेवढं त्यांचा इंस्टपण आहे तो ते अटॅक केल्यासारखं करायचे, पण ते आले की त्याला तसं लागणार नाही. म्हणजे खूप वेगळंच ते विश्व आहे प्राण्यांचं त्यांचं नातं. ते मला आता कसं माझ्या
1: चित्रपटाच्या
0: म्हणजे एक चित्रपट झाला त्याच्यातच नॅशनल अवॉर्ड मिळाला, मग दुसरं काय करते माझी माझ्याकडनं पण अपेक्षा वाढली होती. मग नंतर मी जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा तेच म्हणाले हा विषय घेऊन बघू नकोस. असं नाही की माझ्याकडे खूप पैसा होता, सगळी जुळवाजुळव करूनच करायला सगळं जुळवाजुळच करायची होती. तर मग मी ते सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या, झाला केलं त्याचे अक्षरशः आता तुम्ही म्हणजे ऑस्कर पर्यंत आम्ही तिथे 150 डिरेक्टर्स आणि त्यांच्यासमोर ती रिप्रेझेंट करायची होती फिल्म. त्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना भरपूर भरपूर मदत यायला लागली. नंतर बऱ्याचशा अशा मुलाखती इन्क्लुडिंग आत्ताच्या मुलाखती, तुमच्या कसं डोक्यात आलं, का तुम्ही तो करायचा ठरवला वगैरे. पण मला आता सोपं उत्तर असं सापडलंय की मी खरं काय केलं मी एक त्याचा छोटासा हास्सा आहे. नाही म्हणजे मला म्हणायचं ते तर 40 वर्ष काम करतच होते, खूप महान माणूस, सगळं खूप मोठं काम. पण ईश्वराला माझ्या हातून ते करून घ्यायचं असेल म्हणून ती जबाबदारी माझ्या हातात आली आणि आपोआप ती मला सद्बुद्धी आली आणि माझ्या हातातनं ते काम झालं. मी ते केलं. मी एक मला मी विचार करायची की ऍक्च्युली मला असा विचार आला, मी ते पुस्तक वाचलं, ती 11 पुस्तकं वाचून काढली, मग मला वाटलं अरे छान चित्रपट होऊ शकतो. ही सगळी जर्नी असेल, पण खरा मुद्दा आहे ईश्वराने माझ्या हातून ते करून घेतलं, माझ्या हातून ते घडलं. आणि आज तुम्ही गुगल जरी केलं प्रकाश त्यांचं नाव त्याच्यासोबत माझं नाव जोडलं, ह्याच्यापेक्षा मोठी अचीवमेंट काय पाहिजे. म्हणजे ऑस्कर मिळाल्याचा
1: आता सगळे जे कलाकार आहेत म्हणजे आपले म्हणजे सगळे ऋणांमधलं असतात एकमेकांशी या चित्रामुळे आपण जोडले जातो. तर सोनाली ताई किंवा असं मग अशी म्हटलं नाना पाटेकर यांच्यासारखे एवढे ज्येष्ठ सगळे अभिनेते अभिनेत्री आपल्याला मिळाल्या आणि एक छान निर्माण झालं. हो तर त्याविषयी थोडस की आम्हाला म्हणजे सगळ्या सामान्य माणसाला किंवा प्रेक्षकांना उत्सुकता असते की प्रकाश आमटेंबद्दल बरंच वाचलेलं आहे, पण नेमकं चित्रपट सृष्टीतनं कसं आलं, चित्रपटात कसं उभारलं तुम्ही, म्हणजे ते स्वप्नच मी कसं
0: सांगायला
1: काय जेव्हा अडचणी आल्या,
0: अडचणीचं दुष्कळ आल्या. कारण हिमल कसं आहे, जंगलामध्येच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो आता तर बऱ्याचशा म्हणजे विसावळी किंवा यांनी चोरी झाल्या आहेत. नंतर बरेचसे टुरिझम व्हायला लागले सिनेमा झाल्यानंतर. आता भाऊ मला नेहमी म्हणतात की तुझ्यामुळे आम्ही चांगलं शांततेत जगत होतो आणि हे सगळं आता असं घडत चाललंय. हे कारण लोक येत आहेत तेवढे. पण शूटिंग करताना सुद्धा बरंच होतं. म्हणजे आम्ही असे कमबुट घालून शूट करायचो, खाली घेऊन या सगळ्या गोष्टींमध्ये काम करायचं असायचो. म्हणजे सगळे नेचरचे एक्स्ट्रीम गोष्टी, शिवाय तिथल्या नक्षलिझम खूप आहे
1: माहिती
0: आतंकवाद नक्षलवादी आहे एरियामध्ये. तर कुठल्या विषयात कोण येऊन शूटिंगच्या दरम्यान आणि एवढा मोठा कलाकार आमच्या सोबत राहत होता, त्यांचं मला काम म्हणजे नानांचं असं झालं. नंतर आता आम्ही खूप चांगले क्लोज मित्र मैत्रीण झालो. तेव्हा मात्र शूटिंगच्या वेळेला आमची बरीचशी टेक्निकल गोष्टींवर म्हणजे कलाकार कला चांगली होण्यासाठी बरीचशी भांडणं पण झाली. असं नाही असं असं नाही तसं चर्चा झाली असं कळत होतं. सोनालीचं माझं खूप चांगलं ट्रेनिंग होतं पहिल्यापासून अजून मध्ये. पण जो नेचर वाईज ज्या गोष्टींचं भीती होती की बऱ्याचशा गोष्टींची, तर त्या याच्यातून तर आम्ही नक्कीच घेऊ. गावातल्या बऱ्याचशा त्यांच्या कल्पना आहेत की गाव शुद्ध झालं, शूटिंग त्या वेळात मी टिकलं.
1: हा
0: त्यांच्याकडनं आम्ही शिकलोही खूप काही गोष्टींचं. म्हणजे अशी रास पण झाला. म्हणजे रोजच शिकायचं की ती लोक झाडावरची फळं तोडत नाही. ते म्हणतात की पडतील की आपली आणि जी वरती राहतील ती पक्ष्यांची. त्यांच्यासाठी कुठली झाडा जर तोडलीच तर आपण हा कधीच विचार नाही केला. झाडाला पेरू लागला तो माझ्यासाठीच. मनुष्य आज समजतो ना मला आणि बुद्धी आहे, त्याच्यामुळे हे सगळं माझ्यासाठीच आहे. ते तोडून मी खाणार. पक्षी आणि प्राणी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच जात नाही. पण तिथली आदिवासी मंडळी करतात. त्यांच्याकडे एकही रेप केस नाही आहे. आणि फक्त बाळाला दूध पाजणारी आईच फक्त चोळी घालते. बाकीच्या सगळ्यांचं ते घातलेला असा खालचाच कपडा असतो. पण कुणाची नजर नाही. एकाच रांगेमध्ये त्यांना पण मी पिक्चर मध्ये शूटिंग केलंय. तर त्यांच्यासाठी असं गोटूल म्हणून म्हणतात ते घरट्याचा. एका रांगेत सगळी झोपलेली असतात. म्हणजे ती एक काय म्हणूया त्यांचं कळप असतो. संध्याकाळी साडेसात जसं सूर्याप्रमाणे घड्याळ असतं त्यांचं. तर दुसऱ्या दिवशी मला कोण कलाकार लागणार म्हणून माझा असिस्टंट मला एकदा घेऊन गेला त्या होटल मध्ये. साडेसात वाजता जेवून खाऊन ती झोपलेली असायची. ती झोप मी बघितली की अशी म्हणतो ना घोडे बेचके सोना. कशाची काहीही चिंता नाही, काळजी नाही, कुणाच्या अंगावर पूर्ण कपडे नाही, उद्या काय खायचं त्यांना
1: त्यांच्याही
0: कशाच काहीही नाही. पण एवढी शांतता, एवढी गाढ झोप आणि इतका म्हणजे काय म्हणतो ना इनोसंट चेहरे त्यांचे. मला तेव्हा इतका एवा वाटला की आपण प्रगती केली का मागे ह्याला यांना. आणि कुणाची वाईट नसर नाही. म्हणजे कुठली स्त्री कुठला पुरुष कुठली शेजारचे कोणते सगळे एकमेकांचे कळवात ते राहतात. खूप गोष्टी शिकण्यासारखे की आपण प्राण्यांसोबत आणि निसर्गाचा एक छोटासा छोटासा भाग आहोत. ईश्वराने फक्त थोडी बुद्धी दिली म्हणून आपण त्याची प्रगती करून आपण त्या निसर्गावरच हे करतोय. तर ते मला बरंच शिकायला मिळालं. छान अनुभव होता. आणि नाना पाटेकर ऍक्च्युली बाबांकडे पूर्वीपासून जात नाही, त्याच्यामुळे तो एरिया आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना घरी गेल्यासारख्याच झाल्या. तर तो एक मला फायदा झाला. सोनालीनी पण तेव्हा तिचं बाळ अगदी छोटं होतं, त्याच्यामुळे अगदी हरणांच्या कळपांमध्ये त्याच्यासोबत ते बाळ अनुभव होत आहे. तर तिला तर तो म्हणजे अनुभव सो सिनेमामध्ये काम करत असतानाचा पण जो अनुभव आणि ते जे ते लाईफ लॉंग एक स्वप्नासारखं आहे. छानच आहे ते सगळं.
1: याच नोटवर परत एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्याचे जागर श्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहता आशा निर्णय.

0: वृक्षांतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा राजकारण भेटीएफ आणि आज आपण जागतिक स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या नवरात्री विशेष कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री समृद्धी कोरे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. समृद्धीचाही आपला शेवटचा आता हा भाग आहे असं म्हणे त्याच्याच विचारायला आवडत. अर्थातच म्हणजे सगळं आपण ईश्वराला साक्षी ठेवूनच किंवा ईश्वराने सुरुवातीपासून म्हटलं माझ्याकडून या कलाकृती घडवून घेतल्या करून घेतल्या तर ईश्वर म्हणजे देवी आणि तुमचं नातं कसं आहे त्याविषयी थोडस किंवा तुम्ही जेव्हा स्वतः प्रार्थना करता किंवा कुठल्या देवळात जाता तुमची स्वतःची साधना कशी असते अध्यात्म आणि तुमचं नातं कसं आहे त्याविषयी कारण हे जे सगळं घडलंय ते खरंच ते भल्याभल्याला ते स्वप्नवत आहे म्हणजे सहज होणं शक्य नाही. एक तुम्ही लेखिका पण आहात अभिनेत्री आहात निर्मातही झाल्या दिग्दर्शिकाही आहात तर देवीनेच हे सगळं तुमच्याकडून करून घेतलंय तर त्याविषयी
1: खूपच छान प्रश्न विचारलाय हा. मला असं वाटतं की जगात म्हणजे जगात सगळ्यात सुंदर देवाचं क्रिएशन असेल तर ती स्त्री आहे वा आणि त्यात ती माता असेल जी या सृष्टीला जन्म घालते. म्हणजे जर माता नसेल तर काय असणार ना जगामध्ये उत्पत्तीच नाही. तर हे इतकं सुंदर देणं ईश्वराने तुम्हाला दिलंय याचंच पूजन आपण मातेच्या म्हणजे तुम्ही जे म्हणाल म्हणा की तुमची देवी तुमच्यासाठी काय आहे तर माझ्यासाठी ती माता आहे ना जगत जननी आहे. तर त्याच्यामुळे मला तर असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये मला ती दिसते प्रत्येक स्त्रीमध्ये. मला तुमच्याकडे कामाला जी येते तिच्याकडनंही तुम्ही रोज शिकत असता तिच्यातही ते रूप आहे तुम्हाला तेवढीच पूजनीय आहे. आई मुलगी आजी या वेगळ्या रूपांमध्ये तुम्हाला तुमच्या लग्न झाल्यानंतर नवऱ्याची आई ती तर अगदी रेडीमेड आई मिळत असते की जी तुम्हाला एवढा छान पतीच दिलेला आहे. सगळं देणंच आहे म्हणजे मला असं वाटतं स्त्री ही देण्यानीच आहे सगळं उत्पत्ती करणारी आहे. तर मला भयंकर आदर आहे देवीचा स्त्री शक्तीचा आणि माझा विश्वास आहे की आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्याच्यात ती जी थर्ड पॉवर आपल्याला संरक्षण देते करते आहे माझे गुरु माझे अध्यात्माचे मेडिटेशन किंवा आपण एखाद्या आपण ज्या अन्ना मानतो त्याची आपण आराध्य देवतेची जेव्हा आराधना करतो तेव्हा ती आपलं संरक्षण करत असते आपल्याला मार्ग दाखवत असते आणि ही जी विश्वशांती आपण म्हणतो या सगळ्या गोष्टीमध्ये जसं सायन्स आहे सायन्स आणि अध्यात्म म्हणजे ते ज्याला आपण म्हणतो ते अगदी एकच नाण्याचे दोन बाजू असल्यासारखं पण ते ईश्वरच आहे.
0: आता यामध्ये देवीने तुमच्याकडून काय करून घ्यावं असं तुम्हाला वाटतं
1: बोलायचा. पहिलं तर मला म्हणायचं की त्या ईश्वराने त्या देवीने मला दिलाय तर मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप थँक्यू म्हणे. जे काय मला म्हणजे रूप आहे आज जे काही जगात जे काही मला मिळालंय खूप मिळालंय तर त्याच्यासाठी खूप मोठा थँक्यू. आणि मला असं वाटतं आहे स्वप्न माझी विस्तार पूर्ण करायची आहे पण मला माहिती त्या स्वप्नांच्या पण मोठा प्लॅन त्या ईश्वराचा त्या देवीचा त्या मातेचा माझ्यासाठी नक्की आहे. तर मी काय तरी मागून एक छोटीशी जोडी भरण्यापेक्षा मी तिच्यावरच स्टार्टिंग माझ्या हातून खूप छान छान कलाकृती करून घे. माझे हे दोन हात आहेत जे आपण म्हणतो ते दोन हातातून खूप चांगली कामं या जगासाठी व्हावी. जसं मी नेहमी म्हणते की वृक्ष झाडं लावावी जसं वडाचं झाड किंवा त्याला अगदी हजार दोन हजार वर्षाचं आयुष्य असतं तुमच्या किती पिढ्या येतात जातात आणि एक झाड तुमच्या 1 किलोमीटर पर्यंत प्राणवायू देत असतो. तर तसं मला असं वाटतं की देण्यासाठी मला ईश्वराने खूप द्यावं जेणेकरून मी माझ्या या छोट्याशा हातातनं उंजळीतनं देऊ शकेन. तर कामं करून द्यावी सद्बुद्धी द्यावी सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी आणि आणि खरं सांगायचं तर आता नवरात्राच्या आणि माता जी आहे ती सगळ्या गोष्टी खरंच करू शकते. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज जगामध्ये भांडणं युद्ध किंवा सीमारेषेसाठी दिसणारी भांडणं, तर विश्व शांती यावी, माणसांना सद्बुद्धी मिळावी, ही सगळं जे जग आहे, पृथ्वी आहे, ही आपल्याला एनहान्स करायला जगायला मिळाली आहे. त्याच्यामुळे माझं तुझं ह्या भांडणं करण्यापेक्षा प्रत्येकाने खूप शांततेने जगावं आणि ती सद्बुद्धी देवीने सगळ्यांमध्ये द्यावी असं माझं म्हणणं आहे.
0: चित्रपट सृष्टीमध्ये फार किंवा नाटक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये फार कमी महिला कार्यरत आहेत. अगदी मोजकी नाव घेतली झाली तर अगदी विजया बाई, विजया मुलांना, त्यानंतर अनिका मुलांना आलेल्या आहेत. म्हणजे ह्या दिग्दर्शिका झाल्या, निर्मात्या झाल्या आणि तुम्ही आहात पुढे पुढील पिढी घडावी किंवा महिलांनी जास्तीत जास्ती, आता जसं तुम्ही म्हटलं तर मेटिंगचे कोर्सेस आहेत किंवा बऱ्याचशा संधी मुलांना उपयोगी आहेत, तर मुलींनी विशेषतः हक्क असेल या क्षेत्रात घेण्यासाठी तुम्ही त्यांना काय आशीर्वाद द्याल किंवा मार्गदर्शन कराल?
1: आशीर्वाद तर आहेच माझा, मला असं वाटतं तेवढी मी मोठी नाही आहे, पण
0: जे आले मोठे
1: ठीक आहे, जे आहे ते मला द्यायला आवडेल असं सांगणं थोड्या वेळाने म्हटलं. पण मला असं वाटतं स्त्रियांनी खरंच दिग्दर्शनामध्ये यावं, कारण स्त्रीला एक मल्टीटास्किंग असते आणि दिग्दर्शन हे मल्टीटास्किंग आहे, म्हणजे ते तिला दिसायला लागतं. प्रत्येक स्त्रीला घरामध्ये उद्या काय कार्यक्रम आहे ना, तर मला कुठल्या गाडी भिजवायची आहे, काय जेवणात मी करणार आहे, मग मला पाहुण्यांसाठी काहीतरी देणं घेणं करायचं असेल, बाजारातून आणायचं, ती हे करतच असते. ती आईला बघते, आजीला बघते, ती स्वतः जेव्हा गृहिणी होते त्यावेळेला ती हे करतच असते की मुलांना मी उद्या कुठले कपडे घालणार आहे, मग काय करणार आहे, तर सगळा प्लान तिच्या डोक्यात असतो आणि त्या प्लान प्रमाणे ती सगळ्या गोष्टी करतच असते. तर मला चित्रपटाचं दिग्दर्शनामध्ये पण असंच वाटतं की तिला त्या सगळे जसे घरातले आहेत तसे त्या सगळे घरातले कलाकार काय दिसेल, कसं करायचं आहे, प्लॅनिंग मेन मेन म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे आहे ते तिच्यामध्ये उचलच असतं. कारण पुरुषामध्ये सायंटिफिकली केलं जातं की तो कॉन्सन्ट्रेट जास्त करतो म्हणून तो छान ड्रायव्हिंग करू शकतो, स्त्रिया थोड्याशा डिस्ट्रॅक्ट होतात कारण मल्टीटास्किंग करत असतात, ते तर सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. तर पण दिग्दर्शनामध्ये तिला हे मल्टीटास्किंग आहे की याच वेळेला म्हणजे आमचे पाच जो माईक असतो त्याच्यामध्ये वन टू थ्री कॉस्ट्युम डिझाईनिंग एकवर असतं, दोनवर, आणि मग तो सगळ्या गोष्टी एका माईकवर किंवा त्या वॉकी टॉकीवर सगळ्या मॅनेज करत असतो. तर ते जे थांबवून न जाता पाचही जणांना, पाचही फॅकल्टीजला एका वेळेला ना गाईड कॅमेरा ऍक्शन एका सोबत चालवण्याची ताकद तिच्यात उमजत असते, त्याच्यामुळे मुलींनी भरभरून याच्यात द्यावं, समजून द्यावं आणि कॉन्सन्ट्रेशन आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे आपण मेहनत जी आहे ना चिकाटी, ती खूप लागते. म्हणजे अचानक कुठे आहे काही आणि कुठे आहे आणि मला दिग्दर्शन व्हायचं आहे आता मी चालू दिग्दर्शक असं होत नाही, त्याच्यात तुम्हाला हार्डवर्किंग खूप आहे. म्हणजे अगदी तुम्हाला ती पूर्ण स्टोरी स्वतःच्या डोक्यात रंगवावी

0: आर्ट ही गोष्ट अशी आहे की त्यांनी ना तुम्हाला खूप आंतरिक समाधान मिळतं आणि जगणं हे फक्त आंतरिक समाधान मिळणंच आहे. जेव्हा आम्ही जगणं दुसरं काय आहे, तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, त्या क्षणाला आनंदात तुम्ही जगला तेवढंच तुम्ही जगला. बाकी तुम्ही मोठ्या गाडीतून गेला काय, मोठ्या घरात राहिलात काय, किती पैसे तुमच्या तिजोरीत भरलेत काय, जर समाधानाची झोप नसेल आणि आनंद नसेल तो माणूस कपवणं काय. तर आर्ट असं गोष्ट आहे ना की त्याला जर तुमच्या मनात असेल ना तर आता या क्षणापासून त्याच्या ध्येयामध्ये लागा आणि जगू लागा, तरच तुम्ही जगाल.
1: तर तुमच्यासारखे आम्ही छान आनंदी आणि प्रसन्न दिसू. तर तुमच्या सगळ्या भावी प्रवेशाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. तर प्रेक्षक हो, आज जागरस्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण चित्रपट सृष्टीतल्या अभिनेत्री दिग्दर्शिका आणि निर्मात्या समृद्धी कोरे यांना आमंत्रित केलं होतं. आमचा हा फार आमचा विशेष पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा आम्हा दोन्हीकडनं तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आदले तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र माझा आचार्य नक्की एक निरोप होऊन देते.
0: मला दोन फोटो दे म्हणजे मी काढू शकते.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये अर्थातच पुस्तक सफरनामामध्ये आज आपण बोलणार आहोत एका छान पुस्तकाविषयी. खरं तर बऱ्याचदा आपल्याला सल्ला हा नको असतो, कुणाचाच मोफत सल्ला तर अजिबात नको असतो, पण तरी सुद्धा आज आपण या सल्ल्यांविषयीच बोलणार आहोत, कारण पुस्तकाचं नावच आहे सल्ले लाख मोलाचे. आणि या पुस्तकामध्ये 55 नामवंत व्यक्तींना जे कोणी सल्ले दिलेले आहेत आणि ते सल्ले त्यांच्या आयुष्यात किती कामी आले, कसे कामी आले, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा वळूया या सल्ल्यांकडे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत गौतम अदानी. खरं तर हे पुस्तक आहे 2014, त्यामुळे त्या व्यक्ती आता काही हयात सुद्धा नसतील आणि काही हयात असतील तर त्या पदावर असतीलच असं नाही. गौतम अदानी यांनी लिहिलेलं आहे, आमच्या अदानी ग्रुपचा सगळा विश्वास एका उपदेशावर आधारित आहे. हा उपदेश नेमका कुणी सांगितला ते सुद्धा त्यांना आठवत नाहीये. तो उपदेश असा आहे, जेव्हा सगळ्याच गोष्टी अवघड होतात आणि तुम्हाला काहीच सुचत नाही तेव्हा तुमच्या अंतप्रेरणेनुसार मार्गक्रमण करत राहा. आमच्या व्यवसायात आम्ही सुद्धा अशा संकटांच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलो आहोत. भूलभुलैयासारखे घोटाळ्यात टाकणारे अनेक मार्ग समोर दिसले आहेत आणि तरी सुद्धा त्यातून आम्हाला योग्य असा मार्ग निवडून आम्ही सही सलामत बाहेर पडलो आहोत. अशा भूलभुलैयातून बाहेर पडायचं असेल तर मी 3 गोष्टींचा उपयोग करतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणं आवश्यक असतं. नंतर समोर दिसणाऱ्या फसव्या मार्गांपैकी कोणता मार्ग निवडायचा याच्यासाठी मी माझ्या मनाचा कौल घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतो, त्याची पूर्वलक्षणं आणि धोक्याचे इशारे कोणते याचा अभ्यास करून परत अशीच परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतो. आवाक्याबाहेर असलेली परिस्थिती भविष्य काळात उद्भवली तर त्याचा सामना कसा करायचा याची योजना आधीच आखून ठेवतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमीपेक्षा अगदी वेगळाच तीरपागडा विचार करायचा, मग तो आमच्यापैकी कोणालाही सुचला तरी चालेल आणि तो कितीही वेडेपणाचा असला तरी सुद्धा चालेल, पण तो समस्येपासून पुढे नेणारा असायला हवा. मग असा विचार आम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी योजना आखायला लागतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आम्ही मिठाच्या कारखान्यासाठी उपयोगी पडावी म्हणून जेट्टी बांधण्यासाठी जागा बघितली होती, पण ती योजना काही प्रत्यक्षात उतरली नाही. 1995 पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यायला सुरुवात केली होती. 1988 आम्ही आयात क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळे भारतात चांगल्या बंदरांची सोय नसल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणूनच आम्ही बंदर उभारणी क्षेत्रामध्ये उतरण्याचं ठरवलं. मिठाच्या कारखान्याची जागा वापरात नसल्याने आणि जवळच्या बंदरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने आम्ही 1998 मुंद्रा बंदर उभारण्याचं ठरवलं. आमचं काम सुरू झालं तेव्हा शासनाकडून सवलत मिळण्याचा करार सुद्धा झाला नव्हता. तो करार तयार झाल्यावर त्यावर सह्या करायला 2001 उजाडलं, पण आम्ही तेवढी जोखीम पत्करून कामाला सुरुवातही करून टाकली होती. बंदर उभारणीचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाच अनुभव नव्हता. योजना कशी आखायची, जागा कशी विकसित करायची आणि बांधकाम कसं सुरू करायचं याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती, पण आमच्याकडे अतिशय निष्ठेने काम करणारे तंत्रज्ञ होते. त्यांनी दलदल आणि जंगल असलेल्या भागात कामाला सुरुवात केली, कारण तिथली 17.5 मीटर जागा पडीक होती, तिथे सुविधांचा अभाव होता, पण किनाऱ्यापासून आत असलेल्या ईशान्य दिशेकडच्या आमच्या जागेपासून ती जवळ, त्यामुळे ती सोयीची होती. जमिनीचा मालक आणि बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस एकच ठेवण्याची आमची कल्पना जरा वेगळीच होती. सामान्यतः बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस हा वेगळा असतो, पण असा अनुभवी माणूसच आमच्याकडे नव्हता. या बंदराच्या कामात आम्ही आमचा पैसा आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण खासगी तत्वावर चालणारं भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आम्ही उभारल्याचा आम्हाला कधीच पश्चाताप करावा लागला नाही. त्या बंदरावर 3 कोटी टनांची उलाढाल होत होती, शिवाय आम्ही तिथल्या खाडीचाही नंतर विकास केला, शिवाय कूच जिल्ह्यातल्या विद्युत निर्मिती केंद्रासाठी कोळसा पुरवण्याचं काम सुद्धा आम्हाला मिळालं. 2015 10 कोटी टनांपर्यंत उलाढाल करणारं भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आमच्या कंपनीचं असेल हे
हे आमचं स्वप्न होतं. पाहिलं 2014 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे, त्यात त्यांनी हे मांडलं होतं. पुढचा सल्ला आहे, तो सल्ला मिळाला होता प्रख्यात कवी, बॉलिवूडमधले बरीच जी गाणी आहेत ती त्यांनी लिहिलेली आहेत, असे प्रख्यात जावेद अख्तर. शाळा कॉलेजातल्या समारंभात केलेल्या भाषणात मी अनेक वेळा सांगितलंय, सगळ्यात मोलाचा व्यवहारिक सल्ला मला 15 वर्षांचा असताना मिळाला होता. अलीगडच्या शाळेतून शिक्षण घेऊन मी नुकताच बाहेर पडलो होतो. माझे वडील आणि प्रसिद्ध कवी जान निसार अख्तर यांच्याबरोबर दिल्लीला आलो होतो. तिथून मला भोपाळला सेफिया कॉलेजमध्ये शिकायला जायचं होतं. मला आठवतं, माझ्या वडिलांचे जीवलग मित्र ख्वाजा अहमद फारुखी यांना भेटायला वडिलांसोबत मी पण गेलो होतो. ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी आम्हा दोघांना बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेलं. जेवताना त्यांनी मला विचारलं, बेटा तू मोठेपणी कोण होणार आहेस? माझं 15 वर्षांचं वय, जेव्हा आपण काहीही करू शकतो असं वाटण्याचं ते वय. मी त्यांना माझे 5-6 पर्याय सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी मला गवत कापण्याचं काम करणारा मजूर हो असा सल्ला दिला. तो सल्ला ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते पुढे म्हणाले, पण एक अट आहे, जगातला तू सर्वात उत्तम गवत कापणारा माणूस व्हायला हवंस. भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातल्या बागेमधलं गवत जर कापायचं असेल तर त्यांनी तुलाच बोलवायला हवं. ते पुढे जे म्हणाले ते अजूनही माझ्या लक्षात आहे, कोई काम मामूली नाही होता, काम करणे वाला मामूली होता है. जो तुम्हारा दिल चाहता है वो काम करो. तुमच्या गुणांमुळे तुम्हाला संरक्षण मिळतं, नोकरीमुळे नाही. आणि अतिशय महत्वाचा असा हा सल्ला आहे की आपल्या जे टॅलेंट असतं, आपल्या जे कौशल्य असतं, जी कला असते, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी टिकून असतो. कारण प्रचंड स्पर्धा असलेल्या या युगामध्ये एकाच प्रकारचं कौशल्य अनेक लोकांमध्ये आहे, पण त्यातला जो सर्वोत्तम आहे त्याचीच निवड कायम केली जाते. त्यामुळे आपण सर्वोत्तम कुठल्या क्षेत्रात आहोत, कशात आहोत, हे जर आपण पारखलं तर नक्कीच आपल्याला करिअरमध्ये सुद्धा आणि पूर्ण आयुष्यात सुद्धा फायदा होऊ शकतो. तर हा सल्ला खूप महत्वाचा आहे, मोलाचा आहे. पुढचा सल्ला आहे आमिर खान यांना दिलेला. ते म्हणतात, मी त्यावेळेस 14 वर्षांचा असेन. माझ्याशी बोलत असताना माझे काका मला म्हणाले की नेहमी आपल्या मनाचं ऐकावं. ते शब्द मी अजून सुद्धा जपून ठेवले आहेत. ते म्हणाले होते, आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्या हातातून चूक होते, मग इतरांच्या मर्जीनुसार वागण्यापेक्षा चुकीचं का असेना, पण आपल्या मनाचं ऐकायला हवं. याचा उपयोग मला माझा व्यवसाय निवडण्याकरता झाला. माझ्या हितचिंतकांना माझा निर्णय पसंत नव्हता. खरं तर त्यांची भीती रास्तच होती. शिक्षण महत्वाचं असलं तरी कॉमर्सच्या शिक्षणात मला रस नव्हता. मला चित्रपट निर्मितीमध्ये आणि अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. चित्रपट क्षेत्रात अपयश मिळालं तर हाताशी शिक्षणाची पदवी तरी असायला हवी असं बाकीच्यांचं म्हणणं होतं. तेव्हापासून मी माझ्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवला. कधी कधी माझ्या मनाने घेतलेला निर्णय, म्हणजे उदाहरणार्थ चित्रपटाची निवड करण्याबाबतचा निर्णय, चुकीचाही ठरला. पण माझ्या काकांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे मी वागत नसलो तर माझं काय झालं असतं हे सांगणं जरा कठीणच आहे. मी एक स्वतंत्र बाण्याचा माणूस आहे. माझी स्वतःची एक विचार करण्याची पद्धत आहे. माझ्या काकांच्या सल्ल्यामुळे मला माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता आलं. माझ्या मार्गाने जायला मला त्यामुळे दिशा मिळाली. चूक असो की बरोबर, पण तो मार्ग मी निवडलेला होता आणि चुकांमुळे मला नेहमीच शिकायला मिळालं. हाच सल्ला मी माझ्या पुतण्याला इम्रानला सुद्धा दिला. तर मंडळी, हा सल्ला सुद्धा खूप महत्वाचा आहे की कुठलाही निर्णय जेव्हा आपण स्वतः घेतलेला असतो तेव्हा आपण नंतर सांगू शकतो की हा निर्णय मी घेतला होता, त्यामुळे तो सुधारण्याचं सुद्धा धैर्य आपल्यात असतं. पण दुसऱ्यांचं ऐकून जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा मात्र चुका होतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे धैर्य नसतं, कारण तो निर्णय आपला नसतो. तर याच नोटवर आपण एक विश्रांती घेणार आहोत आणि वळणार आहोत एका गाण्याकडे. पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामा या सदरात. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुस्तक सफरनामा या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी आहे आरजे सुवर्णा. आपण बोलतो आहोत सल्ले लाख मोलाचे या पुस्तकाविषयी आणि नामवंत व्यक्तींना कोणी कोणी काय काय सल्ले दिले आणि त्या सल्ल्यांचा त्यांच्या आयुष्यात कसा उपयोग झाला याविषयी आपण जाणून घेतोय. आता आपण बोलणार आहोत जमशेद जे इराणी, टाटा सन्सचे जे डिरेक्टर होते. ते म्हणतायत, 16 वर्षांचा असताना मी परदेशात शिकायला गेलो. लहानपणी मी वडिलांच्या जास्त जवळ होतो. ते टाटा कंपनीचे कार्यकारी अधिकारी होते. ते माझे सर्वोत्तम गुरु होते. त्यांनी मला दिलेला उपदेश माझ्या मनात कायमचा घर करून राहिलाय. पोरा, या जगात जन्माला आलेल्या 10 पैकी 9 जण त्या उरलेल्या एकासाठी काम करतात. म्हणून तू तो एक होण्याचा प्रयत्न कर. या प्रेरणादायक शब्दांमुळेच नेतृत्व करण्याचं स्वप्न मी बाळगलं. त्या 9 जणांकडून काम कसं चांगलं करून घेता येईल याचाही मी विचार करू लागलो. जगावर छाप पाडण्यासाठी सर्वात आवश्यकता असते ती पाठिंब्याची. राजकारणी, कॉर्पोरेट नेते इतकंच नाही तर नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा पाठिंबा देणाऱ्यांची कुमक बाळगून असतात. नेत्याने सांगितलेलं कोणतंही काम अनुयायांनी निमूटपणे करण्यासाठी नेता तेवढाच विश्वासू असावा लागतो.

हर घडीला प्रत्येक क्षणी तुम्ही नेतेच असणं आवश्यक असतं, त्यात माघार घेता येत नाही. रात्रभर मी एक सामान्य माणूस म्हणून झोपेन आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नेता होईन असं म्हणून मात्र चालत नाही. तुम्ही स्वतःची टीम तयार करायला हवी. तुमचं सैन्य सदैव तुमच्या पाठीशी असायला हवं. तुमच्या सैन्याच्या तुम्ही फार पुढे गेलात तर सैन्याशी तुमचा संपर्क तुटतो. त्यामुळे तुम्ही एकत्र असाल तरच यश मिळतं. नेता व्हायचं असेल तर तुमची टीम तुमच्या पाठीशीच असायला हवी. हेच धोरण मी पहिल्यापासून ठेवलं. नेता म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणी अगदी संकट काळात सुद्धा जबाबदार असायला हवं. तुमची मर्यादा किंवा तुमचे दोष तुम्ही कधीच उघडपणे दाखवता कामा नये, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतात. मित्रांनो, आपल्याला हे काम जमणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते आपल्याला जमणार नाही, सोडून द्या असं जर तुम्ही सांगितलं तर संकटच कोसळेल. नेत्याला मनातून काहीही वाटत असलं तरी आपण आपलं ध्येय नक्कीच गाठू शकू, तुम्ही माझ्या मागोमाग या असंच म्हणायला हवं. याच्यानंतर पुढचं आहे प्रसून जोशी यांचं मत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांनी मला वेगवेगळे उपदेश केले आहेत, पण त्यांपैकी एकाचीच जर निवड करायची असेल तर मी 10 वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी केलेल्या उपदेशाची मी निवड करीन. त्यांनी मला कठोपनिषदामधला एक श्लोक वाचून दाखवला. तो श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग यांविषयी होता. तो समजावून सांगताना माझे वडील म्हणाले, एखादा मार्ग अतिशय सुंदर असतो आणि एखादा मार्ग अतिशय अवघड असतो, पण नेहमी अवघड मार्गच निवडायला हवा, कारण तो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. आणि सुंदर मार्ग हा स्वतःच ध्येय असतो, तो तुम्हाला कुठेच पोहोचवत नाही. या विचारांवर त्यांचा स्वतःचा सुद्धा अगदी ठाम विश्वास होता. त्यांचा उपदेश मी अतिशय गांभीर्याने स्वीकारला. मी माझं काम करताना नेहमीच सुंदर आणि सोपा मार्ग सोडून अवघड मार्ग स्वीकारला. यासाठी खूप मोठं धाडस लागतं, पण माझ्या खाजगी जीवनात असो किंवा व्यवसायात असो, घेतलेल्या या निर्णयांमुळे मला कधीच पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. संगीत दिग्दर्शक AR रेहमान यांनी दिलेला सल्ला मला असाच मोलाचा वाटतो. त्यावेळेस मी त्यांच्यासोबत रंग दे बसंती हा चित्रपट करत होतो. आधीच्या आमच्या चित्रपटांविषयी गप्पा मारत असताना ते म्हणाले, वर्तमान काळावर विश्वास ठेवून त्याला न्याय द्यावा. त्याच्या सांगण्याचा अर्थ असा होता की भूतकाळात आपलं काय चुकलंय याचा विचार करत बसण्यापेक्षा सध्या तुम्ही करत असलेल्या कामाकडे लक्ष द्यायला हवं आणि ते काम जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हे बघायला हवं. मी सुद्धा वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करून काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. हा सल्ला सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, अतिशय मोलाचा आहे की आपण सगळ्यांनी वर्तमानात जगणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याचदा आपण एखादं चांगलं काम करत असतो आणि मध्येच भूतकाळाची चाहूल लागते, ती एखादी आठवण मध्ये येते आणि कुठेतरी आपण जे चांगल्या प्रकारे काम करत असतो त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे विक्रम किर्लोस्कर यांचं मत. ते म्हणतात, 1981 साली अमेरिकेतल्या MIT मधून शिक्षण घेतल्यानंतर तिथेच मी कमिन्स इंजिन्स कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागलो. कंपनीचे मालक आयर्विन मिलर यांनी सर्वांनाच देतात तसा मलाही एक उपदेश दिला, आयुष्याच्या एका टप्प्यावर केव्हा तरी तुला तुझ्या करिअरवर किंवा तुझ्या कुटुंबावर परिणाम होईल असा एक निर्णय घ्यावा लागेल. बाकीच्या गोष्टी गौण समजून सगळ्यात आधी तू तुझ्या कुटुंबाचा विचार करायला हवास असं मला वाटतं. माझं वय 22 होतं आणि कमिन्समध्ये माझे दिवस छान जात होते. माझे आजोबा SL किर्लोस्कर अमेरिकेत आले असताना मला म्हणाले की तुझ्या पुतणीचं लग्न आहे, तुला यायला हवं आणि आलास की तिथेच राहायचं, आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये सामील व्हायचं. मिस्टर मिलर यांनी दिलेला उपदेश यावेळीच मला अगदी कामी आला. माझं कुटुंब मला जास्त महत्वाचं वाटलं. आज मी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांना हेच सांगतो की तुमच्या घरातल्या समस्या सोडवल्याशिवाय तुम्ही ऑफिसमध्ये शांतपणे काम करू शकत नाही. असाच एक प्रभावी उपदेश माझ्या आजोबांनी आम्हा सगळ्यांनाच दिला. व्यवसायामध्ये फायदा आणि प्रामाणिकपणा यांपैकी कधी निवड करायची वेळ आली तर प्रामाणिकपणा कधीच सोडू नको. हा सल्ला सुरुवातीच्या सुधारणांच्या काळात फारसा उपयोगी पडत नसला
तरी नंतर मात्र याचा खूप फायदा झाला. टोयोटा कंपनीशी आमची भागीदारी झाली ती एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर झाली असल्यामुळेच ती फलदायी ठरली. तर विक्रम किर्लोस्कर यांनी जो सल्ला दिलेला आहे आपल्याला, किंवा त्यांना कोणीतरी जो सल्ला दिलेला आहे, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की आपण प्राथमिक महत्व हे आपल्या कुटुंबाला द्यायला हवं, कारण त्यांच्यामुळे आपण घडलो असतो. त्यांच्या अथक परिश्रमामुळे, त्यांनी केलेली काटकसर याच्यामुळे आपलं भविष्य घडत असतं. आणि म्हणूनच जेव्हा अशी कधी वेळ येते की यापैकी काय निवडायचं, करिअर की आपलं फॅमिली, तर तेव्हा आपण नक्कीच कुटुंबाला प्राधान्य द्यायला हवं. आणि जेव्हा प्रामाणिकपणा किंवा फायदा या दोन गोष्टी आपल्या समोर असतात तेव्हा प्रामाणिकपणाला आपण प्रेफरन्स द्यायला हवा. अतिशय छान असं हे सल्ले आपण ऐकतो आहोत. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामामध्ये सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

पुन्हा एकदा पुस्तक सफरनामामध्ये आपण बोलतो आहोत सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी. पुढचा सल्ला आहे आदित्य पुरी यांना मिळालेला. ते म्हणतात, सगळ्यात मोलाचा सल्ला मला माझ्या आजोबांनी दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ते वकिली करत होते. मी नुकताच पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आजोबा मला म्हणाले, तुला जीवनाकडून काय हवं आहे हे आधी ठरव. या शब्दांचा माझ्या सगळ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि एकंदरीतच मला जीवनाकडून काय हवं याचा मी विचार करू लागलो. ते दिवस भारावलेले होते. तेव्हा प्रत्येक तरुणाला आपण इंजिनियर, IAS किंवा डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. दुसरे काहीच पर्याय दिसत नव्हते. पण मी कॉमर्समध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. पण माझ्या आईवडिलांना ते पसंत नव्हतं. तो निर्णय मी अतिशय विचार करून घेतला होता. शिवाय तुमचे निर्णय जर तुम्ही दुसऱ्यांना घेऊ दिलेत तर तुम्हाला कुठेही पोहोचता येत नाही या गोष्टीवर माझा ठाम विश्वास होता. मला जीवनात आनंद हवा होता. आनंदी जीवन मला जगायचं होतं. नोकरीला लागतानाच हा विचार माझ्या मनात अगदी स्पष्ट होता. इतरांनी मला आदरानं वागवावं असं मला वाटायचं. पण आयुष्यात एवढं आणि एवढंच मला नको होतं. मला संतुलित आयुष्य जगायचं होतं. घरासाठी जास्त वेळ द्यायचा होता. बागकाम, गोल्फ खेळणं हे माझे छंद सुद्धा जोपासायचे होते. पण यांपैकी कोणत्याही गोष्टीने माझ्या आनंदात विघ्न येणार असेल तर ती गोष्ट मी सोडून देईन हे पण मी स्वतःला स्पष्टपणे सांगितलं होतं. सुदैवाने मला घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. अकाउंटंट म्हणून मी सुरुवात केली आणि सिटी बँकेचा CEO म्हणून मलेशियात गेलो. तिथून पुन्हा भारतात येऊन खाजगी क्षेत्रातल्या बँकेत अगदी शून्यापासून सुरुवात केली. आणखी एक मला शिकायला मिळालं, आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे तुम्ही कोणालाही मदत करू शकत नाही. प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्ती असते आणि प्रत्येकाला आत्मभान असायला हवं. तुमच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणीही आनंदी किंवा दुःखी करू शकत नाही. तुम्हाला काय हवं हे एकदा का समजलं की त्या दिशेने तुम्हाला जाता येतं. घरचे किंवा इतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच असतात. मी मला स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारतो, मी कोण म्हणून मला ओळखलं जावं. श्रीयुत पुरी जे दिवस रात्र कामाला झुंपलेत, फायली येतायत जातायत आणि त्यांची मुलं विचारतायत की हे कोण आहेत, अशी माझी ओळख असायला हवी का? अजिबात नाही. मला कुणावर टीका करायची नाही, पण बरेच जण आपण या पदावर कसे पोहोचलो आणि ते मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले याविषयी सांगत असतात. कष्ट करा पण प्रामाणिकपणे करा. MD व्हावं असं वाटायचं, यात काही खोट नाही. खरंच होतं, ते झालो तर चांगलंच आहे आणि नाही होऊ शकलो तरी चांगलंच आहे अशी माझी भूमिका होती. पण त्यासाठी डावपेच आखणं काही खरं नाही. नावेतून जाताना नदीचा प्रवाह जसा आणि जिथे जाईल तिथे आपण जावं. समोर जे अडथळे येतील त्यांना तोंड द्यावं आणि पुढे जावं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं. सध्याची तरुण पिढी जीवनाकडे फार गंभीरपणे बघते. सध्याचा काळ हा अतिशय चांगला आहे असं मी म्हणेन. सगळीकडे भरपूर संधी आहेत. देशासाठी आणि जगासाठी ते बरंच काही करू शकतात. मला सुद्धा पुन्हा नव्याने सुरुवात करायला नक्कीच आवडेल. तर त्यांनी सांगितलेला सल्ला सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही निवडणं अपेक्षित आहे. आता पुढचं आहे आर गोपालकृष्णन, जे एकेकाळी टाटा सन्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते. ते म्हणतात, तुम्ही तरुण असताना तुमच्या कारकिर्दीची पहिली 10 वर्ष आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात जातात. पण खरं तर याच सुरुवातीच्या वर्षात काळजी घ्यायला हवी. व्यायामाला वेळ नाही, कार्यक्रम सोहळ्यांना भेट देण्यात वेळ जातो, क्लबची सदस्यता मिळवणं अवघड असतं, सोयीची वेळ मिळत नाही, इत्यादी तुम्ही बरीच कारणं देऊ शकता. पण तंदुरुस्त राहण्यासाठी आणि व्यायामासाठी कुठलीही सबब समर्थनीय नाही. कोलकात्यात असताना बेंगॉल लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस कोचिंग स्कीममध्ये मी भाग घेतला होता. ते चालवणारे आणि त्याची देखरेख करणारे होते दिलीप बोस. 1940 सालामध्ये ते डेव्हिस कप टेनिसचे स्टार होते. ते फिटनेसच्या बाबतीत सदैव जागरूक असत. आमचे हात रॅकेट घेण्यासाठी शिवशिवत असताना ते आम्हाला साऊथ क्लब टेनिस कोर्टाला 10 फेऱ्या मारायला सांगायचे, दोरीवरच्या 100 उड्या आणि 50 बैठका काढायला लावायचे. तंदुरुस्त असल्याशिवाय तुम्हाला टेनिस खेळाडू होता येणारच नाही
असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी एकदा आम्हाला विचारलं, समजा तुम्हाला एक कार दिली आणि सांगितलं की आयुष्यभर हीच कार तुम्हाला वापरायची आहे, तर तुम्ही त्या कारची काळजी कशी घ्याल? त्याचं उत्तर अर्थातच माहीत होतं. आम्ही सर्वांनी एक सुरात सांगितलं की आम्ही खूप चांगली काळजी घेऊ. मग ते म्हणाले, तसंच तुमचं शरीर हे तुम्हाला आयुष्यभर वापरायचं आहे, ते काही तुम्हाला बदलता येणार नाहीये, म्हणून त्याची एकुलत्या एक कारसारखी काळजी घ्या. हा साधा सरळ उपदेश आमच्या बालमनावर ठसा उमटवून गेला. व्यायाम आणि टेनिसची आवड निर्माण झाली दिलीप बोस यांच्यामुळे, म्हणून त्यांचे आभारच मानायला हवेत. दोन्ही गोष्टींमुळे मला अव्याहत आनंद, विराम, व्यक्तिमत्व विकास आणि तंदुरुस्ती या सगळ्या गोष्टी एकत्रितच मिळाल्या. व्यवस्थापनाचं काम अतिशय तणावाचं असतं. तरुण अधिकाऱ्याने या तणावाचंही व्यवस्थित व्यवस्थापन करायला हवं. ज्यांना हे जमत नाही त्यांना तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. ऑफिसचं काम तणावपूर्व असतंच हे गृहीत धरून काही जण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. तरुण आणि तंदुरुस्त अधिकाऱ्यांनी तणावमुक्तीसाठी नको त्या व्यसनाच्या अधीन कधीही होऊ नये. बाहेर पडा आणि जीवनाचा आनंद घ्या. तारुण्य फक्त एकदाच येतं, अर्थात तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतं याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. शरीराला वाजवीपेक्षा जास्त ताण देऊ नका. तुमचं आरोग्य ही बॅलन्स शीटमधली जमेची बाजू आहे, ती शिल्लक वाढवा, सातत्य ठेवा, पण ती खर्च मात्र करू नका. जन्माला आल्यानंतर आरोग्य हीच तुमची पुंजी असते. असाच अजून एक मला मिळालेला एक चांगला उपदेश तुम्हाला सांगायचा आहे. बऱ्याच वर्षांनंतरही त्याचा प्रभाव माझ्यावरती आहे. हिंदुस्थान लिव्हरमध्ये असताना मला हा अनुभव आला. मी हिंदुस्थान लिव्हरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो तेव्हा चेअरमन होते प्रकाश टंडन. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वर्षातून एकदा जेवायला घेऊन जाण्याची त्यांची प्रथा होती. प्रशिक्षणार्थीसाठी तो अनुभव घाबरवून सोडणारा असला तरी टंडन यांनी प्रशिक्षणार्थी तरुणांशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेण्याची एक संधी म्हणून ते बघत होते. माझ्या एका सहकार्यासाठी तो अनुभव खूपच मोलाचा आणि व्यापक करणारा ठरला. प्रकाश टंडन आपल्या धारदार आवाजात मोजून मापून बोलत म्हणाले, तरुणांनो, तुमच्या कानाचं क्षेत्रफळ तुमच्या ओठांच्या पेक्षा दुप्पट आहे आणि तुम्हाला तोंड एकच आहे पण कान दोन आहेत, म्हणून तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकण्याचं काम चौपटीने करायला हवं. त्यावेळेस ते बोलणं खरडपट्टी काढल्यासारखं असलं तरी तो उपदेश माझ्या मनात कायम राहिला. तुमचे कान आणि मन सदैव उघडे ठेवा. टंडन यांनी तो उपदेश गुरु म्हणून दिला की नाही माहिती नाही, पण मी मात्र तो गुरुचा उपदेश म्हणूनच घेतला. तर अशा रीतीने हा उपदेश सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी लागू होतो की बऱ्याचदा आपण कुठेही गेलो की आपण खूप जास्त बोलतो, आपण कोणाचं ऐकून घेत नाही. तर नक्कीच आपण हा सल्ला लक्षात घेण्यासारखा आहे आणि आपण सुद्धा इतरांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतर आपलं मत आपण व्यक्त केलं पाहिजे. तर अशा रीतीने पुस्तक सफरनामा या कार्यक्रमामध्ये मी आर्य सुवर्णा या नोटवर इथेच आपला निरोप घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत मी होती आर्जे सुवर्णा.

गोलियां चलेंगी तुम्हारी, सॉरी नहीं।

ਮਾਰ ਛੜੱਪਾ ਚੰਦ ਪੇ ਚੜ ਜਾ ਹੋਣ ਜਾ।

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम सुरू करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्विनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छिन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक या संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये, मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे. आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात. त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचं काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत योजनेशी उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. तर ह्यामध्ये काय आहे, हे ट्रेनिंग नाहीये मुख्य म्हणजे, कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना आणि अनुभव असतो परत, बरोबर आहे ना, किती लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही. त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात, तर अनुभवी माणसं आहेत ही. तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे. आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होत आहे काय, मुख्य म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मग कोणीही नसतं. आणि हा हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं मी म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे, मी म्हणणार की नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये, आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील, शिक्षण विभागातील, त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे ऑलरेडी, आपलं शिक्षक चांगलं काम करत आहे, तर त्यांना या मान्यवरांचं, काकोडकर सर, शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहेत, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी, कारण मोफत आहे ना कार्य, असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता.
0: अच्छा.
1: आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तिथल्या शिक्षकांचे तर अभिप्राय तुम्ही बघितले तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
0: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता, भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
1: भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केली. अच्छा. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
0: ओके. हा,
1: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा, मी ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
0: बरोबर.
1: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि रुची बुटीक, आणि फॅक्टरी होती स्वतःची जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी तेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला पण कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे हे ठरलं की ठरलं म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलंटियर म्हणून, तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या तिथे, त्या सेविका ज्या वात्सल्यामध्ये होत्या त्या शाळां म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केळणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 2011 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्स मध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले. दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे एनडीए आणि सीबीएसई मध्ये, परंतु एसएसबीला ते रिजेक्ट झाले. त्याची कारण अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसोर्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते, त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना तेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे, मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची जेणेकरून ह्या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील अशी अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्वीनी वेळ हा फार महत्वाचा असतो.
0: अच्छा.
1: कारण आम्ही जेव्हा ह्या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरशः 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली एक एक वर्ग दत्त. परंतु लक्षात आलं की अरे यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा पुस्तक वह्या हे सगळं मोफत मिळतंय. पण मिळत काय नाहीये माहितीये का, एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक. कारण मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले का निमित्त, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत या
0: टप्प्यावर आलं
1: की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणजे तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत, भाईखाळा जेल इथले, त्यांच्यासाठी काही शिबिरं घेणं, पीआरसी पॅराप्लॅजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिरं. पण मुख्य जे आमचं होतं ना ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल
0: बरोबर,
1: तर त्याचं मुख्य जे हे आहे पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणात आहे. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत. त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं शिक्षण म्हणजे काय, की ज्यातून तुमची शक्ती जागृत होणं, तुम्हाला कळणं नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची, काही चांगलं काम करायची, मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणांनी निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय, किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर ते संतुलन देऊ शकत नाही. ते शिक्षणच काय कामाचं, शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत. पैसे तर मिळत आहेत ना, पण आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, नैराश्य का आहे, तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला, तर त्यावर आपण मेन फोकस केलं नेहमी आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं ते एक छोटीशी कविता आहे, माझे भाग्य माझ्या हाती जाणीले आहे मी, कुणी न येऊन करतो उद्धार ओळखले आहे, तर त्यामागची भावना पण आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार,
0: बरोबर,
1: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो,
0: बरोबर,
1: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार
0: आहे.
1: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी सक्षम नागरिक मोहीम हे काम करत आहोत. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे. मुख्य आम्ही त्यांना शिकवत नाही की तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा. काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे, एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, त्यासाठी जो रोजनीशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचं
0: नाही नाही बोला ना,
1: रोजनीशी उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनीशी म्हणजे डायरी लिहायची ते नाही आहे त्याच्यामध्ये.
0: अच्छा.
1: त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यामध्ये ह्या एनईपीच्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो आम्ही, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचंय, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं जातं. बरोबर आहे ना? पहिला आला, दुसरा आला, 90 टक्के, 80 टक्क्याला तर तसंही महत्व नाही दिलं जात. मग ही मुलं जी आहेत ना, जी 50%, 60% मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात. त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ध आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनिशीमध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं.
0: बरं,
1: किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बघा. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली कामं करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे. परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात. नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या, भाग्यश्री माझी रोजनिशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं आणि ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते बाळाकडे शिकण्याकडे जातात. कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय म्हणून ते मी नाही करणार.
0: बरोबर.
1: तो प्रयत्न ह्या उपक्रमामध्ये
0: केलेला आहे. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्हाला वाटेल सेलिब्रिटी हा शो यामध्ये मॅडमना कसं पण का, त्याच्या मागचा उद्देश सांगते की असे काही व्यक्ती आपल्या समाजात असतात की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपलं सगळं भावविश्व उजळून टाकतात, म्हणून मी त्याला सेलिब्रिटी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्तच नाटक चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी नसतात, पण ह्या समाजातील सेलिब्रिटी शिल्पा खेर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतातच असतात आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे, तो नेमका कसा आहे? आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम याविषयी यामध्ये नोंद आहे, तर त्याविषयी थोडस संक्षिप्तपणे थोडस तुम्ही सांगा.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी थोडक्यात माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो, आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना धावूक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी, एनएसएस ह्या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होत आहे शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
0: म्हणजे
1: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला 7वी 8वी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक मिलिटरी परिचय. मेजर गावंड म्हणून आहेत ठाण्यामध्ये, अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात जायचं
0: असेल.
1: मुलांना माहितीच नसतं बेसिक, की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं,
0: ह्या
1: बेसिक गोष्टी माहिती नसतात. मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला, किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची, उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिकांमध्ये सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं. कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टी काय आहेत, तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं?
0: सैनिक करतात.
1: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
0: नगण्य
1: आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? तर या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शन पर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
0: पोहोचवतात. बरोबर.
1: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे 5 आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून असतं, कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवर वर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण
0: नव्हती. बरोबर. अच्छा.
1: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या, भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात, परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय, त्या गोष्टीविषयी त्यांनी की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला हवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुटते आहे. तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे म्हणजे, परंतु आपल्या देशामध्ये शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
0: बरोबर.
1: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
0: असतो
1: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून
0: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापड लावल्यासारखे फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत त्यामुळे सगळं झापड लावल्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल. तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
1: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
0: अनिल काकोडकर सर
1: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दा म्हणून घेत नाही आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन इतक्या चांगल्या प्रकारचं आहे. आणि अनेक मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
0: कुलगुरु वगैरे
1: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, फक्त आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
0: बरोबर.
1: तर सैनिकी व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या
0: विद्यार्थ्यांना
1: चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे. आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत. त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो आहे,
0: पण याच्यामध्ये अनेक हात
1: आहेत, पण अनेक घटक आहेत प्रत्येक विभागातले. आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहेत. हे सर्वांचं तितकाच
0: महत्वाचा वाटा आहे.
1: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
0: बरोबर.
1: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
0: नक्कीच मॅडम. आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
1: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेत त्यांना एकतर काय होतं ना विद्यार्थी जे लिहत पण नसतात आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहे. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो पण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला अशीच आमची भेट होती आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवले. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं काय होतं ना जेव्हा आपण स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये पण अतिशय चांगली गोष्ट आहे पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना ही पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
0: बरं
1: तर ते आपण

0: पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं की माझ्या पप्पांना एक व्यक्ती ओरडत होती ते मी बघितलं, आणि त्यांना मी जाऊन विचारलं नंतर की पप्पा ते कोण होते, तर त्यांनी ते कर्ज घेतलेलं आणि ते देऊ शकत नव्हते म्हणून ती व्यक्ती त्यांना बोलत होती.
1: अच्छा.
0: तर मी आता निश्चय केलाय यापुढे मी हट्ट
1: करणार नाही.
0: तर हे शिकणं स्वतःहून, ही मार्क मिळवणं इतकीच महत्वाची गोष्ट आहे ना. तर हे कौतुक कसं होतं मग रोजनिशीमुळे त्यांना कळतं. आणखी एक दोन उदाहरणं या रोजनिशी शिक्षकांचे अभिप्राय तर तुम्हाला पाहायला मिळते, ते मी स्वतःच सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचावेत.
1: अच्छा.
0: परंतु मुलांची उदाहरणं मी जरूर सांगेन की एका महानगरपालिकेतल्या मुलीने हे लिहिलेलं आहे की माझी मैत्रीण चांगले मार्क मिळवायची आणि मला कमी. रोजनिशी जेव्हा आम्ही लिहाय, मला नेहमी एक प्रश्न होता की तिला चांगले मिळतात आणि मला का नाही, सारख्याच बॅकग्राऊंड दोघींची आई करणारी, आणि मला प्रश्न असायचा की तिला चांगले आहेत आणि मला का नाही. मग ते जेव्हा रोजनिशीमध्ये आपण दिनक्रम लिहितो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्कॉलरशिपच्या टीचर्सनी आम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांना हा दिनक्रम करायला उपयोग झाल्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मध्ये फायदा झाला. दिनक्रम लिहितात ते ह्या मुलीने लिहिलंय की माझ्या मैत्रिणीचा दिनक्रम जेव्हा बाईंनी वर्गात काही जणांच्या रोजनिशी वाचून दाखवायला आम्ही सांगतो आवर्जून, यात फक्त एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो की मुलं लिहितात ना फ्रीली लिहितात. कधी कधी आई वडिलांची भांडणं, काही पर्सनल अगदी अफेअर पण लिहितात. तर तेव्हा मात्र शिक्षकांना एक विनंती असते ते आमच्यापर्यंत पाठवून आपल्याला सनसनाटी बातमी नाही करायची. आपलं उद्दिष्ट हे आहे की मुलांनी ते आई वडील समजत असतात शिक्षकांना, म्हणून तिथे फ्रीली लिहिलं जात. ते जर सगळ्यांना सांगितलं गेलं तर मग मुलांना ती सवय लागेल की मग आपल्याला हवं तसंच लिहायचंय, काहीतरी विचार करून कल्पना करून. तर ते नकोय आपल्याला. मुलांचं जे काही पर्सनल असेल ते तुम्ही वाचा, त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, पण त्यांचं नाव न घेता.
1: अच्छा.
0: कुठेही हे नको, नाही तर काय होईल, ते रोजनिशी उपक्रम बाजूला राहील आणि सनसनाटी बातम्या तयार व्हायला.
1: त्यांनी
0: असं लिहिलं, हिनी असेल, आणि त्याचा हेच वेगळीकडे राहील. तर ह्या मुलीने जेव्हा शिक्षकांनी वाचून दाखवलं त्या मुलीने लिहिलेला दिनक्रम तिच्या मैत्रिणीने जिला चांगले मार्क मिळायचे, तेव्हा ती म्हणाली मला कळलं माझी मैत्रीण सकाळी लवकर उठून थोडं वाचन करते, मग शाळेत येते, शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुवून जेवते, थोडा आराम करते, अगदी पटापट सांगते थोडं आराम करते, आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ खेळायला येते बाहेर.
1: अच्छा.
0: मग संध्याकाळी जाऊन ती अभ्यास करते तिचा आणि आई बरोबर टीव्ही बघते, थोडा वेळ झोपते, झोपताना थोडं आवरून सगळं झोपते, त्याच्यामुळे लवकर झोपल्यामुळे लवकर
1: लवकर.
0: आणि माझ्या दिनक्रमात मी असं लिहिलं आहे, ती म्हणते की मी सकाळी उशिरा उठते, म्हणूनच सुरुवात होते का ते रात्री कळेल आपल्याला. दिवसभर शाळेत गेल्यावर घरी आल्यावर आई घरकाम करायला गेली असते, दोघींची आई घरकाम करायला गेली, मी घरी गेले की पहिला टीव्हीला, टीव्हीमध्ये मन इतकं गुंत की तोपर्यंत झोप पेंगाळायला
1: पाहिजे,
0: मग झोप येते. झोपून उठेपर्यंत सगळे खेळायला गेलेले असतात, खेळायला जाणं होतं. खेळायला गेल्यावर खेळून घरी आल्यावर आई आलेली असते, तिला थोडी मदत करावी लागते, मग अभ्यास करायला रात्र येते. काही काही अभ्यास करून झोपायला उशीर होतो, सकाळी उठायला
1: उशीर होतो.
0: आता मला कळलं की हिचं काय बरं गुपित आहे, जे मला कळत नव्हतं, शेजारी राहणाऱ्या नव्हत्या त्या, त्यामुळे त्याप्रमाणे रोजनिशीमुळे कळलं. आणखी एक घटना तुम्हाला सांगेन रोजनिशीची. एका शिक्षकांनी, आपण आकलन क्षमतेनुसार गट करतो, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम, आकलन क्षमता कमी, तर आकलन क्षमता मध्यम म्हणजे साधारण लिहिता वाचता येणारी मुलं, त्या गटातल्या मुलीने शिक्षकांना विचारलं, तिला लिहायचा कंटाळा होता, की मी ग्रामीण भागातली मुलगी, जिल्हा परिषद शाळेतली, मी रोज एक झाडाचं चित्र काढू का आणि त्याच्या बाजूला, म्हणजे दर आठवड्याला, आठवड्याला लिहिलं तरी चालतं, असं काही नाही की रोजच लिहा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण मिनिमम आठवड्यातून एकदा लिहिणं आवश्यक आहे. तर मी चित्र काढू का आणि ते चित्राच्या बाजूला, मग हे आंब्याचे झाड आहे, याला मे महिन्यात आंबे येतात, जे काही असं सुरू केलं तिने दर आठवड्याला चांगलं चित्र. आणि एक सरांनी, काकोडकर सरांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की मुलांचं कौतुक करा, कौतुक माणसाला पुढे
1: जाण्यासाठी.
0: तुम्ही म्हटलं ना की अरे हे काय एवढे 10 मार्क मिळाले 20 पैकी, तर मूल हिरमुसत आणि तेच तुम्ही अरे 10 मिळाले ना पुढच्या वेळेला अजून मिळतील तुला, 10 काही कमी नाही 20 पैकी, ते 12 मिळवेल पुढच्या वेळेला.
1: बरोबर. मानसिकता समजून.

0: कौतुक केल्यामुळे ही मुलगी काय झालं, दोन ओळीच्या चार ओळी, चार ओळीच्या आठ ओळी आणि दोन पानं लिहायला लागली ती हळूहळू. सराव लागतो ना, गाडी बघा आपण शिकतो कधी तर गाडीला काय लागतो, पहिल्या दिवशी आपण क्लच आणि ब्रेक कळत नसतो. तीच व्यक्ती महिन्याभराने सराईत गाडी चालवत असते. तसंच मुलांचं आहे, त्यांना लिखाणाकडे ते लिहत का नाहीत, कारण त्यांना आवडत नाही, लिहत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत. तुमच्या लायब्ररी तशाच पडले. आपण जर मी जर आव्हान केला तिथे, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक लायब्ररीला 100-100 पुस्तके किंवा एक एक पुस्तक द्या चला तुमच्याकडून, लोक देतील हो, नक्की देतील. पण आधी आहेत ना पुस्तकं
1: लायब्ररी,
0: ती आधी वाचू दे ना, मग आपण दुसरी देऊया. तर त्याच्यामुळे काय झालं की त्या लिखाणातून म्हणजे लिहिता लिहिता प्रोत्साहनातून तिचं लिहिणं वाढलं. आणि वर्षाच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडावरचं पुस्तक मिळेल का हो, कारण ती लिहत होती ना. मग विचारायला लागली की बाबा जास्वंदीचे काय उपयोग आहे, चिकूच्या झाडाचं काय, आंब्याच्या झाडाच्या पानांचे काय उपयोग आहे, ते काही माहिती मिळत गेली ना. मजा यायला लागली त्याचं लिहिताना, त्याविषयी लिहिताना. अशा प्रकारे मुलांना विविध विषयांमध्ये लिहायला, मग तुमच्या गावातलं एखादं प्रेक्षणीय स्थळ का असे ना, तिथे लोक येत नाहीये तेवढी, म्हणजे लोकांना माहिती नाहीये ते, असंही बघितलंय अनेक तालुक्यांमध्ये की इतकी सुरेख स्थळं आहेत पण आपल्याला माहिती नाहीये ती. तर ती जर लिहिता आली, त्याविषयी जर चांगलं मुलांना दाखवता आलं, तर एक चांगला त्यांना जॉब सिक्युअर होईल तिथे, चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात, जे शहर आपण म्हणतो नुसती फुगत चालली आहे आणि ग्रामीण भाग ओस पडत चालले, कितीतरी आहे ग्रामीण भागात असं, जे आपण या माध्यमातून, म्हणजे आपला हा जो उद्देश आहे ना मुख्य, की आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये चांगलं काम सुरू आहे, गरजू विद्यार्थी जात आहेत. कारण ज्याला जरा जरी परवडलं ना की तो प्रायव्हेट शाळेत घालतो. प्रत्येकाला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असते ना.
1: बरोबर.
0: आजकाल शासकीय शाळांमध्ये कोण घालतंय की ज्यांना अगदी परवडत नाहीये तसा
1: घालतो.
0: मग त्या शाळांमध्ये जिथे चांगले शिक्षक आहेत, सरकारी अनुदान आहे, तर तिथलं शिक्षण चांगलं व्हावं. आपल्या अनेक नुसतंच गोरगरिबांना नाही तर मध्यमवर्गीयांना देखील त्याचा उपयोग व्हावा, यासाठी हा उपक्रम उपयोगी पडावा अशी अपेक्षा आहे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लेखिका शिल्पा खेर ह्या आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत आपल्या शेवटच्या भागामध्ये, तेव्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.
2: एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्म आके गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है, और मैं
3: आंखें खुली हो या हो.

0: संक्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा केर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम सक्षम नागरिक मोहीम ही राबवतात आपल्या भाग्यश्री फाउंडेशन तर्फे, त्याविषयी आपण सगळं जाणून घेतला त्यांचा आजवरचा प्रवास. आता एक लेखिका म्हणून त्या सिद्ध असतं लेखिका आहेत, कारण जवळजवळ 14-15 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ग्रंथालय प्रकाशनातर्फे ती प्रकाशित झालेली आहेत. तर या सगळ्या हा सुद्धा एक वेगळी वाट आहे तुम्ही चोखंड करताय, तर त्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे एवढ्या सकारात्मक आयुष्य जगत असताना एकीकडे तुमचाही हात लिहिता तुम्ही ठेवलेला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: लिखाणाची मला आवड होती लहानपणापासून आणि मुख्य मी लेखिका असं मी म्हणणार नाही, कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्यानंतर योगशास्त्र केलं, परंतु मराठी भाषेचं ग्रामर मध्ये जरा कमी पडू शकते व्याकरणामध्ये. परंतु लिखाण हे ह्यातून येत गेलं ना की मला मुलांशी संवाद साधायचा असं वाटलं आणि त्याला हे माध्यम आहे. जर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपल्या पुढील पिढीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपला अनुभव जे काही माझ्याकडे थोडेफार आहे
0: बरोबर,
1: तर त्यासाठी हे लिखाण हे माध्यम मला आवडलं आणि त्यातून मी एकदा लिहित गेले आणि त्यातून ते लिहिणं सुरू झालं. ग्रंथालय प्रकाशनने देखील याला फार मोलाची साथ दिली, त्यांनी अनेक पुस्तकं माझी प्रकाशित केलेली आहेत, ज्यात यश म्हणजे काय ही जी एक लिहिली आहे
0: मॅडमनी मला एक कॉपी दिली आहे त्याची,
1: आताच तिसरा भाग प्रकाशित झालेला आहे 14 जुलै रोजी. आणि या कार्यक्रमाला आपल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालेला आहे, आपले वैज्ञानिक ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर शरद काळी, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, राज्यसभा खासदार सुमित्राजी बांदिक आणि बॉर्बिडो असोसिएशनच्या अध्यक्ष दमयंती तांबे, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जस्टिस मृदुलाताई भाटकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हे पुस्तक जे आहे ते यश म्हणजे काय, तर ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हा तिसरा भाग आहे. याला प्रस्तावना आपले संभाजीनगरचे कलेक्टर, संभाजीनगरचे आयुक्त माननीय अमोल येडगे सर यांची लाभलेली आहे. पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर अनिल काकोडकर यांची होती, यश म्हणजे काहीच्या दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना मृदुलाताई भाटकरांची होती. तर यामध्ये मुख्य आपण शाश्वत यश म्हणजे काय, जनरली असं होतं की यश म्हणजे आपण असं म्हणतो की तुझा पगार किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझं घर कोणतं आहे, यामध्ये यशाचं मोजमाप होतं. शिक्षणाकडे पण त्याच दृष्टीने लक्ष, पुढे किती पगार मिळणारी नोकरी मिळेल इथेच लहानपणापासून लक्ष, ज्ञान घेण्याकडे कुठेतरी आपलं लक्ष जात नाही, म्हणूनच आपण वाचन कमी होत चाललं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त आपण
0: अभ्यास
1: करतो, त्या दृष्टीने अभ्यास करतो. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या मान्यवरांना. असं होतं की याचं उद्दिष्ट की यश म्हणजे काय हे यशस्वी व्यक्तीने सांगावं. मी जर सांगितलं की त्यागात यश आहे, कर्तव्य पालनात यश आहे, तुमचं गुरूंचं महत्व तुम्हाला कळायला हवं, भीतीवर मात करता यायला हवी, आपली संस्कृती आणि इतिहास जाणायला हवा किंवा आपलं ध्येय कळायला हवं, तर ते मी सांगण्यापेक्षा हे यशस्वी व्यक्ती त्याविषयी काय महत्व
0: आहे
1: ते विद्यार्थ्यांना त्यांची मतं ऐकायला वाचायला मिळतात. आणि त्यासाठी हे पुस्तक आपण लिहितो. त्याचप्रमाणे शिवाची शक्ती हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये सैनिकांच्या, पोलिसांच्या पत्नींची मुलाखत घेतली. कारण प्रत्येक कुटुंब असतं ना, त्याचा घटक नवरा बायको दोघे मिळून असतात, अर्थातच मुलं आई वडील सगळे आले त्यामध्ये
0: बरोबर.
1: पण एक कुटुंब संस्थेमध्ये जर नवरा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीचाही तेवढाच वाटा असतो आणि पत्नी अधिकारी असेल तर तिच्या पतीचाही तेवढा वाटा
0: बरोबर.
1: तर त्यामुळे आपल्या आर्मीचं किंवा आपल्या डिफेन्सचं किंवा पोलिसांचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यांच्या पत्नी त्यांना कशा प्रकारे साथ देत आहे, ते ह्या पुस्तकांमध्ये कुठेतरी त्यांच्या मुलाखतींमध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की रामायण अतिशय महत्वाचं, आपण महाकाव्य म्हणतो ना, महाभारत आणि रामायणाला महाकाव्य म्हणतो, आपल्याला किमान माहिती हवी तर जात धर्म वगैरे सगळं जाऊ दे, पण आपली संस्कृती झाली ना ती भारताची.
0: बरोबर
1: बरोबर आहे ना. तर आज त्याच्याविषयी किमान तुम्हाला माहिती हवी की काय आहे. नुसतं कथा नाही की राम सीता लक्ष्मण ही कथा नाही आणि त्याच्यावर वादविवाद नाही की माझी मतं काय आहेत ते मांडणं नाही. तर त्यातून मला काय मिळालं शिकायला, त्यांचा स्वभाव कसा होता, कशा प्रकारे जेव्हा रामाला सांगण्यात येतं की तुला उठापासून वनवासात जायचं आहे आणि तो दुसऱ्या क्षणाला तयार होतो राजपुत्र असून वनवासात, त्याच्या बरोबर त्याची पत्नी आणि भाऊ जातात, तर त्यामागची सायकोलॉजी काय आहे, विचारसरणी काय आहे, हे जर समजून घेतलं नाही तर माझ्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग आला तर मी नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून त्याचा सामना नाही करू शकणार. हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी मी लिखाण करण्याचा प्रयत्न करते आहे. मी लेखिका नाही, पुन्हा सांगते, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आणि हा माझ्या कामाचाच एक भाग म्हणून हे लिखाण करते आहे.
0: वा, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच खूप लिहिते राहा आणि नक्कीच आपल्या चांगले विद्यार्थी घडवत राहा आणि शिक्षक तर तुम्ही घडवतात आहातच, तर तुमच्या भाग्यश्री फाउंडेशन आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य
1: घडवत
0: नाही
1: घडवतो,
0: मार्गदर्शन आहे.
1: आम्ही त्यांना एकत्र घेऊन काहीतरी चांगलं
0: करतात.
1: विद्यार्थी
0: घडवत आहे शिक्षकांसोबत.
1: अच्छा,
0: वा वा, खूप छान. तर दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आज मी इथे आला त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: खूप आभार,
0: धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये भाग्यश्री फाउंडेशनच्या व्हाइस प्रेसिडेंट शिल्पा खेर मॅडम, तसंच लेखिका त्या म्हणत नाही स्वतःला, पण तरी सुद्धा त्यांनी 14-15 पुस्तकं लिहिली आहेत, त्यामुळे लेखिका हा स्टॅम्प त्यांच्यावर आपण देऊ शकतो त्यांना. तर शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांची ओळख आपल्याला मनीषा कदम मॅडमनी करून दिली, तर त्यांचाही आपण आभार व्यक्त करूया आणि एक छान मैत्रीण, एक छान सहकारी मला मिळाला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आमचीही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अभिप्रायाच्या माध्यमातून कळवा आणि पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी बरोबर पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते, धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही आजच्या भागामध्ये ऐकणार आहात ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी। ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा सावी ललित लेख संग्रह तुम्ही यापुढच्या काही भागांमध्ये ऐकणार आहात आरजे वैभव सोबत। सावी या ललित लेख संग्रहा निमित्त निरंजन उजगरे या मित्रास सतीश सर असं म्हणतात, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला शब्दास। म्हणजे हा ललित लेख संग्रह कविवर्य शंकर वैद्य सर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता, पहिला ललित लेख संग्रह सतीश सरांचा। त्याला आता जवळजवळ म्हणजे 14 वर्ष पूर्ण होत आली आणि डॉक्टर अनुपमा उजगरे यांच्या स्वररंग निर्मिती प्रकाशनातर्फे हा संग्रह प्रकाशित झाला होता। त्याला रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला। या प्रकाशनाची खरी गंमत म्हणजे एक गोष्ट आहे, खरी तर चांगली आठवणीत राहणारी। अभिनेते तथा कवी सतीश सरांचे चांगले मित्र कवी मित्र किशोर कदम अर्थातच सौमित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आणि त्यांनी तसा त्यांना शब्दही दिला होता। परंतु त्यावेळी गडहिंग्लज मध्ये जोगवा या चित्रपटाचे शूटिंग करत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सौमित्र सरांना म्हणजेच किशोर कदम सर यांना सांगितलं होतं, डम दिला होता डायरेक्ट, की मला शूटिंग सेटवरून तुम्ही कुठेही गेलेले चालणार नाही, म्हणजे जायचं नाही शूटिंग सोडून। तर मुख्य म्हणजे साडीशिवाय राहायचे नाही असा डायरेक्टरने किशोर कदम यांना दमच दिलेला। पण केवळ सतीश सरांच्या शब्दाखातर ते कार्यक्रमासाठी मोटर बाईक घेऊन गडहिंग्लज मधून पळाले आणि कोल्हापूरमध्ये सभागृहामध्ये पोहोचलेले आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते तिथं पोहोचले। नागपूरहून कविवर्य ग्रेस सर यांचा त्यांना कॉल आला की मी तिथेच आहे माझ्या शुभेच्छांसह। त्याचबरोबर कविवर्य प्राध्यापक अशोक बागवे सर, प्रवीण दौने सर, चंद्रशेखर सानेकर सर, संदेश ढगे, रवींद्र महिमकर असे अनेक साहित्यिक मान्यवर या सभागृहामध्ये प्रकाशन समारंभावेळी तिथे सोहळ्यासाठी उपस्थित होते। सतीश सरांचे सगळे शाळकरी मित्र आणि त्यांनी एकंदर हा पहिला ललित लेख संग्रह साहित्यिक रसिक वाचकांसाठी ठेवला आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या

मार्फत हा नवनिर्मित केला. हा सावी ललित लेख संग्रह आपण इथून पुढे काही भागामध्ये ऐकणार आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत. तर मी सुरू करतो, प्रेक्षक हो, श्रोते हो, रसिक हो, सावी कशी आहेस तू, कसा आहे मी? 50 ओलांडली आता तूही असशील याच वयाच्या आसपास कुठेतरी. 2-3 साल मागे जरा, पण मला आजही दिसते आहेस परकरी शाळेतली. गंमत आहे नाही? मी मला 50 वाटतोय आणि तू मला वाटतेस 12-13-15. आजही जेव्हा तुला आठवतो, एक चिमुरडी, परकराचा ओसा एका हातात धरलेली, केसांची एकच एक लांब सडक वेणी घातलेली, गालातला चिंच किंवा आवळा असा एखादा पदार्थ घोळवत असलेली, आणि कपाळाच्या मधोमध नाकाच्या जरावर लाल भडक टिकली लावणारी एक शाळकरी पोर समोर दिसायला लागते. मी तिला पाहायला लागतो आणि मग हळूहळू मीही छोटा छोटा होत जातो. खाकी पॅन्ट अर्धी, पांढरा शर्ट अर्ध्या बाह्यांचा, सावी तुला आठवते शाळेत जाताना मी जरा आधीच निघायचो. आधी तुझे घर, मग शाळा असायची जरा अंतरावर. मी तुझ्या घराकडे पाहत पाहत पुढे व्हायचो. वाटायचे की तू असशील म्हणजे काहीतरी हरवत काहीतरी शोधत आणि येशील लगोलग माझ्या मागे. पण तुझ्या घरात सामसूम असायची, पुढच्या दरवाज्यातून थेट पाहिले आत की अगदी पाठीमागचे दार स्पष्ट दिसायचे, आणि अधेमध्ये कोणीही नाही, मी तसाच पुढे व्हायचो. मी जरा पुढच्या वळणावर वळतो न वळतो तोच सोन चाफ्यासारखा वास पसरायचा रस्त्यावर, माझे डोळे वळायचे मागे तर हातीच्या अंतरावर, हातात दप्तर आणि काहीतरी गुणगुणत असल्यासारखी, मी आहे तुझ्या पुढे हे जाणवायचेच नाही तुला. तू तुझ्या नादात आणि मीही तुझ्याच नादात. माझी चाल व्हायची, बरोबर कोणी मित्रमंडळी पुढे व्हायची, तू जवळ यायचीस, जरा पाहायचीस आणि पुढे व्हायचीस. सावी खरं सांग, तुला खरंच माहित नसायचं की मी थांबायचो वाटेवर ते तुझ्यासाठी म्हणून. वेळा मागे मागे वळून पाहायचो ते तुझ्याच साठी म्हणून. मी माझ्या चालण्याचा ताल जुळवून घ्यायचो ते तुझ्याच साठी म्हणून. आजही मी ताल सांभाळून चालतो आहे, आजही मी मागे मागे वळून पाहतो आहे, आजही मी भर रस्त्यात कुठेही थांबतो आहे. सावी वाट पाहतो आहे तू. कुठे आहेस? तुला हे आता कसे सांगू सावी की तू कधीतरी हाक मारशील म्हणून मी थांबून होतो, आणि हे तरी कसे सांगू की तुझ्याकडे झेपावणारी माझी हाक मीच दाबून ठेवत होतो सतत. तेव्हापासून दाबून ठेवलेले सगळे उमाळे आता आतून बाहेर पडत आहेत सावी. रात्री अपरात्री माझ्या आत धडका मारत आहेत. मी उठतोय, अंधारातूनच सावी सावी ओरडतोय, तू कुठे
आहेस सावी, सावी तू कुठे आहेस? शाळेच्या पाठीमागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभी आहेस का, जिथे माझ्या कापलेल्या बोटाला तू तुझा रुमाल बांधला होता? शाळेच्या वरांडातल्या खांबापाशी तू उभी आहेस का, जिथे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून उभे केले जायचे? आणि मी एकदा तिथे उभा असताना, प्रार्थना झाल्यावर वर्गात जाताना तू चिंचेचा एक लहानसा गोळा माझ्या हातावर ठेवला होता. परीक्षेला जाण्यापूर्वी मी सोडून शाळेतला प्रत्येक जण जात असे आणि रामाला नवस बोलत असे. त्या रामाच्या देवळापाशी उभी आहेस जिथे एकदा घाई घाईने जात असलेल्या मला थांबवून तू खोबऱ्याचा एक तुकडा माझ्या हातात दिला होता. सावी, कुठे आहेस तू आता या क्षणाला? तू आहेस तशीच आहेस ना अजूनही, की तू झाली आहेस मोठी? खरंच आता तू मोठी झाली असशील, साडी नेसायला लागली असेल, छान दिसायची तू साडी. आठवते शाळेच्या गॅदरिंगच्या वेळेला तू नेसलेली ती निळी साडी आणि त्यावरचा तसलाच पण जरा फिकट रंगाचा ब्लाऊज, किंवा शाळेच्या निरोप समारंभाच्या वेळी नेसलेली ती गुलाबी फुलांची सोनेरी किनार असलेली साडी, आणि जेव्हा आपण निरोप घेतला तेव्हा नेसलेली मावळतीच्या सूर्यफुलांसारखी रंग असलेली ती उदास पिवळट साडी. सावी, तुझा आवडता रंग कोणता होता ग? निळा ना? मला माहित आहे ते. आपल्या घराला निळे पडदे लावूया असे तू एकदा शाळा सुटताना म्हणाली होती. त्यानंतर मला ते घर आणि निळे पडदे कितीतरी स्वप्न दिवसात दिसत राहिले. सावी, माझे लग्न झाले आहे. मी उंच झालोय आता खूप. तू कशी दिसतेस ग आता? सावी, तुझेही लग्न झाले असेल ना? कसे आहे तुझे घर? निळे पडदे आहेत का घराला? माझी मुलं आता मोठी झाली आहे, तुलाही मुलं असतील ना? आपल्याला सगळ्या मुली व्हायला हव्यात असे तू एकदा देवळाच्या पाठीमागच्या तळ्याच्या काठावर मला सांगितले होते. मी हसलो होतो. तर गाल फुरंगटून म्हणाली होतीस, बघच तू, आपल्याला सगळ्या मुलीच होणार. मला मुलगे आहेत दोन, खांद्याला लागतात ते माझ्या. तुझ्या मुलीही मोठ्या असतील ना सावी? आणि तुझे मिस्टर मिशी आहे का ग त्यांना? तुला मिशी मुळातच आवडायची नाही, दाढीही रोजच्या रोज करायला हवी असायची. मला दाढीचा कंटाळा आजही तसेच आहे माझ्या. मी आता रोजच्या रोज दाढी मात्र करतो, आवडते म्हणून नाही. हा आपले उगाच असेच. सावी, असे तर झाले नाही ना की तू हाक मारलीस आणि मी ती ऐकून तसाच पुढे निघून गेलो, किंवा तू हाक मारलीस आणि मला ऐकूच आली नाही, की तू हाक मारलीच नाही. आता तू कुठे आहेस सावी? कशी आहेस? परवा गावी जाऊन आलो, मुलं बायको होती सोबत. आता गावात काही नाही, शाळा बदलली आहे, मोठे कॉलेज झाले आहे गावात. शाळेच्या पाठीमागचे आंब्याचे झाड नाही, रामाच्या देवळा पाठीमागचे तळे नाही. तू तरी कुठे आहेस सावी? तू नाहीस. ते गाव माझे वाटावे असा एकमेव पुरावा म्हणजे तू.

तो आपल्या गावातला मणी आठवतो, शाळेच्या वाटेवर उभा असणारा, नीट आंघोळ केलेला, नीट तेल लावून केस बसवलेला, स्वच्छ कपडे घालणारा, कुठले तरी इंग्रजी वर्तमानपत्र नेहमी हातात असणारा आठवतो ना? त्याला लोक वेडा म्हणायचे. मी आता जरा

करायची असते अशा वेळी। काल आपण परत भेटलो त्याच हॉटेलमध्ये त्याच नेहमीच्या टेबलवर। काल माझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस म्हणजे माझ्या तिच्याशी झालेल्या लग्नाचा 12वा वाढदिवस। तू अशी समोर माझ्या आणि तुझ्या पाठीमागे वेटर वाट पाहतोय ऑर्डरची। त्या मागच्या टेबलावर सुरू आहे गोंधळ माझ्यातल्या मनासारखा। तू शांत वाटतेस पण नाही। जे बोलायचे ते दाबून टाकायचे ही तुझी सवय आणि ते जाणवून द्यायचे आपल्यातच आपल्याच ओठात दात घट्ट घालून काही न बोलता ही देखील तुझी जुनीच सवय। एकच दिवस आधी तुला मिळाले आहे माझे एक पत्र। त्यातल्या सळसळणाऱ्या गुलाबी पडद्यांचा एक पदर अजूनही बिलगून आहे तुला। करतो आहे अस्वस्थ घट्ट करतो आहे पकड हळूहळू। तुझ्या डाव्या डोळ्यात ओल आहे। या हॉटेलच्या एसी रूम मध्ये धूळ नाही आणि धूळ ही डावा आणि उजवा असा पंक्ती भेद करत नाही नसावी। पाणी पिण्याच्या निमित्ताने तू प्रयत्न करते आहेस ओल टिपण्याचा। एक अश्रू घरंगळत उतरतो आहे ग्लासात। रंग बदलतो आहे पाण्याचा। माझ्याही पाण्याला समुद्र चव। काहीतरी खाऊन चहा मागवतोय आपण। उष्टा चहा ओढून घेताना अजूनही थरथरतोय तुझा हात। मुलांच्या ऍडमिशन बद्दल आणि अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल आपले आधीच बोलून झाले आहे। सळसळ सळसळ सलसल सलतो आतमध्ये झुलतो। झरकन खाली झरकन वर। खोल खोल विहीर मातीची घागर बुडबुड घागरी काळेशार पाणी तिन्ही सांजी दारात भिजलेली गाणी। अर्ध्यावरची घागर बघू नको वाकून पदराच्या डोकाने। डोळे घे गजा

डोळ्यामध्ये ओल तुझ्या पाणी येईल वर सळसळ सळसळ बाभळीचा सळ निघताना काहीच बोलली नाहीस तू सावी मी हे असे पहिल्यांदा झाले निदान परत भेटण्याबद्दल आपण बोलायला हवे होते दादानं मला सकाळी मारलं पप्पा नाही हो पप्पा त्यानेच माझी सायकल ढकलली दोन फोन आले होते कोणाचे तरी जेवायला वाढू ना गुलाबी पडद्यातून उठतायत आवाज सळसळत जाते आवाजाची सावली एका रूम मधून दुसऱ्या तिसऱ्या आजूबाजूच्या बाल्कनीतले दिवे विझत जात आहेत क्रमवार एक एक करून आता सगळे स्वप्नांच्या स्वाधीन होत आहेत आपापल्या तू काय करत असतील अशा वेळी नेमके काय करायचे असते जेव्हा सगळेच असतात आपापल्या स्वप्नांमध्ये खेळत आणि आपण आपल्याशी अनोळखी असल्यासारखे शेवटच्या गाडीनंतरही कोणाची तरी वाट पाहत उभे एखाद्या आडगावातल्या स्टेशनात कवी सतीश सोळंकुरकर ललित लेख संग्रह सावी यामध्ये तिसऱ्या प्रकरणात ते म्हणतात शांत झोपेत आहे मी उभा आहे समोर तुझ्या अखेरच्या न्यायासाठी माझी काहीही तक्रार नाही मी निमूटपणे निघून जाईन तू घमेंड बाळक तुझी स्वतःची मला नष्ट करण्याची घोड्याच्या पाठीवर उलटे बांधून आणले मला इथे मला काहीही आठवत नाही आठवायचेही नाही काही माझे घर खूप दूर आहे इथून शिवाय सगळे पाशेही मी आधीच तोडून टाकले आहेत मी तुझी आहे तुझीच राहीन या एकाच दिलाशावर मी मागे टाकून आलो आहे सर्व ओढून घेतलेस मला आणि शेवटचे वस्त्र उतरेपर्यंत सोबत केलीस माझी आता काहीच राहिले नाही अंगावर आणि झाकण्यासारखे काही उरलेही नाही आता कधी कधी वाटते या अशा अवस्थेत तुझ्या समोर उभे राहण्याचा प्रसंग यायला नको होता अजूनही खाली उतर असे म्हणत खोलवर घेऊन गेलीस आणि आता येते परत वर निघून आलीस मला वरचे काही दिसत नाही खाली अजून खाली उतरायला जागा सापडत नाही मी हे ग्लानीत बोलत नाही तापाच्या ताप अजून जरा चढला तर मेंदूच चढेल डॉक्टर म्हणाले आता ताप नाही फक्त दिवसातून चार वेळा दोन पांढऱ्या आणि दोन पिवळ्या गोळ्या घ्यायच्या इतकेच ऍडमिट होतो तेव्हा चार चार गोळ्या फक्त दोन दोन आहे म्हणजे मी बरा आहे तुम्हाला राग आला तर रागवावेसे वाटते हसू आले तर हसावेसे वाटते रडू आले तर रडावेसे वाटते होय मी म्हणालो डॉक्टरने आपल्या सोबतच्या डॉक्टरकडे पाहिलं मग त्याला इंग्रजीमध्ये काहीतरी सांगितलं मग म्हणाले ऑल राईट आता ही चित्रे पहा एकूण 8-10 चित्रांचा संच होता आता क्रमवार चित्रे पाहून सांगा काय दिसते येते सगळ्या आडव्या उभ्या रेघा होत्या ज्या मी माझ्या डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकलो होतो सर्व काही स्पष्ट दिसत होते तरीही मी म्हणालो काहीही दिसत नाही एकच एक रंग पसरलेला दिसतो कागदावर पावसासारखा काहीच दिसत नाही त्यांनी परत विचारले होय नाही जाणवत काहीच मी म्हणालो मग दोघा डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिले फाईलमध्ये काहीतरी लिहिले वॉर्डमध्ये पाठवले मी चालत गेलो वॉर्डमध्ये आणि झोपलो खाटेवर जाग आली तेव्हा दोन्ही हातात सला
साईंच्या सुया होत्या आणि अंगावर हॉस्पिटलच्या पट्ट्या पट्ट्यांचा ड्रेस. माझ्या अंगावरचा ड्रेस त्यांनी कुठे टाकला असेल? खिशात एक कागद होता कवितेचा. कविता मिळायला हवी. कपडे काय? हेही तसे वाईट नाही. कोणाला विचारावे? हॉस्पिटलमध्ये असं कोणी असेल का जो माझी कविता शोधून देऊ शकेल? मी वाट पाहतो. संध्याकाळी 4 ते 6 माणसांना आत सोडतात. मी या वेळेत जागा राहतो. हीच वेळ असते कोणाशी तरी बोलायची. मग 24 तास आवाज बंद. बाजूचे पेशंट बोलत नाही. डॉक्टर स्वतःशीच बोलतात आणि सिस्टर मुके आहेत सगळ्या. एक सिस्टर काळजी घेते जरा. तिचा एक पाय अधू आहे. लंगडत चालते पण स्वभाव सोन्याचा आहे. तिच्या तशा चालण्याने हातातला औषधाचा ट्रे कलंडेल आणि एखादी बाटली खाली. असे काही होता कामा नाही. मग तिच्या अधूपायाबद्दल तिला अधिकच वाईट वाटेल. फार विचार करू नका, डॉक्टर म्हणाले. मेंदूत ताप चढेल. मी विचार नाही करीत. 4 गोळ्या आहेत, 2 पांढऱ्या आणि 2 पिवळ्या. आधी कोणत्या घ्याव्यात असे म्हणून मी गप्प बसतो. आता हा काही विचाराचा भाग नाही. तेवढी कविता मिळायला हवी होती. शेवटच्या क्षणी आपले असे कोणीतरी हवीच ना बरोबर. खालच्या मजल्यावर बायकांचा वॉर्ड आहे. त्यांच्या बाजूला लहान मुलांचा. रात्री कधी कधी मला बासरीचे सूर ऐकू येतात. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला जी झाडी आहे तिथे रात्री कोणीतरी बासरी वाजवत फिरत असावा असे वाटते. एकदा पाहायला हवे. तेवढी कविता मिळाली असती तर बरे झाले असते. ताप बरा आहे. बाजूचा एक पेशंट भांडला माझ्याशी. कारण तसे काहीच नाही. मग मी जेवलोच नाही. तो मात्र बक्का बक्का जेवत होता. माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याची मोठी मुलगी येते त्याला भेटायला. कधी कधी शिरा घेऊन येते. कालही आणला होता. मला दिला थोडा तर मी म्हणालो मला नको, मला नाही आवडत. तर भांडला माझ्याशी. रात्री मला झोप लागत नाही डॉक्टर असे म्हणालो तर म्हणाले दिवसा कशाला झोपता? म्हणजे जेव्हा झोप येईल तेव्हा झोपायचे नाही आणि जाग येईल तेव्हा जागायचे नाही. म्हणजे राग येईल तेव्हा रागवायचे नाही, हसू येईल तेव्हा हसायचे नाही, रडू येईल तेव्हा. मला आता बरेच सवयीने कळते. तिचा पाय जरा अधून असायला हवा होता. बाकी चांगली आहे. सोने आहे सोने. कवितेबद्दल तिच्याशी बोलावे का? कविता सापडल्यावर ती इतरांसारखी सरळ चालेल का? ती आज येईल तेव्हा मी बोलेन तिच्याशी. 2 गोळ्या तशाच आहेत. अजून घ्याव्यात का? नकोच. ते तापाचा आणि गोळ्यांचा काय संबंध आहे? काय संबंध असू शकतो? तिला प्रत्येक वेळी दिवस पाळी असायची. तिला बहुतेक रात्र पाळी असे. 2 मॉर्निंग, 2 इव्हिनिंग, नाईट. काल एक नाईट झाली, आज एक. एवढ्यात यायला हवी होती. तिचे येणे समजते की समोर यायलाच हवी असेही नाही. सकाळी 4 नंबरचा पेशंट गेला. गेला म्हणजे संपला.
माणूस संपतो म्हणजे काय? बरे झाले तसे फार कमी पेशंट येतात इथे मरण्यासाठी, मला त्याच्या खाटेवर शिफ्ट करता येतं.

घेतली आज मी मेल्यावर आधी कोणाला समजेल, ड्युटीवर असताना मरण यायला नको, कदाचित तसे होणारही नाही. माझ्या उशाखाली पुस्तक आहे एक, मागे काहीतरी कधीतरी लिहिलेल्या कवितांचे त्याच पुस्तकात पत्र लिहून तिला द्यावे का? मला तसे फारसे कोणी येत नाही भेटायला. इतर अनुभूतीने पाहतात, उद्या एक्सरे काढणार आहेत, मेंदूच्या एका भागावर काळे डाग आहेत, मी कधी कधी बरळतोय, ते त्याचमुळे असे डॉक्टर म्हणत होते. मला एक्सरेची भीती वाटते. ठीक आहे, उद्याच्या उद्या बघू. आज राहिलेल्या दोन गोळ्या घ्याव्यात का? बाजूच्या वॉर्डमध्ये तिच्या असण्याचा आवाज आहे, म्हणजे ती आली आहे. चला आज बोलूया. तिच्या पायाला काय झाले असेल तेही एकदा विचारायला. कवितेचा कागद हातात असता तर जरा धीर आला असता. रात्रीचे 10 वाजले आहेत. ती येते आहे माझ्या दिशेने. तिची सावली हलते आहे सावधानावर. आता येईल जवळ आणि आधी नाडीचे ठोके बघेल. ती जवळ आली की ठोके मंद पडायला हवेत. तिचे माझे तर जवळजवळ बंदच. विचार आणखी केला तर डोक्यातून वर कुठे जाईल? मी कुठे विचार करतोय? मी आज फक्त विचारणार आहे. चला आजच विचारू, काय ते एकदा होऊन जाऊ दे. आपल्याला थांबावे लागेल, ती म्हणाली. पण तोवर ही रात्र नाही थांबवता येणार. कविता नाही सापडणार, कदाचित माझा मी तुझी कविता शोधून देईन. मी तुला जास्तीत जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेण्याची शिफारस करीन. माझे ऐक, आपण निघूया. मी तुझ्या पायाबद्दल विचारणार नाही. मी गोळ्या वेळेवर घेईन. मी नवी कविता लिहीन. सगळे नीट होईल. तू फक्त निघ माझ्या बरोबर. नाही, काही बंधनेही पाळायलाच हवीत. आपल्याला थांबायला हवे. मी आज रात्रीच माझी खाट बदलली आहे. मी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या आहेत. मला शांत झोप येते आहे. शांत झोप, शांत, शांत. ललित लेख संग्रह सावी. ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळांकुरकर सर यांचा हा सावी ललित लेख आपण आजच्या भागात ऐकला. पुढील भागातही सावी हा ललित लेख

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आहे आरजे सुवर्णा आणि विविधा या सेगमेंटमध्ये आपण बोलतो आहोत गणपती बाप्पाविषयी. गणेशोत्सव म्हटलं की ठिकठिकाणी वेगवेगळे आरास असते, तर काही ठिकाणी मात्र चलचित्रांचा वापर केला जातो. गणेशोत्सव आणि चलचित्र यांचं हे समीकरण खूप जुनं आहे. बरीच मंडळी आज सुद्धा ही परंपरा तशीच टिकवून आहेत. त्यातलंच एक महत्वाचं मंडळ म्हणजे दक्षिण मुंबईतलं राणीबागचा विघ्नहर्ता, जे दरवर्षी आवर्जून वेगवेगळे विषय घेऊन छान चलचित्र साकारतात. त्यांचं लेखन, दिग्दर्शन, मांडणी इतकी अप्रतिम असते की हमखास या मंडळाचा दरवर्षी प्रथम क्रमांक लागतो. यावर्षीचा विषय सुद्धा खूप वेगळा आणि महत्वाचा होता. यावर्षीचा विषय होता शाळेविषयी. शाळा हल्ली अगदी 2.5 वर्षांपासून मुलांना शाळेत घातलं जातं, पण शाळेमध्ये जे दिलं जाणारं शिक्षण आहे ते कसं आहे, त्याचा दर्जा कसा आहे, शहरात आणि गावात शिक्षणात केली जाणारी तफावत या चलचित्राच्या माध्यमातून त्यांनी मांडली आहे. तसंच पालक आपल्या पाल्यावरती ज्या अपेक्षा लागतात त्याचा सुद्धा इथे विचार व्यक्त केलेला आहे. एकूणच आजची शिक्षण व्यवस्था ही मुलांसाठी कितपत योग्य आहे याविषयीची ही मांडणी होती. मुंबईसोबत इतर काही ठिकाणी सुद्धा चलचित्रांचा वापर केला जातो. वसई विरारमध्ये गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो आणि इथे सुद्धा अगदी सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे घरगुती गणपती बाप्पाच्या आरास करताना तिथे सुद्धा चलचित्रांचा वापर केलेला आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊया. वसई विरारमध्ये गणेशोत्सवाच्या काळात साकारल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण चलचित्र देखाव्यांची परंपरा यंदा सुद्धा मोठ्या उत्साहात कायम आहे. उत्सवाचं औचित्य साधून परिसरातल्या अनेक गावांमध्ये सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर नयनरम्य चलचित्र देखावे साकारण्यात आले आहेत. विरार पश्चिमेकडच्या आगाशी, टेंभीपाडा, बोळींज तसंच वसईतल्या जुचंद्र, उमेळे, उमेळमान आणि वसई गाव यासह वेगवेगळ्या भागांमध्ये हे देखावे गणेश भक्तांचं विशेष आकर्षण ठरत आहेत. वसई विरारमध्ये गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींमध्ये सुद्धा आकर्षक सजावट आणि देखाव्यांवर भर दिला जातो. पर्यावरणपूरक उत्सवासोबतच विविध सामाजिक आणि सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे हे इथल्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. विशेषतः घरगुती गणेशोत्सवात या चलचित्रांचं प्रमाण मोठं असून यासाठी घरातले सदस्य जवळपास 2 महिन्यांपूर्वीपासूनच तयारीला लागतात. यापैकीच काही घरगुती गणेशोत्सवांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे चलचित्र देखावे केलेले आहेत याविषयी आपण बोलूया. विरार इथल्या बोळींज नाका परिसरात राहणारे दुर्गेश म्हात्रे आणि त्यांचे कुटुंब मागील 30 वर्षांपासून चलचित्र देखाव्यांची परंपरा अजून सुद्धा जपून आहेत. यावर्षी त्यांनी वसई विरारमधल्या पूरस्थितीच्या गंभीर विषयावरती भाष्य केलंय. वाढतं अनियंत्रित शहरीकरण, बुजवले जाणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण होत असल्याचं त्यांनी या देखाव्यातून दाखवून दिलंय. या पुरामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचं होणारं अतोनात नुकसान रेखाटत प्रशासन आणि नागरिकांनी वेळीच सतर्क राहण्याचा महत्वाचा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे. तर एकीकडे विरार पश्चिमेकडच्या नाळा गावातल्या म्हात्रे कुटुंबियांनी श्रीकृष्ण ते जगन्नाथपुरी या धार्मिक आणि प्रबोधनात्मक विषयावरती अत्यंत देखणा असा देखावा तयार केलाय, जो भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. भगवान विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण ते भगवान जगन्नाथ यांच्या जीवन प्रवासाची आख्यायिका दृकश्राव्य माध्यम, AI व्हिडिओ आणि आधुनिक चलचित्रांच्या सहाय्याने प्रभावीपणे त्यांनी मांडला आहे. यात श्रीकृष्णाचा जन्म, संपूर्ण जीवन प्रवास, गुजरातमधील भालका तीर्थ येथे घडलेले वैकुंठगमन आणि त्यांच्या हृदयरूपी अंशाचे जगन्नाथपुरी इथलं आगमन ही कथा अत्यंत भक्तिमय वातावरणात त्यांनी सादर केली आहे. नायगाव पूर्व इथल्या चंद्रपाडा परिसरात राहणाऱ्या राकेश भोईर आणि दिनेश भोईर यांनी दुर्लभ मनुष्य जन्म या चलचित्राच्या माध्यमातून एक सखोल जीवन संदेश दिलाय. 84 लक्ष योनींच्या प्रवासानंतर मिळालेला हा मनुष्य जन्म केवळ पैसा, सुखसुविधा आणि भौतिक धावपळीसाठी नसून सत्कर्म, संस्कार आणि आत्मउन्नतीसाठी मिळालेली अमूल्य संधी आहे, याचं प्रभावी चित्रण या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे.
जीवाने जन्मापूर्वी ईश्वराला दिलेलं वचन आणि जन्मानंतर संसाराच्या मोहात ते विसरत जाण्याची मानवी वृत्ती यावर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. तसंच मंदिरांमधला भक्तीचा बाजार, शिक्षण व्यवस्थेतल्या संस्कारांचा अभाव, अध्यात्माच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि मोबाईल रील्सच्या वाढत्या प्रभावामुळे संस्कृतीपासून दूर जाणारी युवा पिढी यावर सडेतोड भाष्य करण्यात आलं आहे. मुलांना फक्त शिक्षण देऊ नका तर योग्य संस्कार द्या असा विचार मांडत प्रत्येकाने आपल्या मनुष्य जन्माचा उपयोग सत्कर्मासाठी करावा असं आवाहन या माध्यमातून त्यांनी केलं आहे. एकूणच काय तर हे चलचित्र दिखावे खूप महत्वाचा संदेश आपल्याला देत असतात आणि हे माध्यम खूप प्रभावी आहे, कारण दर्शनासाठी आलेले सगळेच भक्त आवर्जून हे चलचित्र देखावे बघतात आणि या सगळ्या गोष्टी ते आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करत असतात. तर मंडळी, आपण चलचित्राबद्दल बोललो. गणेशोत्सव आणि चलचित्र यांचं हे नातं खूप जुनं आहे आणि आज सुद्धा बरीच मंडळ असतील किंवा घरातले काही मंडळी आहेत ते आपल्या घरगुती गणेशोत्सवात सुद्धा आवर्जून हे चलचित्र देखावे साकारत असतात. आताच आपण बोलताना डोळ्यांविषयी बोललो की युवा पिढी जी आहे ती सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करते आहे, तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण एक छानशी विश्रांती घेणार आहोत, गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा बोलणार आहोत. एकत्र हा आचार्य 90 FM.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आरजे सुवर्ण आपल्यासोबत आहे आणि आपण विश्रांती आधी बोलत होतो की युवा पिढी जी खरं तर तितकीच काम पण करते आहे, त्यांना स्पर्धेच्या युगात वावरायचं आहे, त्यामुळे बरीच आव्हानं आहेत आणि हे सगळं करत असताना त्यांना कुठेतरी मोबाईल वापरायचा आहे, त्यांना पुढे यायचं आहे. या सगळ्या धावपळीमध्ये स्क्रीन टाईम हा प्रचंड वाढत चाललेला आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येक क्षणाला आपण फोटो क्लिक करत असतो, आपले अपडेट्स त्या त्या ऍपवरती आपण टाकत असतो, पण या सगळ्यामध्ये होते काय की स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे आणि मोबाईलचा जो ब्राईटनेस आहे तोही बऱ्याच वेळा खास करून सकाळी आपण वाढवून ठेवतो, पण याच्यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो आहे. तर याविषयी आपण बोलणार आहोत. तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की हा स्क्रीन टाईम आपण कसा कमी करू शकतो किंवा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी सुरुवात तरी निदान कशी करू शकतो. आधी जाणून घेऊया की या स्क्रीन टाईममुळे वाढत्या काय होते. आपण डोळ्याला पुरेशी विश्रांती देत नाहीये, सतत ब्राईटनेस वाढवून आपण आपल्या डोळ्यांवरती ताण आणतो आहोत आणि याच्यामुळे काय होतंय की आपले डोळे थकतायत, आपले डोळे कोरडे पडतायत आणि त्याच्यामुळे डोळ्यातनं पाणी येणं किंवा डोळे खेचल्यासारखे वाटणं या सगळ्या समस्या उद्भवतात. आणि डोळ्यांमुळे आपल्याला आपली जी कामं आहेत ती एकाग्रतेने करता येत नाहीयेत. तर ही लक्षणं कोणती त्याच्याकडे आपण आधी बघूया. याच्यामध्ये डोळे दुखणं, जळजळ होणं, खाज येणं किंवा डोळे जड वाटणं, त्याच्यानंतर डोळे कोरडे वाटतात किंवा डोळ्यातनं सतत पाणी येत राहतं, कधी कधी दृष्टी थोडीशी अंधुक वाटते किंवा डोकेदुखी वाढते, विशेषतः कपाळाच्या आसपास जे स्नायू आहे तिथे आपल्याला दुखायला लागतं, मान, खांदा किंवा पाठ सुद्धा दुखते किंवा प्रकाश आपल्याला नकोसा वाटतो, असं वाटतं की लाईट्स ऑफ करून बसून राहावं. आणि मी म्हटलं तसं की लक्ष केंद्रित करण्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. तर ही लक्षणं आहेत आपले डोळे थकलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी. जे स्क्रीन टाईम व्यतिरिक्त डोळे थकण्याची अजून कारणं कुठली आहेत, तर आपल्या दैनंदिन जीवनातले अनेक घटक सुद्धा आपले डोळे थकवू शकतात. जसं आपण टीव्ही पण बघतो, टीव्ही मोबाईल व्यतिरिक्त आपण इतर अशा गोष्टी असतात जिथे ब्राईटनेस जास्त असतो. आता गणेशोत्सव आहे तर हॅलोजन लाईट्स ठिकठिकाणी लावलेले आहेत किंवा एलईडी स्क्रीन्स मोठमोठ्याला लावलेले आहेत, तर सतत लाईटचा प्रकाश आपल्या डोळ्यावरती पडून सुद्धा आपले डोळ्याचे स्नायू हे थकतात. आणि यासाठी आपण काय करायचं आहे, तर स्क्रीन टाईम कमी करायचा आहे. ते शक्य नसेल तर ऍटलिस्ट आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस हा कमी करायचा आहे आणि गरज नसेल तर मोबाईलचा वापर थोडा का होईना कमी करायचा आहे. आणि यामागचं एक महत्वाचं कारण असं सांगितलं जातं वैद्यकीय क्षेत्रामध्ये की आपण झोप पुरेशी घेत नाही त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडतात आणि थकवा जाणवतो. तर यासाठी स्क्रीन टाईम आपण हळूहळू कमी करणार आहोत आणि त्याच्यानंतर नक्की असा काय परिणाम होतोय हेही जाणून घेणार आहोत. तर यानंतर आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण वेगळ्या विषयाकडे बोलणार आहोत. गणपती बाप्पाविषयी पुन्हा एकदा बोलणार आहोत. मगाशी मी म्हटलं होतं की गणपती बाप्पाचे जे काही चित्रपट प्रदर्शित झालेत पहिल्यापासून, ज्याच्यामध्ये अष्टविनायक या चित्रपटाचा मी उल्लेख केला होता, त्यानंतर घरत गणपती या चित्रपटाचा उल्लेख केला होता, आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अभय जोधपूरकर याला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार देण्यात आला. तर या चित्रपटाविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. या चित्रपटामध्ये गणपती बाप्पाविषयीची गोष्ट आहे, खरं तर कोकणातली गोष्ट आहे. कोकणातल्या गौरी गणपतीचा सण दाखवण्यात आलेला आहे आणि खूप छान यातली गाणी आहेत, कथानक छान आहे, दिग्दर्शन सुद्धा छान आहे. तर नक्कीच हा चित्रपट आपण आवर्जून पाहायला हवा. आणि अष्टविनायक चित्रपट जो खूप जुना आहे खरं तर, आणि तरी सुद्धा तो अजूनही आपण बघतो आणि त्यातलं नाविन्य आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवत राहतं, असा हा चित्रपट आहे. तर आपण गणपती बाप्पाविषयी बोलतो आहोत आणि अजूनही काही चित्रपट आहेत ज्यांचा उल्लेख मी करीन. एक बालगणेश चित्रपट आला होता 2007 मध्ये, तर तो लहान मुलांसाठी खरं तर काढण्यात आला होता, पण तो चित्रपट सुद्धा अॅनिमेटेड असूनही तितकाच छान आहे, त्याची गोष्ट सुद्धा तितकी छान आहे. आणि अजून एक चित्रपट आला होता 2009 मध्ये, विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायक. तर श्री सिद्धिविनायकाच्या महिमांवर आधारित हा चित्रपट आहे. तर असे हे चित्रपट जे गणपती बाप्पाशी निगडीत आहेत, गणपती बाप्पावर आधारित आहेत. गणपती बाप्पाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा तो 14 विद्यांचा अधिपती आहे आणि 64 कलांचा तो विधाता आहे असं आपण म्हणतो. तर नक्की कोणत्या या कला आहेत 64 आणि कोणत्या 14 विद्या आहेत त्याविषयी आपण बोलूया. तर याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा उल्लेख करायला पाहिजे. 6 वेदांग आहेत, ज्याच्यामध्ये व्याकरण, भाषेतल्या शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र, त्यानंतर ज्योतिष, ग्रह गती आणि सामुद्रिक जाणण्याची विद्या, निरुक्त, वेदांमधल्या कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र, कल्प, धार्मिक विधी, व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र, छंद, शब्दांची रचना आणि काव्यवृत्ताचे ज्ञान, आणि शिक्षा म्हणजे शिक्षण, अध्यापन आणि अध्ययन. आता 64 कला कोणत्या आहेत त्याविषयी आपण बोलूया. 64 कलांमध्ये पानकरस तथा रागासव योजना म्हणजे मदिरा आणि पेय तयार करणं, धातुवध

लहान मुलांचं मनोरंजन करणं, त्याच्यानंतर पाकक्रिया, स्वयंपाक करणं, पुस्तक वाचन, काव्य गद्यादी पुस्तकं आणि ग्रंथ वाचणं, आकर्षण क्रीडा, दुसऱ्याला आकर्षित करणं, कौचुमार योग, कुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनवणं, हस्तलाघव, हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामं करणं, प्रहेलिका, कोटी उखाणे किंवा काव्यातून प्रश्न विचारणं, प्रतिमाला, अंत्याक्षराची योग्यता ठेवणं, काव्य समस्यापूर्ती, अर्धे काव्य पूर्ण करणं, भाषाज्ञान, देशी विदेशी बोलींचं ज्ञान असणं, चित्रयोग, चित्र काढून रंगवणं, कायाकल्प, वृद्ध व्यक्तीला तरुण करणं, माल्यग्रंथ विकल्प, वस्त्र प्रावरणांची योग्य निवड करणं, गंधयुक्ती, सुवासिक गंध किंवा लेप यांची निर्मिती करणं, यंत्र मातृका, विविध यंत्रांची निर्मिती करणं, अत्तर विकल्प, फुलांपासून अर्क किंवा अत्तर बनवणं, संपाठ्य, दुसऱ्याचं बोलणं ऐकून जसंच्या तसं म्हणणं, धारण मातृका, स्मरणशक्ती वृद्धिंगत करणं, छलिकयोग, चालाखी करून हातोहात फसवणं, वस्त्र गोपन, फाटकी वस्त्र शिवणं, मणिभूमिका, भूमीवर मण्यांची रचना करणं, पुष्प शकटिका निमित्त ज्ञान, प्राकृतिक लक्षणांद्वारे भविष्य सांगणं, माल्यग्रथन, वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनवणं, मणिरागज्ञान, रंगावरून रत्नांची पारख करणं किंवा ओळखणं, नृत्यज्ञान, नृत्यज्ञान, नाचाविषयीचं शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणं, गीतज्ञान, गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणं, तंडुल कुसुमावली विकार, तांदूळ आणि फुलांची रांगोळी काढणं, केशमार्जन कौशल्य, मस्तकाला तेलाने मालिश करणं, उत्सादन क्रिया, अंगाला तेलाने मर्दन करणं, कर्णपत्र भंग, पानाफुलांपासून कर्णफुल बनवणं, त्यानंतर नेपथ्ययोग, ऋतुकालानुसार वस्त्रालंकारांची निवड करणं, उदक घात, जलविहार करणं, रंगीत पाण्याच्या पिचकारी करणं, उदकवाद्य, जलतरंग वाजवणं, चित्रकला, नक्षी, वेलबुट्टी आणि चित्र काढणं, पुष्पास्तरण, फुलांची कलात्मक शय्या करणं, अशा रीतीने यातल्या सगळ्या आपण कलांचा उल्लेख केलेला नाही, पण काही कलांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. तर अशा या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे आपला गणपती बाप्पा. यातली एखादी कला तरी आपण आवर्जून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी विद्या खरं तर अवगत करणं खूप कठीण आहे, पण एखादी कला आपण नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा गणपती बाप्पाला वंदन करूया आणि त्याच्या या बुद्धीचा, त्याच्या या कलांचा आदर करून आपल्याला जे जे शक्य आहे ते आपण नक्कीच शिकूया, अंमलात आणूया. याचबरोबर मी आरजे सुवर्णा आजच्या विविधा या सेगमेंटमधून आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह याच चॅनलवरती.

0: तू का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहिती आहे ना, सायन्स कधी खोट नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपला त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण, कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचास तू. आठवतय ना तुला अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचास तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचास तू. आठवतय ना तुला शब्दांनी काजळाची रेग अकायचास तू. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचास तू. अलंकाराने गाली रंग चढवायचास तू. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचास तू. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद पीठ लावायचास तू. आठवतय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास तू. आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल होऊन, पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खर तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रुपालीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होतं. नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजतं, जाणीवा बदलतात, आभाळ हरवतं, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणासमोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते. आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. किंचाळी वेचल्यानंतर नंतर नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता नंतर. नंतरला चित्र खूप वेगळं होतं. जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे. बरं का, खरंच प्रिय आहे, कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधने या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकरा बद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा. काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडावून वाट तुझी लागते शोधायला. वेडावून वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरोप जो लागला बरसायला, तुझा निरोप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागतं गडगडायला, असं मुख वादळ लागतं गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वासही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळचं आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासावीस लागते छळायला,
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला. साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे. तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा. आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन सुंदर कवितांसोबत.

वाटेत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका अनिष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहील. या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का, ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली, पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग नेत गेला दूरवर. प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास की अजूनही या रीता मनाच्या भिंती मोकळ्या का, अजूनही या रीता मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड, त्याची कशी धांदल उड, त्याची कशी धांदल उडते ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का, पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी. सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो. सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, रुणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो. वाऱ्यातून साद येते आरजवे या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आरजवे या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची. घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा. घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा. रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी. डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोबतीने तू स्वप्नही चांदण्यांची, तू स्वप्नही चांदण्यांची.

तो स्वप्न ही चांदण्याची. सावळ बाधा, अतिशय प्रिय असलेली माझी कविता. श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचे शीर्षक आहे अंधार. या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाहीये. अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो. अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात. अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या. त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार. वळूयात अंधार या कवितेकडे. कधी कधी वाटतं आपण दूर गेलो तरी एकटी असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते. अंधार जिथे काही नसतानाही सर्व गळत असतं. शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते. जिथे प्रश्न स्वाशांशी तग लावून खेटून असतात. जिथे भिजऱ्या भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना. कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता. जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो, हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृग जळीगा भरा. अंधार, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही. अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही. तो घट्ट धरून असतो आपल्याला. जितके खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडत चाच पडणारा एकांताचा सोबती अंधार. श्रोते हो, अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे. पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात. भेटूयात.

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते श्रोते हो. मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू, तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा. नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस, देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर बोल, बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणात बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशील ही, तुळशीला घराचं वैभव मागशील ही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याचं काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, यापुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करतं. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीच स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्कीच सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा मित्रांनो. भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली RJ सुवर्णा. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे आणि त्या लिस्ट मधली जी कामं आहे, जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाही मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्या

आरोग्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं. पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं. जेव्हा आपलं मन चिंता तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो. म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं, ते असेल किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं, पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचं आहे तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही. मला काय करायचं होतं त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होत आहे, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय, तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करीन. पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो, हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं, हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले, तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो. आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात.
या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का, तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का, तर मनाला आनंद मिळावा यासाठी. पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत ती आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का, आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का, अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का, आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का, चांगले निर्णय घेऊ शकतो का, किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का, आपण जे काही करतोय ज्याच्या मागे आपण धावतोय सतत त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का, अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का, याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडतायत का, तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात, माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का, असं होतंय का, आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात, आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात, किंवा ज्या भावना आहेत आपल्या म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे. आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो, आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात, अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसातनं किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे, काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं, शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं.
आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाही आहे. तुमच्याकडे सायकल असेल, तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता. किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याचदा की आपण कितीला झोपलो आहोत, पण 7 उठणं अपेक्षित असतं, कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3 ते 4 तास झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी आपली दिवसभराची कामं करत असतो. पण यामुळे आपल्या मेंदूला जी झोपेची गरज होती ती पूर्ण झालीच नाहीये आणि मग दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते, अतिरिक्त भूक लागते, असं सगळं होत राहतं. आता झोपेचं महत्व काय आहे बघा. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू अतिशय महत्वाचं देखभालीचं काम करत असतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा हे सगळं कठीण वाटतं, म्हणजे निर्णय, भावना, ताण व्यवस्थापन, आनंद तसंच कनेक्शन, हे सगळं. जर आपण व्यवस्थित झोपलो, 8 ते 9 तास झोप घेतली तर काय होईल, दर्जेदार झोपेमुळे आपली मनस्थिती नियंत्रित राहते, कंट्रोलमध्ये राहते, भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत होते, मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे, तो दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केलं ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे. झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7 ते 9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोवर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10 ते 10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपतेय आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोवर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30 ते 60 आपला जो मोबाईल आहे किंवा आपला टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा, एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअरबद्दल आहे, फॅमिलीबद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाहीये, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे, त्याचं सोल्युशन काय आहे. जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते, हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे. माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो, तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं. तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात.
भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं? तर सुरुवातीला अगदी 2 मिनिटं, त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 मिनिटांपर्यंत ही ध्यानधारणा करायची आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचं. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं. काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर मोठा आपण दीर्घ श्वास घेतो, एका नाकुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्याने सोडायचा, असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ॲप्स आपण विनामूल्य जे ॲप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये, किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलोय तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नकोय. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो की मला फक्त एकट्याला बसायचं आहे, मला एकट्याला शांत बसू द्या, असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्त्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा तितकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते, सांगते किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं, तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात, किंवा आपले नातेवाईक आहेत तर आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना, तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही साधं, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाही आहे, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा, आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो, तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते.
कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्या त्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज, अगदी मला माझी हवी असलेली बस मिळाली, मला हवी असलेली सीट मिळाली, किंवा मला आज हे करायचं होतं हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो, मला असं ही व्यक्ती असं का बोलली, किंवा हे माझं काम झालंच नाही. पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलटं करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या या नोंद याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या आहेत. आणि महिना संपला की ही वही उघडायची आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालंय, जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं. आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे. मग ते अगदी लहान का असेना, पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. मी असं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फूल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते आणि आपले जे हार्मोन्स आहेत कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ते सुद्धा आपलं कमी होतं, आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं तिथून जाताना? तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते, किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते. हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्यासोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचं. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो, की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आता हे केलं आहे, मला किती लाईक्स आले आहेत, मला किती कमेंट्स आले आहेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाही आहे, आपण त्यासाठी बनलेलो नाही आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ॲप्स आपण ओपन करतो आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये, पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या, 10 मिनिटांनी पुन्हा आपण त्या स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM, कुठेही जाऊ नका. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं, याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता, ते तुम्ही कसे अनुभवता यावर ते अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही आव्हान आपल्या त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात, त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजीरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू, असं करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो, तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात ते त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवाय यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतात का, तर प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय. आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही यासाठी आपण नक्की काही करू शकतो का, जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय? म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण आपलाच राग आपल्यावर काढत असतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतात की या काळात या गोष्टी माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा कधी कधी एकही गोष्ट आपली साध्य होत नाही, मग तेव्हा स्वतःवरतीच आपला राग निघतो. आपण स्वतःशी अशा प्रकारे बोलतो ज्या प्रकारे आपण इतरांशी कधीच बोलत नाही. स्वतःशी करुणा म्हणजे स्वतःशीही त्याच दयाळूपणाने, समजूतदारपणाने आणि समर्थनाने वागणं, ज्याची आपण काळजी घेतो त्याला आपण जसं ट्रीट करतो तसं आपण स्वतःला सुद्धा ट्रीट करायचं आहे. याचा फायदा नक्की काय होतो तर आत्मकरुणा चिंता आणि नैराश्य कमी करते, लवचिकता वाढवते, भावनिक नियमन सुधारतं. त्याच्यानंतर आपण जी टीका करतो आपण स्वतःवरती ती अधिक प्रभावीपणे आपल्याला जर प्रेरित करत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आपण स्वतःलाच वाईट समजतो, कमी लेखतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यालाच मागे आणत असतो चार पावलं. तसं करायचं नाही आहे, आपल्याला पुढे जायचंय.
त्यामुळे आपण सकारात्मकतेने बघायचं आहे. जरी एखादं काम आपल्याकडनं चुकीचं झालं असेल, अपेक्षेनुसार झालं नसेल, तरी सुद्धा यापुढे असं होणार नाही, किंवा काल जी चूक झाली ती आज होणार नाही याची मी काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे, आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचंय. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे, किंवा मी संघर्ष करतो आहे हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे, कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाही आहे की आपण याला तोंड देतोय, आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाही आहे, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन द सिक्रेट हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचं आहे आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचं आहे की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचं आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन, आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते, तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला, की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही, जास्तीत जास्त काय मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूत ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हे जे हार्मोन्स आहेत जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या, पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आहे आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे,
आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता. आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं, आणि ध्यानधारणा जे मगाशी पण बोलले होते. पुढचं आहे आपल्याला आपल्यात लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आपल्या वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, शारीरिक लवचिकता पण वाढवतो, तशी आपल्याला मानसिक लवचिकता वाढवायची आहे. जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो, आव्हानांना सामोरं जातो, इतरांशी संबंध जोडतो, आपण आपल्या प्रॉब्लेम्स इतरांशी शेअर करतो आणि स्वतःशी दयाळूपणे वागतो, तर हे सगळं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, याचा सराव करतो, तेव्हा आपण अशा स्टेजला येऊन पोहोचतो की आपण मानसिकरित्या लवचिक राहतो. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय, त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो, तो या गोष्टींची उजळणी करत असतो, शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो, स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याच्या अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात, मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी 2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये, आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसतीये, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मी मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत, किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल, तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत, असंही खूप लोकांना वाटतं. तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईन, किंवा मला असं काही झालंच नाहीये, असा विचार करून पुढे पुढे जातात, आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे. आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी राहते, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये. आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते अगदी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. त्या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची, नक्की आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली आहे, एखादा विचार, किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतो एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाही, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ देऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतोय. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते, अगदी लहान वयासुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम होतो, तर हे काही वेगळं नसून आपल्याला नैराश्य आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे हे दर्शवते. आपली झोप किंवा आपली भूक याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत का हे तपासण्याची गरज आहे. स्वतःला हानी पोहोचण्याचा विचार मनात येणं किंवा आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा एक लक्षण आहे या गोष्टीचं. किंवा भावनिकदृष्ट्या आपण सामना करण्यासाठी काहीतरी बाहेरून घेतो, पदार्थ खातो किंवा पितो हे आपण करतोय का, तसंच आपण स्वतःवरती हल्ला करतोय का. म्हणजे काही जणांचं असं होतं की राग आला की हात मारणं भिंतीवरती, डोकं आदळून घेणं, या गोष्टी सुद्धा केल्या जातात. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, ज्याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो, त्यात
त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल. आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविध या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डेंडा. डेंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डेंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरंतर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगुळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे.
यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात, पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचा कमान आणि ही रानफुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात.
मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ. या नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविताही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुनी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरूनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरूनी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टपटप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाडराने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. दिशा हंबराव्या तशी हंबरवनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची. कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता
खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळा या घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहाना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरुन न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून घ्यावा. त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे. खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे. पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा. पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा.
असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा। कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता। याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी। पुढची कविता आहे गदिमा यांची। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार। तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात। पियोनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पियोनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप। अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित। धारा वर्षता करून, धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, अवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, अवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी। प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल। पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं। जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो। त्यामुळे प्रत्येक सरीसोबत, प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात, सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे। मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो। सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो, त्याच्यानंतर बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला। आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते। मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या। भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये। तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत। नमस्कार।

नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितका आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतोय. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाही आहे. पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी

दोन कंटेस्टंट असतात. बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते, आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्यासोबत आहे. पार्थ तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य.

0: गोष्टी मी आता थोडं स्केप्टिक होतो, पण कसं होतं लहानपणी बसून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला आई बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं, तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
0: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला इंडिव्हिज्युअल्सने आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. हा माझा खूप मोठा बदल आहे.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचं की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते, तर असं नाही आहे. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ऍज अ मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अ ग्रूमर आणि ऍज अ डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही

0: इनके पार प्रॉपर हर लेला देवा, प्रॉपर ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्याही करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडस असं पण असतं त्यांचं म्हणजे. आणि इट इज ऑब्विस ह्या वयात हे असतं, पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे तिथे इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत केली
1: आहे. येस, आता मामनी नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास, आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच, म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली, तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच की सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं आहे, काही लोक कसे असतात, जेव्हा ते 2 का 3 फील्ड्समध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या मला शोधायचं मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर मी मॅनेज करतो.
1: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनीही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार, आता मला नाही करायचं, मी हरलोय, मला नाही करायचं, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोण, म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रांसाठी, एनडी इव्हेंटसाठी, की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो ते जाणवून आलं.
1: काय बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मी करणार, पण मी प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला आहे.
1: काय बात आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्समध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे.
1: काय बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल, फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहतायत, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहतायत, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कलमध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे.
1: काय वाटतंय. नेत्रा मॅम, मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की आपण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी, B1, B2 रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल?
0: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
1: एक्झॅक्टली.
0: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी, असं येते.
1: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलाय, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं, असं माझं

0: क्या बात आहे. आणि येस, मला असं वाटतं की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, बट तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, बट ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं नाही म्हणत अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर त्याला पटत
1: ऍक्च्युअली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते यांच्याबरोबर, यांच्याशी. म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युअर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
0: एक्झॅक्टली,
1: असं नको वाटलं की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्स, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज वॉट वी शुड डू. व्हॉट आय फील.
0: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलं, तुला ग्रूम केलं, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉईज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काय जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशे
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असते, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना माणसाने कधी ना फायदा होतो, तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
0: एक्झॅक्टली,
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार करावा असं माझं म्हणणं.
0: नाही एक्झॅक्टली, हे खूप खरं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये, पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं अँडी इव्हेंट्सच्या माध्यमातून ही जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलं.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायची ग्रूमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांची काय गप्पा चालू असायचे मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. बट रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट, आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती. निमिषा मॅम पण अशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रूमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनालेडे, ग्रूमिंग मध्ये सुद्धा येताना तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे. या बाबतीत असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
0: नाही, बिलकुल.
1: सो ते ग्रूमिंग मध्ये शिकले, सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्या बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे. मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईल पण त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
0: बरोबर,
1: तर आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना मग ह्यांना तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं
0: असतं,
1: त्यांना फायदा झाला.
0: येस, 100%. पार्थ, खरं तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस संपले एकत्र होतात, काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या रविवारची ग्रुमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय,
2: आणि जसं एनडी टीमने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, ती खूप मिस करतोय. फ्रेंड्स काय आहेत
0: आणि येस, पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशावरती काम करतोय?
2: सध्या मी थिएटर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्डवर फोकस आहे, आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं आहे की एज्युकेशन चालू
0: आहे. म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी, हेल्दी पण होती आणि टफ पण होती आणि पेरेंट्स वर रिअली गुड. त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे सगळे सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल असं सगळं पण होतं.
0: हो म्हणजे जरी तिकडे पार्कचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजणार आहेत
1: तसे
0: फ्रेंड्स ते खूप हॅपी वॉज
1: व्हेरी
0: हेल्दी. सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन असतेच पण ते हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोचे अजून जास्त मजा.
1: विनिंग लुझिंग हे दोन्हीही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली
1: एक्झॅक्ट असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडंट आणि तू हरलाय असं तसं नाही. आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही. दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल नाही तर नाही कळणार कधी असं.
0: श्रोते हो खरे तर फॅशन इस्ट्रा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर्सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी मिसेस कॅटेगरी त्यानंतर टीम कॅटेगरी या सगळ्या विनर्सोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बीइंग डिरेक्टर फाउंडर ग्रूमर खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया जनतांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस थँक्यू सो मच नेत्रा मॅम पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल
1: बोलवल्याबद्दल थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला विनर्सला थँक्यू व्हेरी मच.
0: आणि पार्थ खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडंट आहेसच पण तुझे विजन क्लिअर आहे. तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन ते गोल्स अचीव करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा हा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल पार्थ आणि नेत्रा मॅम सोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन.

आजच्या भागामध्ये आपण ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा ललित लेखसंग्रह ऐकत आहोत. आजोबांचे डोळे गायीसारखे दिसतात. मी आत गेलो पाणी प्यायला की आणखी कशाला तरी बाहेर आलो तर अभ्यास झाल्यानंतर हा खुर्चीत शांत बसलेला डोळे छताकडे आणि कसल्या तरी गोड विचारात असल्यासारखा टी व्ही चालू होता, पण ते त्याला जाणवत नसावे कारण त्याच्या आवडीचा कार्यक्रम सुरू होता आणि तरीही तो छताकडे पाहत होता. मी त्याला हाक मारली, अमू. तो एकदम भानावर आला, माझ्याकडे पाहिले आणि मग परत त्याच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता. अमू, काय चाललंय एवढा विचार? वाढदिवसाबद्दल का? गणपती उत्सवाबद्दल का? राजेशबद्दल. त्याचा धाकटा भाऊ महाफोडकर. मग त्याने समोरच्या फोटोकडे बोट दाखवले. समोर तीन फोटो होते, एक कलावती आईचा, दुसरा सिद्धरूढ महाराजांचा आणि तिसरा माझ्या बाबांचा, जे आता आमच्यामध्ये नाही. अच्छा, आईबद्दल बेळगावला जाण्याबद्दल विचार सुरू आहे स्वारीचा. नाही हो आजोबा, आजोबा होय ते आले होते आत्ता इथे. आजोबा इथे? हो. काय? हो काय म्हणाले तुला? खेळत होते माझ्या बरोबर, मी पुढे पळत होतो आणि ते मागे धावत होते माझ्या. काय? हो पप्पा. मग पुढे काय झाले? पुढे काय होणार, तुम्ही आल्यावर ते गेले. तो उठला, हात जाऊन हात धुवून आला आणि मग शांतपणे टी व्ही बघून झोपून गेला. मला मात्र झोप आलीच नाही रात्रभर. मागेही एकदा असेच झाले होते. सकाळी उठल्याबरोबर म्हणाला, पप्पा आजोबा आले होते का? रात्री त्यांच्याशी खूप तुम्ही जोरा जोरात बोलत होतात. मी ऐकत होतो सगळे तुम्ही बोलत होतो. आम्ही तर म्हणाला, आठवत नाही. हे काय चालले आहे त्याचे? माझ्या बाबांना त्याने पाहिलेले नाही प्रत्यक्षात. त्याच्या जन्मापूर्वीचं किमान 2

वर्ष आधीच ते निघून गेले आहेत. त्यांचा एकमेव फोटो आहे आमच्या घरात, तोही फोटोग्राफरने काढलेला नाही, तर त्यांच्या एका जुन्या फोटोवरून माझ्या एका आर्टिस्ट मित्राने तयार केलेला आहे, तोही अर्धा. पण आमूच्या एकंदरीत बोलण्यावरून असे वाटत होते की ते प्रत्यक्ष आले आहेत समोर त्याच्या, आणि तो खेळतो बोलतो आहे त्यांच्याशी. कसे शक्य आहे हे? गेल्यावर कधीही माझ्या किंवा दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात आलेले नाहीत, हे त्यालाच का दिसत असावे? मागे एकदा श्राद्धासाठी कावळ्याला पान ठेवतानाही तो असेच काही म्हणाला होता, आजोबा असे कसे असतील कावळ्यासारखे? आजोबांचे डोळे गायीसारखे दिसतात, मला आपण गायीला पान देऊया. शाळेत गेलो त्याच्या तर त्याच्या शिक्षिका म्हणाल्या, कधी कधी तो कसल्या तरी विचारात असल्यासारखा बसून राहतो, बऱ्याच वेळा त्याच्या लक्षातही येत नाही आपण शाळेत आहोत ते, आणि सर्व गोष्टींची मला काळजी वाटते, नेमकं काय सुरू असेल याच्या मनात, काय येत असतील बाबा याच्या समोर. माझ्याशी खेळण्याची त्यांची इच्छा बाकी राहिली असेल का लहानपणी? इच्छा राहिली कोणती तरी मागे तर खरेच का असे होत असावे की आमूचा फक्त भ्रम असेल हा? भ्रम म्हणावे तर सगळ्या गोष्टी नीट कशा आठवतात त्याला, मला काही समजेत असे झाले आहे. मी आठवणीने पाहतो बाबांच्या फोटोकडे, त्यांचे डोळे मला आता गायीसारखे वाटायला लागले आहे. रोज संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या लहानग्याबरोबर खेळायचे ठरवले आहे. कोणती तरी इच्छा अपुरी राहिली असावी की मग परत खाली यावे लागते, होय ना? मुलगी अर्धवट जागी असे, सुनसान काळी रात्र, प्लॅटफॉर्म नंबर 1, धुवाधार कोसळणारा पाऊस आणि तो डोळ्यावर झोप, शेवटची गाडी निघून गेल्यावरची नीरव शांतता, हळूहळू रिकामा होत जाणारा प्लॅटफॉर्म, पोटाशी पाय दोन दोन झोपलेले आणि पावसाची झड सहन करणारे आदिवासी लोक, बाकाखाली रात पिढ्यांची किरकिर, पोलिसांच्या पाठीची शेवटची फेरी आणि स्टेशन मास्टरांच्या केबिनमध्ये टेबलावर डोके ठेवून झोपलेला स्टेशन मास्टर. आता खाली जायला गाडी, सकाळी 4:36. त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरच्या घड्याळात 2 ठोके ठण ठण, त्याच्या डोक्यातही ठोके ठण ठण ठण, 1, 2, 3 अनेक. आई वाट पाहत असेल, 2 दिवसांपासून तिची तब्येतही बरी नव्हती, ताप होता अंगात, तरीही बसली असेल वाट पाहत उपाशी. एरवी कधी येतात ते वेळेवरती, आज यायचे आणि आज तर पगाराचा दिवस म्हणून बायकोच झोपून गेली असेल. सोनीवरचा पिक्चर बघून मुलगी अर्धवट जागी असेल. बाहुली आणायला सांगितली होती आपण पप्पांना, कदाचित त्यामुळेच वेळ झाला असेल असे म्हणून सतत दाराकडे पाहत असेल. त्याला बाहुली आठवली, मुलगी साठवली. सकाळी निघताना तिला बाहुली आणण्याचे त्याने कबूल केले होते. पगार झाला, बाहुली घेतली, मित्र भेटले, घोटघोट घेतली, कशी बशी शेवटची गाडी पकडली. डोळे उघडले तर नेहमीचे स्टेशन सोडून गाडी 4 स्टेशन पुढे आलेली आणि शेवटची गाडी निघून गेलेली. त्याने हात घातला बॅगेत, बाहुली डोक्यात शांतपणे पडली होती. पिंगट कुरळे केस, इवलेसे लाल छोटू कोट आणि उघड मीठ करणारे डोळे. तो धावत आला हायवेवर, एखादा ट्रक वेळेत खाली जायला उभा राहिला. बॅग छातीला धरून कोसळणाऱ्या पावसात जाणारे हजार ट्रक्स दिसत होते. दिसत नव्हता कोणालाच त्याचा हात, नव्हे तो उभा आहे हे मुळी कोणाच्याही खिसगणितीत नव्हते. त्याने जरा हात झटकून घड्याळात पाहण्याचा प्रयत्न केला, काटे पाण्यात तरंगत होते. त्याची नाडी बहुधा थंड पडली असावी, डोके सुन्न झाले होते त्याचे. भिजला होता तो पूर्ण अंगावरल्या कपड्यानिशी, डोळे मिटत होते आपोआप झापड आल्यासारखे. कोणीतरी ढकलल्यासारखा तो स्टेशनवर परत आला. स्टेशनवर आता फक्त रात पिळ्यांचा आवाज आणि पावसाची झड, पाय पोटाशी घेऊन झोपलेले गारठलेले आदिवासी, बाकाखाली झोपलेले कुत्रे आणि त्याच्या केबिनमध्ये पेंगणारा हाडकुळा स्टेशन मास्तर. त्याने बॅग घेतली फक्त उराला कवळून, पाय घेतले दुमडून आणि झोपून दिले बाकावर स्वतःला. बाकाखालचे कुत्रे जरा हल्ले, परत झोपले. तोही पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडले, तो झोपलेला बाप कोणी
आपल्या केसांतून हळूवार फिरत असलेला. आता आपल्या सर्वांची वावा किंवा आई जाण्याची वय झालेली आहे. तो तसा कधीही विक्षिप्त वाटला नाही मला. जरा विचित्र वाटायचा, पण त्याचे तसे कधी फारसे वाटलेच नाही मला, नव्हे तर इतर कोणालाही. मैत्रिणीच्या मुलांचा पहिल्या वाढदिवसाला गेलो होतो त्याच्याबरोबर. तिने आपले एक वर्षाचे गोंडस मूल दिले त्याच्या हातात आणि म्हणाली, हा तुझा मामा बरं का? त्या बाळाचे गालगुच्छे घेत हा त्याला म्हणाला, तुझ्या आईनं आम्हाला मामा बनवले. लग्नाआधी लाईन मारायचो आम्ही तुझ्या आईवर. आम्हाला हसावे की काय करावे कळेना. कविता लिहायचा तो, दारू इतक्या खूप. मराठी साहित्याविषयी पोटतिडकीने बोलायचा. या वयात बियर पिणे म्हणजे कॉलेजच्या पोरांनी बाटलीने दूध पिण्यासारखे आहे असे म्हणायचा. तीन वाक्यानंतर एखादा तरी शब्द दारूबद्दल असायलाच हवा, म्हणजे समोरचा न पिणाराही जरा वेळाने बारचा रस्ता विचारायला लागतो असा अनुभव आहे असे छातीटोपणे सांगायचा. तुफान दारू प्यायचा आणि पाजायचा. पगाराच्या पहिल्या आठवड्यात सिगारेटची पाकिटे आणि मग नंतरच्या आठवड्यात त्याच पाकिटात बिड्या आणि त्याचे सरळ सोपे गणित होते. कोणत्या टॉकीजात कोणता पिक्चर लावलाय हे तर त्याला माहिती असायचे, पण कोणत्या पिक्चरमध्ये किती वाजून किती मिनिटांनी तो शॉट आहे याची इत्यंभूत माहिती त्याला असायची. आणि मग कोणत्या पिक्चर मध्यंतरानंतर बघायचा आणि कोणत्या मध्यंतरानंतर सोडायचा हे विचारण्यासाठी ऑफिसची पोरे त्याला धरून बसायची. फक्त तसले शॉट दाखवणारे व्हिडिओ सेंटर त्याने शोधून काढले होते आणि एक एक करून ऑफिसच्या सगळ्यांना त्याची चव दाखवून आणली होती. कोणत्याही नव्या गावात गेलो तर त्या गावातले सिनेमांचे थिएटर आणि ती जागा आपल्याला माहिती पाहिजे असे त्याचे ठाम मत होते. खानविलकरचे वडील वारले म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्यासोबत. आता खानविलकर अडकले आणि मुख्य म्हणजे त्याच्या आईकडे काय बोलायचे याचा विचार करत आम्ही आत गेलो. खानविलकर समोरच बसला होता. हा गेला त्याच्याजवळ आणि म्हणाला, त्याचं काय आहे खानविलकर? आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत बाबा आणि आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आणि ते गेले. उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार काय? करत असताना त्याने असा चेहरा केला होता की त्याही परिस्थितीमध्ये खानविलकरला हसू आवरेना कठीण झाले होते. नंतर म्हणाला, ते जाऊ दे, आता तू काही सिगारेट ओढणार नाहीस. आधी ते होते म्हणून धाकाने ओढत नव्हतास, आता ते नाहीत म्हणून दुःखाने ओढणार नाहीस काय? पण आम्ही ओढली तर चालेल ना? आमचे चेहरे पाण्यासारखे निघताना म्हणाला. त्या आईला, आमचा बाप आधीच गेला लहानपणी, ते बरे झाले. चला आता जरा निवांत बसूया. काल तो गेला, कारणे अनेक, खूप कविता, खूप दारू. रात्री आंघोळीचे पाणी काढता काढता आई म्हणाली, आमू एवढी असेल का रे त्याची मोठी मुलगी? मी जरा थबकलोच. का कोण जाणे, त्याचे ते वाक्य आठवून गेले. आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत, आपले बाबा किंवा आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आहोत आणि ते गेले. उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार. काय तर मग घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा. आचार्य 90 FM वर ऑन रेडिओ RJ वैभव.

पुन्हा ललित लेख संग्रह सावी। हा तर पावसाळी ऋतू नव्हे, काचेवर अंधुक्षी थरथर सुरू आहे, माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात। पाऊस असा वेळी, हा तर पावसाळी ऋतू नव्हे, मी धावत येतोय अंगणात, समोर निळे भोर आकाश आणि असंख्य चांदण्या। शेवटच्या गाडीतला म्हातारा मॅनेजर घेऊन स्टेशनकडून गावात जाणारा जोखमीचा टांगा, समोरच्या कंपाऊंड मधून येणारा मर्क्युरी दिव्याचा उदास पिवळट वास, टांगावर पाण्याचे कळत नकळतचे थेंब पडत आहेत। मी उंजळ करतो पुढे, एक थेंब घट्ट बसलाय चिकटून हाताला, चमकता मोती माती मऊ लागते आहे खाली, पायांनाही जाणवते आहे ओल, माती भिजल्याचा वास पाऊस अशा अवेळी। हा तर पावसाळी ऋतू नव्हे, डोक्यावर पडतो आहे एक एक थेंब, घरंगळत जातो आहे खोल खाली, केसांतून आत मुळापर्यंत पाणी स्तब्ध आहे। सावध ऐकता आहेत पावसाचे असे अवेळी उतरून येणे खाली, पक्ष्यांना जाग नाही, किती वाजले असावेत आता काही अंदाज लागत नाही। मी वर येतो परत, हॉलमध्ये ओळीने झोपलेत सर्व, आई मुले बायको, त्यांच्याही स्वप्नांना येत असेल का ओल्या मातीचा वास। माझे अंथरूण कुठे आहे? मी बेडरूम मध्ये येतोय, थंड वाटते आहे आत, बंद आहे पंखा, मी खिडकी ओढून घेतो हळूच, सळसळतोय पडद्यांचा पदर, थरथरत आहे तावदाने, माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात पाऊस अशा अवेळी। हा तर पावसाळी ऋतू नव्हे, मला जाणवते की ही थरथर, मला जाणवते का हे भिजल्या मातीचे स्पर्श, मलाच फक्त मलाच ऐकू येतो आहे का भिजल्या मातीचा वास, जोखमीचा टांगा। परत चाललाय स्टेशनच्या दिशेने जोखमीने, रेकॉर्ड घातलाय स्वतः, घोडा भिजतोय पावसात, रस्त्यावर तुफान साचले पाणी, पहाड गाडीची वेळ झाली आहे, घोडा बेभान झालाय, भिजल्या मातीचा वास निथळतो आहे त्याच्या कातडीवरून। माझी बॅग मी फाटकाजवळ आणून ठेवली आहे, मी छत्री घ्यायला विसरलेलो नाही, इथूनच जवळच आहे स्टेशन, जोखमीच्या टांग्याचा आवाज जवळजवळ येतोय, भिजलेला घोडा मध्ये मध्ये झटकतो आहे मान, अंगावर पाण्याचे कळत नकळत थेंब पडत आहेत, माझ्या भिजलेल्या मातीचा वास भिजतो आहे पाण्यातून, वर धावत सुटतो आहे मी, एकाच दमात पार करतो आहे मी रेल्वेचे रोड, पहिल्या पहाड गाडीला करतो आहे सलामी, तिच्या चाकांची थरथरत उतरत जाते आहे माझ्या आत, तिच्या पिवळशार प्रकाशात दिसतात मला असंख्य तुषार, पावसाचे लाल भडक, आवाज मिसळून जातो आहे माझा तिच्या स्वतःच्या लईत, माती भिजलेला वास सार्वभौम, पावसात भिजत तसाच उभा असलेला जोखमीचा घोडा, मीच्या मानेतून रक्ताची ओघळ आणि माझ्या सर्वांगावर हळूहळू पसरत जाणारी पहाट जांभळी लाल। शेवटची गाडी निघूनही गेल्यावरही तो बराच वेळ उभा राहिला स्टेशनात, खिशातली एकमेव सिगारेट त्याने बाहेर काढली आणि माचीस नाही म्हणून परत ठेवून दिली। रेल्वे लाईनच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्टीच्या बाजूने तो चालत राहिला, एकदम काहीतरी आठवावे महत्वाचे, तसे त्याने परत एकदा सिगरेट काढली आणि परत ठेवून दिली खिशात, पुत्री आज भुंकली नाही, अंगाची जरा चाळवा चाळव करून परत पडून राहिली, कोणाची तरी वाट पाहून थकून गेल्यासारखी। फाटक ओलांडून तो बाहेर आला, चालत राहिला, अर्ध्या वाटतच त्याला पावसाने गाठले, झाडीत दबा धरून बसल्याप्रमाणे एकदमच आला तो अंगावर, त्याच्या मस्तकाहून झिंझिण्या उठल्या क्षणभर आणि इतक्या वेळ भिजून राहिलेले रक्ताचे ओघळ वाहू लागले गालावरून खाली। मगाशी स्टेशनकडे जाताना अडखळून पडला होता तो रेल्वे लाईनवर आणि खूप पडली होती बनी मोठी कपाळावर, आठवले त्याला आता बराच वेळ झाला होता, एवढा वेळ विसरूनही गेला होता तो, पावसाने आठवण करून दिली जखमीची, पाऊस असाच असतो, जुन्या जखमांच्या खपल्या ओरबडून काढणारा, झिंझिण्या आणणारा। त्याने आधी डावा आणि मग उजवा हात घट्ट धरला जखमेवर दाबून, मग दोन्हीही हात केले बाजूला, चालत राहिला तो सरळ, आपले घर त्याच दिशेला असावे असे समजून। ही शेवटची यानंतर आता थांबायचे नाही असे म्हणून तो
सगळ्या गाड्या जाईपर्यंत थांबला होता स्टेशन. घरात जाण्यापूर्वी सिगारेट ओढावी त्याला वाटले, पण माचीस नव्हती जवळ. माचीस घरात होती आणि सिगारेट त्याच्या खिशात होती. तो बराच वेळ विचार करत थांबला. फक्त माचीस आणण्यासाठी घरात जाणे त्याला पटत नव्हते, घरात जाण्यासाठी दुसरे काही कारण त्याला आता सुचत नव्हते. तरीही तो तसाच आला. वर दरवाजा बंद होता. बाहेरून मोठे कुलूप लटकत होते बाहेरच्या पुतळी कडीला. आपण चुकून दुसऱ्याच्या घरापाशी आलो नाही ना, घरच बदलले आहे या लोकांनी. आपण बाहेर असताना तो शांतपणे बसून राहिला अजिंक्यच्या पायरीवर. सिगारेट निदान पाहावी तरी एकदा म्हणून त्याने हात घातला खिशात, तर जाव्यांचा जोडा लागला हाताला आणि मग एकदम त्याला फ्रेश वाटायला लागले. त्याने अंगणात एक फेरी मारली, शिळे घालून पाहिली, कपाळावरची जखम परत परत दाबून पाहिली. आता ती बरी झाली आहे त्याला वाटले. त्याने भिजलेली सिगरेट जपून बाहेर काढली, तशीच हातात धरली. वर आला, घड्याळातीचे तरी ठोके पडले, त्याने जपून पाहिले. त्याला आवरायला हवे पटकन असे म्हणून तो कापला. पहिली गाडी यायच्या आतच जाऊन उभे राहायला हवे स्टेशनात त्याने विचार केला. त्याला घर जरा अनोळखीच वाटले. आज त्याच्या गैरहजेरीत वस्तूंनी आपल्या जागा बदलल्या असाव्यात असेही वाटत राहिले त्याला. त्याने गॅस ऑन केला, माचीस सापडत नव्हते. तो तसाच बाथरूममध्ये घुसला. बाहेर आला तर कसला तरी वास पसरून राहिलेला घरभर. तो किचनमध्ये आला. आपण वेळेच आहोत, माचीस नाही म्हणून थांबून राहिलो. समोरच लायटर होता पडलेला, गॅसचा. त्याने लायटर दाबला, भडका उडाला. त्याला थोडे उद्धार वाटले, मोठा उजेड दिसला समोर आणि मग एकदम आला. जाग आली तेव्हा त्याच्या सर्वांगावर पांढऱ्या पट्ट्या होत्या. हॉस्पिटलमध्ये वास पसरून राहिला होता सर्व. त्याच्या आजूबाजूलाच हिरवे पडदे लागले होते. बाहेर कोणीतरी कुजबुजत होते. हल्ली उठतात रात्री अपरात्री आणि स्टेशनकडे जातात. त्या दिवशी दिवसभर आमच्या सोबत होते. चावीही आमच्याकडेच होती घराची. रात्री कधीतरी सटकले, शेजारचे गावी जाताना नेमके यांच्याकडे चावी देऊन गेले होते. त्यांचा मुलगा येईल म्हणून आपले घर समजून ते त्यांच्याच घरात शिरले आणि सिगारेट ओढायला म्हणून माचीस काडी ओढली आणि एकदम भडका उडाला. बहुतेक शेजारचे बाहेर जाताना गॅस नीट बंद करायला विसरले असणार. त्याला वाटले आपल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून स्टेशनकडे घेऊन जात आहेत. जरा पाय उचला.

आजूबाजूच्यांना फटकारले. शेवटची गाडी यायच्यात पोहोचायला हवे स्टेशनात. रेल्वेच्या अख्ख्या डब्यात बर्फ भरून ठेवला आहे आणि निजवले आहे आपल्याला एकटेच त्या थंड डब्यात, असे त्याला वाटायला लागले. त्याच्या डोळ्यासमोर झापड यायला लागली आणि हळूहळू त्याला हलके, अजून हलके वाटायला लागले. अखेर हिरवी कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ तरतरीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षा पात्र रिकामे. रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात, पहाट व्हायला अजून वेळ असतो, पहिली गाडी यायला अजून अवधी असतो आणि स्टेशनकडच्या पुढच्या बाजूला स्मशानातून ताज्या चितेची राख अंगाला लावून तो येऊ लागतो हळूहळू त्याच्या घराच्या दिशेने. चालताना त्याच्या पायाचा आवाज होत नाही, हातातल्या चिमट्यांची किंकिन मात्र धुसर पसरत असते. त्याच्याबरोबर खांद्याला लटकलेला कंदील जळत असतो मंद त्याच्या सारखाच. त्याच्या उजेडात त्याची सावली होत असते, मागे पुढे अनवाणीच असतात त्याचे पाय. जोळी गच्च असते भरलेली, केस बांधवलेले असतात घट्टवर, स्पष्ट दिसत असतात कपडावरचे तिहेरी शुभ्र पट्टे. तो तसा जवळजवळ येतो. घराच्या अंगणातली झाडे सरकून स्तब्ध होतात. कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटी सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. याच वळणावर याच वाटेवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य नाईट FM, युअर ओन रेडिओ. ललित लेख संग्रह सावी.

विश्रांतीनंतर पुन्हा कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटे सोडत नाहीत, पडून राहतात तशीच। पहाटेपूर्वीच उमलण्यासाठी तयार असलेले कळ्यांचे घोस हळूहळू थांबवून धरतात त्यांचे श्वास। वरच्या पानातून झिरपत झिरपत आलेला पाण्याचा थेंब थांबून राहतो मध्येच, किंवा सावकाश उतरतो तळाच्या मातीत आवाज न करता। इतका वेळ शुभ्र प्रकाशणारा चंद्र लगबगीने जातो ढगांच्या आड, तो येतो, एक अखंड फेरी मारतो, घराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिक्षापात्र उंचावतो, बसतो ध्यान मुद्रेस मध्ये स्थिर, झोळीतले मोठभर तांदूळ उडवतो सभोवार, हातातला चिमटा दाबून धरतो मातीत, डोळे मिटतो घट्ट, फुटफुटतो काही अस्पष्ट, तो उठतो, आपली पायघोळ कफनी सावरत जवळ येतो त्याच्या, चिमोडभर राख लावतो कपाळाला, हातातल्या चिमट्याने स्पर्श करतो त्याच्या छातीला, मोकळे भिक्षापात्र धरतो समोर, पाहतो डोळ्यात डोळे घालून खोल, कुरवाळतो दाढी हलकेच टाकतो कसली तरी ताजर अंगावर, उग्र दर्प असलेली वळतो मागे पुढे जातो जरा, परत थांबतो पाहतो वळून मग निघून जातो वेगाने, फाटक बंद केल्याचा मोठा आवाज होतो चिमट्याचा, आवाज होतो शिन शिन, कंदील लहान लहान होतो युवल्याच्या ठिपक्यासारखा। चंद्र बाहेर पडतो ढगातून हळूच, सोडतो आपला ताबा, रात्रीला अधीन करतो सूर्याकडे, पक्षी खडबडून उठतात, सर्व काही आलवेल असल्याची ग्वाही देतात, आकाशभर होतात आणि त्याला जाग येते। त्याला सर्व आठवत असते, स्पष्ट दिसत असते, जसेच्या तसे समोर स्वच्छ उजेड असतो सर्वत्र, स्वप्नच असते ते केवळ स्वप्न, पण त्याने जेथे हात हातला चिमटा लावलेला असतो छातीच्या त्या भागातून थेंब थेंब रक्त उघडत असते। हिरवी कपनी, पांढरशुभ्र दाढी, स्वच्छ तकतकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षा पात्र रिकामे, असा एक फकीर रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात, रोज अजूनही। थोडा पुढे चालत गेल्यावर त्याला जाणवलं की तो एकटाच चालला आहे भर रस्त्यावरून, रात्री आजूबाजूला कोणीच नाही, त्याला आश्चर्य वाटते, घाबरलाही तो जरा, त्याने जरा थांबून कानोसा घेतला, एक सलग काळोख समोर मागे सर्व दूर आणि आजूबाजूला कोणीही नाही। त्याला आणखी एक गोष्ट आठवली आणि तो चमकला, मघाशी ज्या गाडीने तो स्टेशनवर उतरला त्या 12 डब्याच्या गाडीमधून कोणीही उतरले नव्हते त्याच्यासोबत, ती पूर्ण गाडी रिकामी होती, म्हणजे असे की एका पूर्ण रिकाम्या गाडीतून त्याला एकट्यालाच या स्टेशनवर सोडण्यात आले होते। त्याने सगळा प्रवास एकट्याने केला होता, त्याच्या अंगाला घाम सुटला, त्या गाडीला मोटरमन तरी होता ना, की कोणाच्या तरी सांगण्यावरून गाडी एकटीच आली होती त्याला सोडायला, मध्ये एखादे स्टेशन लागले आणि गाडी थांबली हेही त्याला आठवे ना, तो तसाच उभा राहिला एकटा, त्याने कपाळावरचा घाम पुसला, घरी तर जायलाच हवे होते, त्याने पत्ता लिहिलेला कागद काढला, परत परत वाचले आपलेच नाव, पण कसे जायचे ते कळे ना त्याला। निघताना त्याने काही खुणाही बांधून ठेवल्या होत्या, पण त्यातली एकही खून आता पटे ना, आणि रस्त्यावर तर कोणीही नाही, तो एकटा तो तसाच चालत राहिला पुढे। इथे एक वडाचे झाड होते ना, त्याच्या उजव्या बाजूला एका मोठ्या दगडाला वळसा घालून जरा पुढे गेले की एक रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्याचे घर, पण ते झाड कुठे गेले इथले, की आधीही ते नव्हतेच उभे। थांबला क्षणभर, आपण असे इकडून स्टेशनवर आलो म्हणजे आपल्या मागे स्टेशन आणि सरळ पुढे गेले की घर, त्याने विचार केला आणि तो चालत राहिला अंदाजाने समोर, पत्ता असलेला कागद त्याने ठेवून दिला वरच्या खिशात। आपल्या पाठीमागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय असे वाटले त्याला, त्याने मागे वळून पाहिले, एक जण सपासप चालत येत होता त्याच्या मागून, हातात बॅटरी घेऊन, चला निदान कोणीतरी आहे, त्याला वाटले याला पत्ता विचारता येईल असे म्हणून त्याने खिशातला कागद बाहेर काढला। तो माणूस पुढे आला, थांबला त्याच्याजवळ आणि कागद पुढे करून म्हणाला, मला इथे जायचे आहे, जरा सांगाल का, आणि हसला। त्याने कागद नीट हातात घेतला, पाहिला बॅटरीतल्या प्रकाशात, तर ह्याचेच नाव लिहिलेले आणि पत्ताही ह्याचाच, याला आश्चर्य वाटले। तो काही विचारणार इतक्यात आणखी दोघे जण येऊन उभे राहिले त्याच्यासमोर, त्याच्याही हातात एक एक कागद आणि त्यांचेच नाव लिहिलेले। तो तसाच उभा राहिला, फडफडत राहिला, त्याच्या हातातला कागद आणि आणखी दोन असे म्हणत सगळ्या बाजूंनी यायला लागले माणसांचे लोंढे, प्रत्येकाच्या हातात पत्ता आणि त्या
त्यावर बहुधा याचेच नाव लिहिलेले. त्याला काही समजेना, तो पाहत राहिला आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली की त्यातला प्रत्येक माणसाचा चेहरा त्याच्यासारखाच होता. तो घाबरला, पळत सुटला. मग मागे स्टेशनच्या दिशेने कसा बसा गाडी उभी होती स्टेशनात, जीवाच्या आकांताने त्याने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, तर आत मघाच्याच माणसाने डबा खचाखच भरलेला. एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी जरा जरा वेळाने जायला लागली. त्याच्या समोरून प्रत्येक गाडीत मघाच्या माणसांचा जमाव आणि प्रत्येक गाडी खचाखच भरलेली. तो तसाच उभा राहिला पुढच्या गाडीची वाट पाहत आणि त्याला जाणवले आपल्याच एकटेच सोडण्यात आले आहे. आपण ज्या स्टेशनवर उभे आहोत तेही आता खचायला लागले आहे. हळूहळू खचत चाललाय त्याचा एक एक भाग, मातीचा एक एक थर वेढून टाकतो आहे आपल्याला. आपण ओढले जात आहोत खोल खोल खाली, असे वाटून त्याने गच्च मिटून घेतले डोळे आणि सलग झेलत राहिला तो चहूबाजूंनी अंगावर कोसळणाऱ्या मातीला. सावी गती. त्याला जाग आली तेव्हा तो एका रेल्वेच्या डब्यामध्ये होता. त्याच्या समोर दोन तीन जोगडे बसले होते, कुजबुजत होते आपापसात. त्यातला एक जण काजळ घालत होता डोळ्यात आणि थुंकत होता खिडकीतून बाहेर, तोंडावर दोन बोटे उभी धरून. सर्वांनी गडद हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या आणि काळ्या रंगाची जाड कांकणी घातली होती हातभर कचकड्यांची. त्यांच्या डोळ्यावर अजूनही कसली तरी ग्लानी होती. त्याने स्वतःकडे पाहिले आणि पाहतच राहिला. त्यांच्या अंगावर साडी होती आणि हातकांकणे तो कापायला लागला थरथर. त्याने परत एकदा समोरच्या जोगत्यांकडे पाहिले आणि मग स्वतःकडे. त्याचा खरा चेहरा त्याला नीट आठवेना, तो त्या जोगत्यांसारखा झाला असावा असे वाटून त्याने परत दोन्ही हाताने गच्च दाखवून घेतलेला चेहरा, तर हात झाले पिवळे धमक. त्याने रुमाल काढण्यासाठी हात नेला खिशाकडे, तर हळदीचा दाट डाग पडला साडीवर. त्याला रडू यायला लागले. समोरच्या झोपट्यांचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते. त्याने उठायचा प्रयत्न केला तर कोणीतरी दाबून बसवले त्याला खाली. त्याने पाय हलवण्याचा प्रयत्न केला तर छनछन आवाज आला पायातल्या पैंजणाचा. त्याने पाय वर केला तर बोटामध्ये घातलेली नक्षीची जोडवी स्पष्ट दिसली त्याला. आपण इथे कसे आलो, केव्हा आलो, काहीच कळेना त्याला. ते समोर बसलेले लोक कोण असावेत आणि आपल्याला असे कुठे नेले जात आहे हेही कळेना त्याला. दरम्यान कोणत्या तरी स्टेशनात गाडी थांबली. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनोळखी वाटले त्याला स्टेशन. आणखी दोन तीन झोपते चढले डब्यात.

रिमेट केली. पिशवी तून काळजाची डबी काढली, आरसा काढला, दोन्ही पायात आरसा घट्ट धरून त्याने छानसे काजळ घातले डोळ्यात. डब्बी आणि आरसा नीट ठेवून दिला पिशवीत आणि हळूहळू सामील झाला जोगत्यांच्या गर्दीत. आणि हळूहळू सामील झाला जोगत्यांच्या गर्दीत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ललित लेखसंग्रह 6 ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर सर यांचा. आपण ऐकत आहात आचार्य नाईट FM, युअर ओन रेडिओ, RJ वैभव सोबत.